ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग

आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत. अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, निजज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात 21 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज भानु सप्तमी आहे. दक्षिणायनाला आज आरंभ होत आहे. कर्कायनाची वेळ दुपारी 1:54 आहे. आज जागतिक योग दिवस.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मनाच्या विचित्र दशेबद्दल आणि त्याला मार्गावर आणण्यासाठी कुठल्या तरी महान शक्तीच्या प्रेरणेची आवश्यकता असते का? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मनात चिकित्सा आणि संकल्प तर निर्माण होतच असतात. जगात आपलं अस्तित्व आहे किंवा नाही, आपलं कर्तव्य काय, ही एक प्रकारची चिकित्साच आहे. जगात आपलं अस्तित्व तर आहेच, त्याला प्रमाण कशाला हवं? जी गोष्ट प्रत्यक्षात आहे त्याला प्रमाणाची आवश्यकता नाही. मुखाने देवाच्या नामाचा जप, मनाने त्याच्या स्वरूपाचं ध्यान आणि शरीराने जनसेवा हेच मनुष्याचं परमकर्तव्य आहे. मार्गदर्शनासाठी स्वतः परमेश्वर किंवा त्याचे भक्त आहेतच. योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या शरणागताचा ते भवसागरातून उद्धार करतात. जोपर्यंत मन, वचन आणि कर्म ईश्वरापर्यंत लागत नाही, तोपर्यंत आपण पतनाच्या मार्गालाच लागणार आणि आपल्या मनाची अवस्था ही विचित्रच राहणार. जेव्हा मन, वचन आणि कर्म हे तीनही परमेश्वराच्या सेवेत अर्पण होतात, तेव्हाच आपण योग्य मार्गी लागतो. थोड्याशा प्रेमाने जरी ईश्वराची आराधना सुरू केली तरी बाकी तीव्रता ईश्वर स्वतः निर्माण करतो. मन त्याच्या चरणी लावलं की पुरे, ते जोपर्यंत या संसारात भटकत राहील तोपर्यंत देवाच्या ठाई लागणं कठीण आहे. शक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य परमेश्वरातच आहे. अंधारात प्रकाशाचा किरण दाखवणारा तोच आहे. श्रद्धा आणि भक्तिपूरित अंतःकरणाने केलेलं प्रभूचं नामस्मरण हाच आपल्या मनाला शांती देऊ शकतो. शरीर हे नाशवंत आहे, आत्मा अमर आहे आणि आत्मा हा शुद्ध ब्रह्म आहे हे खरं, पण या स्थूल शरीराद्वारे मायावश केले गेलेले दुर्गुण आणि दुराचार रूपी विकार जीवात्म्याबरोबर जातात आणि त्यांची फळं जीवात्म्यालाही भोगावी लागतात. आणि हा भोग कमी करण्यासाठी साधन म्हणजे नामस्मरण. म्हणून आपलं जीवन नेहमी सदाचरण रूपी ठेवा आणि नामस्मरणात दंग रहा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 जून. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातलं. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचं होतं, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितलं की हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही, असं म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणं जरूर आहे, पण असं आपण नुसतं म्हणून काय उपयोग.

असं वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावं आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावं. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणं कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचं काही ना काहीतरी गारहाणं आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही. त्याचं गारहाणं कधी संपत नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी, अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचं होणं हीच समजूत तेवढी खरी आहे. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नीराबाईंच्या मनातली अज्ञानाची कोळीष्टक दूर झाली. स्वतः परमेश्वराने ती दूर केली ही नीराबाईंची भाग्यकुंडली उजळून आल्याची पावती होती. आपल्या भक्ताचं अज्ञान दूर व्हावं म्हणून तर स्वामींनी चिंतोपंत टोळांच्या घरी जायच्या ऐवजी नीराबाईंच्या घरी भोजनाला जायचा निर्णय घेतला होता. नीराबाईंच्या मनातला प्रपंचाचा आंधळा अंधार नष्ट झाल्यावर स्वामी पौराणिकांच्या घरातून बाहेर पडले आणि गणपतीच्या देवळात जाऊन बसले. समर्थांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी मंदिरात जमू लागली. ही बातमी अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांच्या कानावर गेली. राजे स्वामींच्या दर्शनासाठी आपले कारभारी दाजीबा भोसले यांना घेऊन गणपती मंदिरात आले. राजांनी स्वामींच्या गळ्यात घमघमत्या सुवासिक फुलांचा हार घातला, श्रीफल अर्पण केलं. तेव्हा स्वामींनी राजांच्या हातात श्रीफल ठेवलं, आध्यात्मिक आयुष्याची नवी पहाट उमलवली, कारभाऱ्याच्या गळ्यात हार घातला. त्या क्षणी ऐहिक दुःखाने गांजलेला दाजीबा दुःखमुक्त झाला. आपल्याजवळ असणारं काशाय वस्त्र स्वामींनी मालवजी राजांच्या अंगावर घातलं आणि जणू सूचित केलं की भोवती पसरलेलं ऐश्वर निश्चितच विलयाला जाईल, परंतु आध्यात्मिक ऐश्वर चिरकाल टिकेल. काशाय वस्त्र हे संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगण्याचं प्रतीक आहे. ऐश्वर निर्लेप वृत्तीने उपभोग हे जणू स्वामींनी राजांना सांगितलं. करीत असलेलं राज्य त्यागावर आधारित हवं हा संदेश स्वामींनी मालवजी राजांना दिला.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्यामुळे देहाला सांभाळणं खरं तर आवश्यक आहे, परंतु बरीचशी माणसं देहाला वाढवत असताना देहातच गुंतून जातात, देहभावनेने जगत राहतात. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला देह झिजवावा, देहभोग अनुभवण्यासाठी नाही. बाहेरच्या लौकिकात गुंतायच्या ऐवजी परमेश्वरी लौकिकात हे मन गुंतवणं आवश्यक आहे. त्यासाठी काय करावं? तर स्वतःला पूर्णपणे विसरून भगवंताच्या नामात प्रत्येक भक्ताने तल्लीन व्हायला हवं. नामस्मरण देहभावना संपुष्टात आणतं, म्हणून नामातच गर्क राहा, त्यातच तुमच्या मानवी देहाचं निश्चित कल्याण आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: त्याच्या पुढे आता आपल्या पुढे मांडायचा विषय जो आहे तो असा आहे की एका शास्त्रज्ञानी पुन्हा देवी कोशाचा संदर्भ आपल्याला देते. त्यामध्येच एका शास्त्रज्ञानी फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकातला त्यांनी उतारा काढून दिलेला आहे त्या देवी कोशामध्ये. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, तो शास्त्रज्ञ म्हणतो की मला दुसरं काही नाही, तुमचे दिवसातले फक्त 5 मिनिटं म्हणजे तेवढा एकच काळ मला काढून द्या, 5 मिनिटं तुम्ही मला द्या, तुमचा दिवसातला एवढा एक काळ तुम्ही दुसरं काही करू नका. आणि तो म्हणतो मी का मागतो तुम्हाला, तुम्ही सगळ्या एकाग्रतेने तो काळ मला द्या. आणि त्यांनी असा हिशोब मांडलाय की मनुष्याच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींचं सारखं जन्माला येणं आणि नष्ट होणं हे सातत्याने चालू असतं, त्याला बॉडी मेटाबॉलिझम किंवा चयापचय असं म्हटलं जात. तर तो जो बॉडी मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की तुम्ही एक गोष्ट करा की एका सेकंदाला, आपण रक्तापासून सुरू करू म्हणतो तो, एका सेकंदाला रक्तामधल्या 30 लक्ष पेशी मरतात आणि 30 लक्ष पेशी जन्माला येतात. तो म्हणतो 1 मिनिट झालं की त्या ज्या पेशी आहेत त्या 18 कोटी पेशी होतात. त्या 18 कोटी पेशी ज्या आहेत, आता अशी 5 मिनिटं द्या म्हणजे 90 कोटी पेशी माझ्या ताब्यात द्या म्हणतो. दिवसाकाठी या ज्या नव्याने जन्माला येणाऱ्या 90 कोटी पेशी आहेत, मी सांगतो तशी म्हणतात ते प्रार्थना करा, एकाग्रतेनी करा, श्रद्धेनी करा, कुठेही मन इकडे तिकडे न करता करा. त्या प्रार्थनेचा लाभ काय, त्यांनी अगदी बेसिक लाभ आपल्याला सांगितले. त्यांनी सांगितलं की ह्या ज्या 90 कोटी पेशी आहेत, ह्या 90 कोटी पेशी ज्या नव्याने जन्माला येतात त्या पेशींच्या वरती त्या प्रार्थनेचा संस्कार होतो, त्यामुळे त्या अधिक सबल आणि सतेज पेशी जन्माला येतात. त्या ज्या सबल आणि सतेज पेशी आजच्या आहेत त्या पुन्हा उद्या विचारात घ्या असं तो म्हणतो मी म्हणत नाही, उद्या पुन्हा 90 कोटी पेशी मला द्या असं करत तो म्हणतो प्रार्थना 3 महिने चुकवू नका. तुम्ही जर 3 महिने प्रार्थना सातत्याने एका वेळी मी सांगितली तशी जर केलीत तर 3 महिन्याच्या शेवटी तो म्हणतो रक्तातली प्रत्येक पेशी नूतन झालेली असते. 3 महिन्याचा काळ आहे. तो म्हणतो तुमच्याकरता मी आणखीन 3 महिने देतो. आणि त्यांनी असं म्हटलंय 6 महिन्याच्या शेवटी ते जे रक्त आहे मनुष्याचं त्या संस्कारांनी पूर्णयुक्त झालेलं आहे. त्याला म्हणाले मी जॉमेट्रिकल प्रोग्रेशन लावत नाही की कालच्या 90 अधिक आजच्या 90 मग उद्याच्या 90 मग ते सगळं मिळून पुढे मग त्याचा परिणाम. तो म्हणतो नाही, रोजच्या 90 अधिक 90 अधिक 90 करत जाऊ आपण. हे 6 महिन्यांनी होतं. तो म्हणतो याच पद्धतीने आमचे स्नायू, याच पद्धतीने आमची हाडं. म्हणाले आपल्याकडे निसर्गामध्ये जी सोय केलेली आहे की दर 7 वर्षांनी आमचं शरीर जे आहे नैसर्गिक नूतन होतं. तो म्हणतो हाडातला कण न कण नवा होतो. मग आमची उपासना जर आम्ही मनापासून केली तर त्याचं म्हणणं असं की 7 वर्षापर्यंत जी ही प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेवरती आम्ही प्रार्थनेचा संस्कार जर त्याच्याबरोबर दिला, त्याच्यावर जर आरोपित केला, त्याच्यावर जर आम्ही त्याचा ठसा उमटवला, त्याचा आम्ही जर संस्कार केला, तर त्याचं म्हणणं असं की येणाऱ्या सगळ्या नव्या पेशी या अधिक सबल आणि सतेज निर्माण होतील. आणि तो म्हणतो की असणारे कितीतरी रोग नैसर्गिकरित्या कमी होतील, नष्ट होतील, नियंत्रणात राहतील, नवीन रोग निर्माण होणार नाहीत. आणि भारतीयांनी जे म्हटलंय ते आता ह्याच्यापुढे आपण टिप्पणी करू की भारतीयांनी जे म्हटलंय की आम्हाला जीवेत शरदशतम आहे पण स्थिरैर अंगैः स्तुष्ट्वाम, की सगळं शरीर उत्तम आहे. ह्या सगळ्या मागचं आणखीन एक प्रयोजन आहे की मनुष्याने आपलं जीवन आरोग्य संपन्न, सुखी, आनंदी तर जगावंच जगावं पण माणसाचा मृत्यू सुद्धा तसाच व्हावा. माणसाचा मृत्यू सुद्धा आनंदातच झाला पाहिजे आणि त्याकरता हे सगळं योजलेलं आहे, हे सगळं बेतलेलं आहे. आणि म्हणून महामृत्युंजयाच्या मंत्रामध्ये प्रार्थनाच केली आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर मुक्षीय मामृता. म्हणाले जसं एखाद्या बेलीवरचं वाळूक आहे, ते शुष्क होत गेलं, त्याचं काळ संपला, त्याचं आयुष्य संपलं की ते जसं सुकत जातं आणि मग सुकत सुकत एके दिवशी त्या देठापासून सहज अलगद होतं, तसं माझं आयुष्य, माझ्या शरीरातली ही जी ऊर्जा आहे ही सगळी तुला जोपर्यंत वापरून घ्यायची आहे तोपर्यंत घे आणि माझा या देहाचा प्रारब्ध भोगण्याचा काळ संपला की एका क्षणात अलगद हा देह पडू दे. आणि त्यामुळे एक आहे की म्हणजे आता मी त्याच वयाकडे श्वेत पताका फडकायला लागलेले आहेत, अलीकडच्या किनाऱ्यापेक्षा पलीकडचा किनारा अधिक जवळ आहे. ईश्वराची प्रार्थना करताना रोज काय करायची आहे की बाबा तू आम्हाला जन्माला घातलेलं आहेस, आम्हाला आता तुझ्याकडे तू घेऊन जाणार आहेस, त्यामुळे आम्हाला नेण्याची जबाबदारी तुझी आहे, आडवं बिडवं पाडून आम्हाला घेऊन जायचं नाही. जसा अगदी वन पीस पाठवला तसा वन पीस घेऊन जा, आम्हाला कुठल्याही अडचणीत पाडू नको. हा जो संकल्प आहे हा आमच्या अंतःकरणामध्ये जर सुदृढ असेल तर माझी अशी खात्री आहे की परमात्मा आम्हाला आडवा पडूच देणार नाही. कारण त्याच्याकडे रोज मागणंच आहे की आडवं पडूच द्यायचं नाही आम्हाला, आडवं पडून आम्हाला जायचंच नाही, आम्हाला जसे उभे आहोत तसेच, जसे आलो तसे आम्ही जाऊ. हा हे जे संकल्पाचं बळ आहे ना, वृद्धावस्थेमध्ये येणारी कोणतीही व्याधी, वृद्धावस्थेमध्ये वयाच्या मुळे येणारा जो थोडासा एक मानसिक असंतुलन होऊ द्यायचं नाही. या वयामध्ये माणसांनी आपल्या मनाला एक खंबीरपणे सांभाळायला पाहिजे आणि भगवंताच्याकडे ही अर्जी आहे आपली, आखिर तुम्हारी मर्जी, तो म्हणतोच आहे कवी, खुद गर्ज की है गर्जी, की आमची गरज आहे म्हणून तुला सांगतोय. त्याच्यावरती आखिर तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, जेव्हा आमच्या शरीरातून प्राण निघायचे तेव्हा योग्य प्रकाराने निघावेत, नाहीतर हे मंत्रशास्त्र कशा करता, नाहीतर हे सगळं आम्हाला मिळणारी जी फळं आहेत त्या त्या वयाप्रमाणे त्या त्या गरजा आहेत, त्या त्या काळामध्ये आयुष्याची ती ती मागणी आहे आणि ती मागणी तो पुरी करतो. तो करत नाही असं नाही, त्यांनी केलीच पाहिजे, कारण त्या उदयनाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंता तुझं कार्य मी करतो आहे, आज जगन्नाथपुरीला इथे बसलायस तू, तुला इतका स्वस्थ बसवायला कारणीभूत कोण आहे, मीच आहे, आणि मी तुझ्या दर्शनाला आल्यावर तू दरवाजे बंद करून घेतोस, तुझे दरवाजे बंद राहतात कसे, ते तुला उघडावेच लागतील. ऐश्वर्य मत्तोसी, असं त्यांनी विचारलं की भगवंता तुला मिळालेल्या ऐश्वर्याने उन्मत्त झालास, हे भगवंताला विचारण्याचं सामर्थ्य आहे. जे सामर्थ्य आमच्या ईशावास्य उपनिषदामध्ये की त्या ठिकाणी तो ऋषी म्हणतो की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, यत्ते तेजोमय हा, यत्ते तेजो कल्याणमय रूपम तत्ते पश्यामी, ते मला दाखव, तत्ते पूषण अपावृणू सत्य धर्माय द्रष्टये, की तुझे हे जे रश्मी आहेत तुझ्यावरती जो पांघरून घेतलंयस ते दूर कर आणि मला तुझं दर्शन दे. जी भावना आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, ती भावना संकल्पाची पुरी करण्याचं ईश्वराच्या ठिकाणी बंधन आहेच आहे आणि ते आम्ही त्याला घालूच शकतो आणि त्याला घातलंच पाहिजे, कारण तू आम्हाला जन्माला घातलंयस, आम्ही दुसरं वेडवाकडं काही करत नाही आणि तर तुला आता आम्हाला व्यवस्थित नेलंच पाहिजे. म्हणजे मला आपल्याला सांगायचं असं आहे की हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या सुया लावून पडलेला मनुष्य पाहिला की असं वाटतं भगवंता ही काय स्थिती आहे. हे मात्र होऊ नये. या भारतीच्या आपण त्या दिवशी बघितलं की भारतीय परंपरेप्रमाणे मृत्यू कसा यावा, तो तसा यावा याकरता सुद्धा प्रार्थना आहे. असं त्याच्या पुढे आपल्याला विषय जो बघायचा आहे तो असा आहे की मंत्राचा जो आपण उच्चार करतो तो उच्चार कसा करायचा. तो उच्चार करताना मंत्र आपल्याकडे चार प्रकाराने त्याचा उच्चार आहे असं म्हटलंय. एक मंत्राचा उच्चार वैखरीतून होतो, मंत्राचा उच्चार उपांशूमधून म्हणजे कंठामधून म्हणजे मध्यमेमधून होतो, तिसरा मंत्राचा उच्चार पश्यंतीमधून होतो आणि चौथा मंत्राचा आपण उच्चार करत नाही ती स्थिती आहे प्राप्त होणारी, तो परावाणीमधून होतो. तर वैखरीतून मंत्राचा उच्चार आपण मंत्र म्हणायला लागलो तर ह्या सगळ्या शास्त्रांनी असं सांगितलं आहे की मंत्र कसा म्हटला जावा, मंत्राचं स्वरूप काय असावं, तर म्हणजे म्हणण्याचं, तर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही जेव्हा आसनावर बसून मंत्र म्हणायला लागतो त्यावेळी तो मंत्र म्हणताना मंत्राचा पहिल्यांदा म्हणजे पुष्कळ चांगला जप होईपर्यंत मंत्र थोडा जोरात म्हणावा. म्हणजे मी आता जेवढ्या जोरात बोलते एवढ्या जोरात बोलायचं कारण नाही किंवा म्हणायचं कारण नाही, पण आपलं आपल्याला ऐकू येईल असं. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा असा आपला आपल्याला ऐकू येईल असा त्या मंत्राचा उच्चार करावा. असा उच्चार का करावा? त्याचं कारण आहे की हा हे मंत्रशास्त्र जे आहे किंवा हा जो मंत्रयोग आहे हा पूर्ण योग आहे. आमच्या देहाला मनाला बुद्धीला आणि पारलौकिक आम्हाला फल देणारा हा योग आहे. याच्यामध्ये आम्ही नाम उच्चारतो पण नामाच्या उच्चारणामध्ये आपोआप प्राणायाम होतो. हा प्राणायाम आहे. मंत्र कोणताही स्वीकारू, तो षडाक्षरी आहे मग त्याला कोणता मंत्र चांगला असं काही नाही. आपण कोणताही सहा अक्षरी आहे, आठ अक्षरी आहे, दहा अक्षरी आहे, तीन अक्षरी आहे, दोन अक्षरी आहे, मंत्र कोणताही असू दे, आम्ही उच्चारायला लागलो की श्वासोश्वासावर आपण नियंत्रण ठेवायचं नाही. म्हणजे आपण वाचलेलं असतं ना की श्वासात घेऊ नये ते श्वासात घ्यावं नाही तर श्वासात घ्यावं, काहीतरी प्रत्येक जण ते सोडताना घ्यावं नाही तर मध्ये घ्यावं नाही तर ते कुंभक करावा मग मंत्र. काहीही कुंभकाचा नाही, रेचकाचा नाही, पूरकाचा नाही, कशाचाच विचार करू नये. पूरक, कुंभक, रेचक हे सगळं बाजूला ठेवावं आणि नुसता मंत्राचा उच्चार करत जावं. आपली फुफ्फुसं जी आहेत ती काही फार प्राणायामाकरता मॅच्युअर झालेली नाहीये, ती काही परिपक्व झालेली नाही, ती काही ट्रेंड नाहीये, ती काही कंडिशन नाहीये, त्यामुळे त्याला ट्रेनिंग द्यायचंय ह्या जपानी आणि ते आपोआप ट्रेनिंग होतं. म्हणजे कसं, श्वास घ्यावा लागला घ्यावा, सोडावा लागला सोडावा, आपल्याला असं वाटलं आपण फार घाई करतोय सावकाश म्हणावं, पण जप करत राहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय जय, घ्यावा लागला श्वास, घेत राहा. काय होतं, असा भरपूर जेव्हा आम्ही मंत्राचा उच्चार करत राहतो कालांतराने आमच्या देहाला, म्हणजे ही हा घटच आहे ना, ह्या घड्याला जी काही आवश्यकता आहे ती त्याची गती त्याला मिळते. म्हणजे त्याची लय एस्टॅब्लिश होणं म्हणतात, ती सिद्ध होते, ती स्थिर होते आणि मग आपल्या लक्षात येतं पुढे की आपल्याला काहीच करावं लागत नाही. सहज श्वास आणि उच्छ्वास हा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी सुस्थिर होतो आणि तो स्थिर करण्याकरता पहिल्यांदा त्याला मोकळं सोडून द्यावं, त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू नये आणि ते आपोआप ते नियंत्रण येतं. आणि म्हणून पहिल्यांदा वैखरीतला जो जप आहे तो वैखरीतला जप हा थोडा मोठ्यानेच करावा. त्याच्यामुळे दोन तीन गोष्टी होतात असं त्याचं फल सांगताना सांगितलंय की अधिभौतिक जे दोष आहेत ते निघून जातात, आपल्या भोवतीचं वातावरण आहे ते विशेष शुद्ध होतं, आपली वाणी जी आहे ती सामर्थ्यशाली होते, तो जप जो आहे तो आपल्या मुखामध्ये अधिक चांगल्या तऱ्हेने स्थिर होतो. आणि आपल्याला मी म्हटलं तसं की हा सगळ्यात मोठा लाभदायी त्यातला भाग जर कोणता असेल तर तो प्राणायामाचा आहे. त्या छंदामध्ये, त्या लईमध्ये, त्या एका विशिष्ट गतीमध्ये तो जप जेव्हा स्थिर होतो त्यावेळी प्राणायाम आपोआप व्हायला लागतो आणि त्याचे जे लाभ आहेत ते नुसते शरीरावर नाही होत. प्राणायामाचं सूत्र आहे ततक्षीयते प्रकाशावरणम, आमच्या ज्ञानावरचं जे आवरण आहे ते आवरण दूर होतं आणि जे आम्हाला आम्ही अज्ञानात राहतो आणि आपल्या मुलांच्या लक्षात येतं, आपल्या लक्षात येतं. अनेक जण सांगतात की आम्ही उपासना करायला लागल्याचे फायदे आमच्या लक्षात आले, स्मरणशक्ती वाढली, विषयाचं आकलन वाढलं, राग संताप अस्थिरता मनाचं दौर्बल्य कमी झालं. याचं कारण असं आहे की हे सगळे परिणाम नामामध्ये आहेत आणि नामाचा सगळ्यात मोठा गुण जर कोणता असेल तर भगवंतानी ज्या दैवी असुरी संपत्ती सांगताना भगवंताच्या नावाचा पहिला गुण सांगितलाय अभय म्हणून. अभय हे त्याच्या नामाचं वैशिष्ट्यच आहे. आमच्या अंतःकरणामधलं सगळं भय दूर होऊन जात. त्यामुळे मी असं मी आपल्याला जे म्हटलं ना की अज्ञानबंध माझे जे पिंचेस असतात ते थोडे कठोर आहे, त्यामुळे गाणी आपण ऐकतो, गाणी ऐकल्यानंतर कधी कधी काही गाणी डिप्रेसंट मूडची असतात किंवा त्याच्यामधलं तत्वज्ञान फार फसवं असतं. जसं भय इथले संपत नाही गाणं, का संपत नाही, या जगामध्ये भय कशा करताय? म्हणजे आम्ही सगळ्यांनी जन्मभर जगायचं तर काय भय घेऊन जगायचं? म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे ना, हे काव्यातून जे मांडलं जातं ते काही खरंच आपल्याला समजत नाही. की भय इथले संपत नाही म्हणून मी काय करतो, संध्याकाळी गातो. कोणती गाणी गातो? डिप्रेशनची गाणी गातो. म्हणजे मी आणखीन डिप्रेशन मध्ये जातो का? जसं दुसऱ्या गाण्यातलं एक सूत्र आहे, मला ते अजूनही कळलेलं नाही. आसमा पे है खुदा और जमी पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कम. अरे आजकल म्हणजे तो पूर्वी पाहत होता, हल्ली का पाहत नाही? काय बिघडलं त्याचं? त्याच्या आमच्यात काही कॉन्फ्लिक्ट आला का? म्हणजे हे जे सगळं तत्वज्ञान आहे ना, हे आम्ही जे अडॉप्ट करतो ना, अशी आम्ही कितीतरी फसवी तत्वज्ञान अडॉप्ट करतो. नाही करू अशी तत्वज्ञान. मनाला ज्यांनी डिप्रेशन येईल असा एकही विचार स्वीकारू नये. अशा एकाही वृत्तीला आम्ही आमच्या अंतःकरणात स्थान देऊ नये. जोपर्यंत आमच्या मनामध्ये काय आहे, आमचं जे मन आहे ना, त्याच्यातला जो तमो गुण आहे ना, तो तमो गुण आम्हाला हे ब्रुडिंग करायला लावत. राहिलं असं कुठेतरी बसलं, जरा असं हे झालं, मग ते असंच आहे, मग ते तसंच आहे, ते तेच तेच तेच तेच तेच मनामध्ये आपलं गिरमिट फिरवत बसायचं. हे ज्या क्षणी मनात येतं, प्रत्येकाच्या मनात येतं, ज्या क्षणी येतं त्या क्षणी त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. त्याच्याशिवाय समर्थांनी जे सांगितलंय ना ते उगीच नाही. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ म्हणतात सावधता ही गोष्ट अशी इथं तिथं नाही, कुठे वॉचमन ठेवला म्हणजे सावध झालं असं नाही. आमच्या प्रत्येक वृत्तीवर वॉचमन पाहिजे, आणि त्यामुळे तो आम्ही सारखा पाहिलाच पाहिजे. तो सारखा जागता पहाराय. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग सातत्याने. त्यामुळे एक आहे की ह्या मंत्रांच्या ठिकाणी जर पूर्ण श्रद्धा ठेवली तर भगवंताचा जो पहिला गुण आहे अभय, तो अभय आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार, भय राहणारच नाही. जी माणसं निर्भय होऊ शकतात, निर्भय राहू शकतात, त्या निर्भयतेचं कारण एकच आहे, या नामस्मरणामध्येच ते रहस्य दडलेलं आहे की भगवंताच्या नामामध्ये निर्भयता आहेच आहे. आता याच संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट की आम्ही इतके बदलतो कसे. आपल्याकडे त्याच्याबद्दल असं शास्त्र सांगितलंय किंवा अलीकडचं सायन्स म्हणतं त्याप्रमाणे, आपला जो मेंदू आहे त्याचा सामान्यतः विकास, त्याच्याकरता अगदी चांगलं पुस्तक म्हणजे डॉक्टर सरदेसाईंचं घरोघर ज्ञानेश्वर आहे. की त्याच्यामध्ये लहानपणापासून वयाच्या तिसऱ्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या बुद्धीचा विकास कसा होतो, आणि त्या काळामध्ये आपण आई वडिलांनी मुलांच्या बुद्धीचा विकास होत असताना मुलांना कसं सांभाळावं, आणि त्यांची बुद्धी अधिकाधिक चांगली, परिपक्व, अनेक आयामांनी जी खुल्ली आहे, विकसित झाली आहे, अशी कशी बनवावी, याकरता त्यांनी ज्या काही आपल्याला त्याच्या टिप्स दिल्या आहेत, जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते सगळं त्यामध्ये आहे. आता आमचं शास्त्र असं सांगतं, आपण सारखा मंत्र शब्दाचं सूत्र सोडलेलं नाहीये. आपल्याकडे आपण ह्याला मंत्रशास्त्र असं म्हटलंय, आणि ह्या सगळ्याच्या मागे कुणा समर्थ पुरुषांची पुण्याई उभी आहे असं आपण सारखं म्हणतोय. तर या शब्द समूहाला जे सामर्थ्य प्राप्त झालंय, ते सामर्थ्य कोणतं आहे, ते सामर्थ्य आतापर्यंत पाहिलं हे फार बाह्यात कार्य आहे असं म्हणू. की शरीराच्या पातळीवर आरोग्य मिळणं, मनाच्या पातळीवर संतुलन येणं, कारण मन सुद्धा पाहिलं तर त्या मनाने आपण कर्मविपाकात पाहिलं उभयात्मक आहे, ते जडही नाही आणि ते चेतनही नाही. परंतु आमची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या ठिकाणी जो असणारा गुंता आणि त्याचं जे त्याच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे, आणि त्याच्या ठिकाणची जी गुंतागुंतीची रचना आहे, त्यामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जो मेंदूचा विकास झालेला आहे त्याच्या पुढे आता विकास होत नाही. हा आता विकास झाला, आता ही शिदोरी घ्यायची आणि जन्मभर काम करायचं. पण या शिदोरीनिशी काम करायचं किंवा हे जे जेवढं मिळवलं आहे किंवा जेवढं घेतलं आहे त्याच्यानिशी आमचं जीवन व्यतीत होतं, हे मंत्रयोगाला मान्य नाही. मंत्रशास्त्र असं म्हणतं की ज्या शरीर मन बुद्धीच्या ताकदीनी किंवा जे प्रारब्ध भोगण्याकरता म्हणून हा देह आम्ही घेऊन आलो, ते प्रारब्धाचे भोग भोगणं आणि त्या शरीर मन बुद्धीच्या शक्तीमध्ये आम्ही आला आला प्राणी जन्माला आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असेच आम्ही जाणार का? म्हणाले असा नाही जाणार. ते सांगतात की हे शास्त्र कशा करता आहे, हे शास्त्र त्याच्या शारीरिक पातळीवरती, त्याच्या मानसिक पातळीवरती आणि त्याच्या बौद्धिक पातळीवर हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामधून निर्माण होणाऱ्या ज्या ध्वनीलहरी आहेत, त्या ध्वनीलहरी ह्या सामान्य सामर्थ्याच्या नाहीच आहेत. ह्या ध्वनिलहरींचं सामर्थ्य असं आहे की मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या काही सुप्त आणि जागृत अशा ज्या काही पेशी आहेत, कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं मेंदूतली जर एक पेशी मेली तर ती पुन्हा रिजनरेट होत नाही, कारण मेंदू हे प्रकरण मोठं नाजूक आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे जास्त. पण त्या मेंदूमधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या ज्या सुप्त आहेत त्यांना जागृत करणं आणि ज्या जागृत आहेत त्यांना अधिक तीव्र, अधिक तीक्ष्ण, अधिक सजग बनवणं, अधिक सामर्थ्य संपन्न बनवणं, अधिक समर्थ बनवणं हे काम हे मंत्र करतात. म्हणजे जो परिणाम आपल्याला इतरत्र कुठेही कुणीही मांडत नाही तो मात्र मंत्रशास्त्र मांडतं. आणि ते असं म्हणतं की त्याचे लाभ होतात. त्याच्या लाभाचं आपल्याला मी एक उदाहरण सांगते. गायत्री मंत्राचा बद्दल आपल्या देशामध्ये सुदैवानी उत्तरेमध्ये श्रीरामजी शर्मा यांची जी गायत्री परिवार म्हणून जी संस्था आहे त्यातर्फे त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्या संस्थेचं जे जिथे छापलं जातं सगळं, त्यांच्या छपाईचं त्यांचा जो कारखाना आहे तो गायत्री तपोभूमी मथुरा उत्तर प्रदेश या पत्त्यावर आहे. तर त्या ठिकाणी गायत्रीच्या संदर्भामध्ये त्यांचं संशोधन असं आहे की एकेका व्यक्तीला गायत्रीची दीक्षा देतात आणि ती दीक्षा देऊन त्यांनी तीन तीन महिन्यांनी तिथे जायचं आणि त्याच्या मेंदूचा इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम आणि त्यांना काय काय त्याच्या संशोधनाकरता करायचं असेल ते करतात आणि ती ऑब्झर्वेशन घेत 5 वर्ष त्या माणसाला आपल्याकडे बोलावतात आणि 5 वर्षानंतर त्याचा आयक्यू किती सुधारला, म्हणजे त्याचा इंटेलिजन्स कोशंट याच्यात काय फरक पडला ही ऑब्झर्वेशन ते मांडतात. दर 5 वर्षांनी त्यांचं पब्लिकेशन आहे आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी ज्या लोकांचे अनुभव लिहिले त्यातला एक अनुभव मी आपल्याला सांगते. उत्तर प्रदेशमधल्या एका कुटुंबामधल्या एका मुलीचं, तिकडे अजून फार लहानपणी मुलींची लग्न होतात, त्या बालविधवा होतात, तशी ती मुलगी मुळात मतिमंद, गतिमंद पण, आणि अगदी अगदी बेताची, मतिमंद थोडी पण गतिमंद अधिक. आणि त्या मुलीचं लग्न करून दिलं, तिचा पती निवर्तला, ही मुलगी 10-11 वर्षाची आणि त्या मुलीला आता सासरी काय ठेवायचं म्हणून वडिलांनी तिला आपल्या घरी आणलं, काही फारसं समजत नाही, फारशी शाणी नाही अशी मुलगी. वडिलांना वाटलं ह्या मुलीचं आयुष्य माझ्या पश्चात जायचं कसं, म्हणून वडील तिला आपल्या समोर बसवून घेत असत आणि देवासमोर बसून अखंड गायत्रीचं जप करायचे. वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, ती मुलगी 14 वर्षाची झाली आणि 14 वर्षाची झाल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं की बाबा मला तुम्ही म्हणता ते शिकवा. पहिल्यांदा त्या मुलीने तोंडानी एवढा सगळा ज्याला आपण सुसंबद्ध वाक्य म्हणू रेलेव्हंट टॉक तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदा केला, काही तिला समजत नसे आणि तिने सांगितलं मला हे शिकवा. वडिलांनी तिला गायत्री मंत्र शिकवला आणि तो गायत्री मंत्र शिकवलेला ती त्याचा उच्चार करायला लागली. 16 वर्षाची झाली मुलगी, तिने वडिलांनी सांगितलं मला अभ्यास करायचा आहे, मला शिकायचं आहे. जी मुलगी निरक्षर आहे, जिला अक्षर ओळख नाही, अशा मुलीला अक्षर ओळख करून देण्यापासून त्या मुलीला तिच्या वयाच्या 19व्या वर्षापर्यंत 7वी पास झाली, वयाच्या 21व्या वर्षी 10वी पास झाली, वयाच्या 25व्या वर्षी ती BA झाली, वयाच्या 27व्या वर्षी ती MA झाली आणि उत्तर प्रदेशामध्ये तिच्यासारख्या निरक्षर मुलींनी शिक्षण घ्यावं याकरता आपलं सगळं जन्म वेचायचा म्हणून तिने कार्य सुरू केलं. म्हणजे अगदी मतिमंद गतिमंदतेपासूनचा प्रवास आहे. ती मुलगी डबल ग्रॅज्युएट होते. इतक्या श्रद्धेनी, तितक्या निष्ठेनी अनुभव खूप येतात. अनुभव गायत्री मंत्राचे हृदयाचा त्रास आहे तर हृदयाच्या त्रासाकरता सूर्य ही हृदयाची देवता आहे आणि त्यामुळे गायत्री मंत्र हा हृदरोगाकरता उत्तम आहे आणि सौर सूक्तासारखं सूक्त आहे. त्या सूक्ताचा जर उच्चार केला तर आणि गायत्री मंत्राचा जर उच्चार केला तर माझ्या समोरची उदाहरण आहे की पूर्ण व्यवस्थित ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे अशा व्यक्तींना रोज 1200 गायत्री म्हणायला सांगितला. म्हणलं आता काय जाता येता म्हणा, चालताना म्हणा, कारण काय 1200 काम करणारा मनुष्य आहे, घरात किती वेळ म्हणणार. म्हटलं 500 घरात बसून म्हणा आणि जाताना पायामध्ये स्लीपर घाला, त्यातल्या त्यात चामड्याचे बूट नको, स्लीपर घालून गायत्री मंत्र म्हणत जा, जे अंतर जायचंय ते अंतर आणि स्टॉपवॉच याच्यावरती वेळ नेमली आणि 1200 वेळा रोज गायत्री म्हटला. 3 महिन्यानंतर जेव्हा स्ट्रेस टेस्ट केली आणि ईसीजी काढला तेव्हा फुल फ्लेज मायोकार्डियाक इन्फार्क्ट असलेल्या पेशंटच्या ठिकाणी कुठलाही हार्ट अटॅकचं चिन्ह ईसीजी मध्ये शिल्लक राहिलं नाही. जो स्कार आहे तो पूर्ण निघून गेला. आणि असं एक नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत की गायत्री मंत्रामुळे हृदरोगाला, सौरसूक्तामुळे हृदरोगाला लाभ होतो. सौरसूक्त गुरुजींच्याकडनं टेप करून घ्यावं आणि आपल्याकडे कॅसेटच्या एका बाजूला रिपीट करून घ्यावं, 12 वेळा त्याची रिपिटेशन घ्यावी. घरामध्ये एक चांदीचं भांडं ठेवावं आणि त्याच्या समोर कॅसेट लावून ठेवावी. कारण सगळं आपल्याला आपल्याच्यानी होत नाही. रोज आम्ही करू म्हणताना म्हणतो माणूस, पण रोज निभावणं होत नाही. आणि मग तिथे ती कॅसेट लावून ठेवावी आणि त्या भांड्यामधल्या त्या पाण्यावरती त्याचे जे स्पंद येतात ते पाणी जे आहे एकदा सूर्याचं दर्शन घ्यावं आणि ते पाणी ते जलप्राशन करावं, त्याचे पण लाभ खूप होतात. असे अनेक प्रकारचे लाभ आहेत. श्री सूक्त आहे. आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. विष्णू सहस्रनाम आहे की ज्याचा उच्चार केला असता माणसाचं जीवन व्यवस्थित व्यतीत होतं, त्याच्या जीवनातल्या शारीरिक संकटांना सुद्धा पुष्कळ मर्यादा पडतात. आपल्या आपल्या अभ्यासाप्रमाणे, आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे फलं अधिकाधिक चांगली मिळतात. रुद्राध्याय आहे. आपल्या घरामध्ये काही न काहीतरी ह्या स्वरूपामधले मंत्र आपल्याकडे गुरुजींनीच म्हटलेले कॅसेटवर टेप केलेले आपल्या घरात सुरू ठेवावेत. ते स्वच्छ शब्दोच्चाराचे हे असे कुठले गायलेले गायत्री मंत्र काही उपयोगाचे नाहीत. त्या मंत्रांचं ते स्पंद, ते सामर्थ्य निर्माण नाही करू शकत. त्यामुळे रुद्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, असे जे निरनिराळे काही जे मंत्र आहेत, जे वैदिक मंत्र आहेत, आपल्या घरात रोज गुरुजी येऊन म्हणणार नाहीत माहिती आहे, पण आपल्या घरात सकाळी तर देवघरात कॅसेट लावता येते. आपण त्या दिवशी म्हटलं तसं किंवा काल म्हटलं तसं की आम्हाला देवघर ही संकल्पना आवडते का नावडते माहिती नाही, पण आमच्या घरामधला प्युरिफिकेशन प्लांट आहे एवढं तर म्हणायला हरकत नाही ना. मग चालू द्या, तिथे म्हणू द्या. ज्याच्यामुळे घरात स्पंद निर्माण होतात, काय अडचण आहे, काय बिघडतं, कोण काय म्हणतं याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. तो जेव्हा बदलायचा तेव्हा बदलेल, नाही तर बदलणार नाही, तो भाग वेगळा आहे. पण तो संस्कार ठेवला पाहिजे, तो संस्कार दृढ झाला पाहिजे, एवढ्याकरता सगळी धडपड आहे. असे अनेक प्रकारचे मंत्र आहेत. तर आपल्यापुढे सांगण्याचा हेतू असा आहे की हा सगळा बदल जो आहे ना तो मेंदूपासून उलटा येत होतो. म्हणजे आपल्याला वाटतं की माणसाची बुद्धी कशी विकसित होते, माणसाची बुद्धी नाही विकसित होत आधी. आजच्या शिक्षणशास्त्राप्रमाणे शिक्षणशास्त्राने जे सांगितलं आहे ते असं आहे की मनुष्य जो आहे तो इंटेलिजन्स किंवा इंटेलेक्च्युअल पातळीवरती पहिल्यांदा विकसित होतो आणि मग इमोशनल आणि मग स्पिरिच्युअल विकसित होतो असं आजचं शिक्षणशास्त्र म्हणत नाही. आजचं शिक्षणशास्त्र असं म्हणतं की आपल्याला जर ट्रेनिंग द्यायचं आहे, आपल्याला जर संस्कार करायचा आहे, तर पहिला स्पिरिच्युअल संस्कार करा. स्पिरिच्युअल संस्कारातून मनुष्य इमोशनल संस्कारात येतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्मिक विकास झालेला आहे त्याचाच भावनिक विकास शक्य आहे, आणि ज्याचा भावनिक विकास झालेला आहे त्याचाच बुद्ध्यांक वाढणं शक्य आहे. म्हणजे खूप अंडे खाओ और बुद्धिमत्ता बढाओ असं काही होत नाही. जर आपल्याला बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल कोशंट वाढवायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांच्या वरती प्रार्थनेचा संस्कार करा, म्हणजे आमच्या हिंदूंची प्रार्थना आहे म्हणून आपण म्हणत नाही, त्याच्या मागे शास्त्र आहे. मी आपल्याला त्याच्याकरता पण एक उदाहरण सांगते. कवी टेनिसन जो आहे तो म्हणाला माझा कशावर विश्वास नाही, माझी कशावर श्रद्धा नाही, माझा माझ्यावरच विश्वास आहे. आणि म्हणून जसं आपण देवाचं नाव घेतो वासुदेव राम श्रीकृष्ण, तसं तो टेनिसन टेनिसनच जप करत असे. तो म्हणाला मला दुसरा जप करायचाच नाही. आणि कालांतराने जेव्हा त्याच्या मनाला एकाग्रता यायला लागली, खूप दीर्घ कालानंतर जेव्हा यायला लागली, तेव्हा तो म्हणाला की मी जेव्हा हे सगळं, जो मनुष्य या विषयाच्या जवळ येतो तो अनेक बाजूनी संदर्भ बघून असतो. तर त्या टेनिसननी पुढे कॉमेंट दिली आहे, त्याची स्वतःची टिप्पणी केली आहे तो असं म्हणतो की मी माझ्या नावाने काही मिळवू पाहत होतो, पण या भारतीय लोकांनी ज्याला मंत्र म्हटलंय त्याला काही खास अर्थ नक्की आहे की तो शॉर्टकट आहे, आणि त्यामुळे याला तुम्ही हे देवाचा मंत्र, मग तो कृष्णाचा कान तो रामाचा कान, आम्ही रामाला मानत नाही आम्ही कृष्णाला मान, तुम्ही माना की न माना त्याचं सामर्थ्य तुमच्या उपयोगाला आणून घ्या, आणि म्हणून त्याचा स्पिरिच्युअल कोशंट, आधी मनुष्य उपासना करायला लागला की त्याला ते लाभ अधिक होतात, त्या लाभातून सेन्सिटिव्हिटी वाढते आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे विषयाचं आकलन वाढत, एकाग्रता बुद्ध्यांक वाढल्यामुळे वाढत नाही, आणि ज्याचा बुद्ध्यांक उत्तम आहे, म्हणजे आता आणखीन दुसऱ्या बाजूने आपल्या पुढे मी विषय मांडते की आमची मुलं आया म्हणतात अहो सर सांगतात बर का की तुमचा मुलगा अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी हुशार आहे, रिअल जिनियस आहे, जो मुलगा रिअल जिनियस आहे त्या मुलाचं डिस्ट्रॅक्शन होणं, त्या मुलाच्या ठिकाणी वैचारिक गोंधळ निर्माण होणं, तो मुलगा विपरीत दिशेने जाणं हे जास्त संभवतं, कारण जी बुद्धी विलक्षण प्रज्ञावान आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी विलक्षण तेज आहे, चांचल्य आहे, त्याला स्थिर करायचं असेल तर त्याला जोड तुम्हाला स्पिरिच्युअलिटीचीच द्यावी लागेल, त्याला अध्यात्माचीच द्यावी लागेल, तरच तो मुलगा योग्य मार्गाने विधायक कार्य करू शकेल, नाहीतर आपल्याकडे जे म्हणतात जे वेडे होतात ते अधिक इंटेलिजंट असतात, पण वेडे होण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये याकरता त्यांना अन्य मार्गानी योग्य ट्रॅकवरती ठेवलं पाहिजे, योग्य मार्गावरती ठेवलं पाहिजे, असो हे सगळे जे विषय आहेत हे विषय मांडत असताना याचे परिणाम आपण आपल्यापुरते कसे अनुभवून घ्यायचे की आपल्याला आता त्याचे लाभ करून घ्यायचे, आपण कशाचा जप करावा, आपण कशाची उपासना करावी, त्या प्रत्येक उपासनेच्या मागे आपण त्याचं शास्त्र कसं समजून घ्यावं, तर त्याकरता आपल्याला ज्या देवतेची उपासना करायची आहे त्या देवतेची सांगोपांग माहिती आपण मिळवावी, काहीतरी खरं सांगू का जे वरवरचं असतं ना ते काही आम्हाला फार फलदायी होऊ शकत नाही, माझ्या ओळखीच्या मध्ये अनेक लोकांचे मी अनुभव बघितलेले आहेत की ती ती माणसं आपापल्या उपासनेमध्ये यश मिळावं याकरता ज्याला पद्धतशीर अगदी सिस्टमॅटिक एफर्ट्स पद्धतशीर प्रयत्न करतात आणि मगच त्याचा

की दर 8 ते 10 दिवसांनी त्या दिनानाथमध्ये इमर्जन्सी ऍडमिट करावं लागायचं. आले तर घरी अशी स्थिती होती. ती म्हणाली मी फार पिडले, कसं काय हे सगळं होईल. तर म्हटलं काय त्या रामरायाला सांगावं, दुसरं आपण काय करणार, आपल्या हातात तर काही नाही इतक्या सगळ्या अडचणी. आपल्याला सांगते जो मनुष्य घरातल्या घरात हार्ट पेशंट म्हणून 5 पावलं चालू शकत नव्हता, या बाईंची ही अशी अर्धशिशी आणि अनेक गोष्टींच्या त्रासांनी जी बाई पिडलेली होती, त्या बाईची पीडा हळूहळू हळू करत दूर झाली. तिच्या अनेक प्रापंचिक अडचणी मार्गाला लागल्या. आणि आश्चर्य म्हणजे मला सुद्धा एवढं आश्चर्य वाटलं की आपण असं म्हणतो आपला ईश्वरावर पुष्कळ विश्वास आहे, आपली खूप श्रद्धा आहे, आपल्याला वाटतं पण ते फसवं असतं, आपलं मन अधिक संशयीच असतं. जेव्हा 3 ते 4 वर्षानंतर त्या बाईंच्या यजमानांच्या मध्ये हळूहळू फरक पडत, मोठी मोठी 2 ऑपरेशन्स इमर्जन्सी आली आणि त्यांची करावी लागली, त्यातनं बाहेर पडल्यानंतर तो मनुष्य 3 मजले जिना उतरतो, आपल्या स्कूटरला किक मारून स्कूटरवर बसून पुन्हा मूळचा व्यवसाय करतो. इतका ज्याच्यामध्ये या टोकाचा त्या टोकाला फरक पडला, तो फरक बघूनच मी थक्क झाले. म्हटलं हा हार्ट पेशंट इतका कसा बदलू शकतो. आपल्यालाच कल्पना येत नाही की मंत्राचं सामर्थ्य काय आहे, शब्दांचं सामर्थ्य काय आहे, त्याच्यातून काय प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून आपण थोडे साशंक असतो या बाबतीमध्ये, आणि उपासना करताना ती साशंकताच आपल्या अपयशाचं कारण असतं. म्हणून 100% मनात लक्षात ठेवावं, ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, स्वीकारलेला जो मंत्र आहे त्या मंत्रावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवावी, आपली उपासना सातत्याने करावी, उपासनेला दृढ चालवावे, दृढतेने उपासना झाली पाहिजे, त्या उपासनेचं फल यथायोग्य मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण 2 दिवसांमध्ये सर्व उपासनांच्या मागचं सूत्र काय आहे ते बघितलं. उपासनाच पाहायच्या तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने पाहाव्या लागतील. कामनिक उपासना कोणत्या स्तरावर केल्या जातात, तांत्रिक उपासना कोणत्या स्तरावर केल्या जातात, यंत्र त्याचा उपयोग कसा केला जातो आणि उपासना कशी केली जाते, शाबर मंत्र आहेत त्या शाबर मंत्रांचा उपयोग करून कसं फल मिळवलं जातं, तसंच वैदिक मंत्रामधले कोणते मंत्र उच्चारावेत किंवा सुसिद्ध मंत्रांच्या मधले कोणते मंत्र घेऊन कामना पूर्ण करण्याकरता त्याचा उपयोग करावा, त्याचबरोबर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचायतन पूजा करतो. ही जी पंचायतन पूजा आहे, ज्या 5 देवता आहेत, 5 संप्रदाय आहेत, एक म्हणजे गणपती आहे, देवी आहे, शैव आहे, सौर आहे आणि वैष्णव आहे, आणि आपल्या देवांच्या मध्ये या 5ांचंही अधिष्ठान आहे. आणि त्यातली जी आपल्या घरातली कुलदेवता आहे ती मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता त्याच्या भोवती आहेत. पण या पंचदेवतांची उपासना कशी पंचमहाभूतांची उपासना आहे आणि ती पूर्ण उपासना कशी आपल्याला लाभदायी आहे, असे अनेक विषय आहेत की अनेक विषयांचा विचार, अनेक विषयांचा परामर्श, त्याच्याविषयीचं विधिविधान, त्याच्याबद्दलची चर्चा, असे अनेक विषय. तसं जसं त्या उत्तर रामचरित्रामध्ये म्हटलंय की रात्र संपली पण बोलणं काही संपलं नाही, तसं आहे. 1 दिवस पुरत नाही म्हणून 2, 2 म्हणून 3, 3 म्हणून 4, 4 म्हणून 5, पण आमच्या परंपरेचं आणि आमच्या वैदिक वाङ्मयाचं वैभवच एवढं आहे की महिनाभर जरी आपण बोलत राहिलो तरी महिन्याच्या शेवटी समारोप करताना आपण असंच म्हणू की अहो ते जे विषय होते ना त्या सगळ्याला काही आपल्याला स्पर्श करता आला नाही, आता काही सांगण्यासारखं काही राहिलं नाही. सांगण्यासारखं पुष्कळ आहे पण सांगणाऱ्याच्या बुद्धीची मर्यादा आहे, एवढाच त्यामधला भाग आहे. मंत्रांचं सामर्थ्य खूप मोठं आहे पण त्याचा अनुभव घेताना आम्ही जो त्या मंत्राचा धारक आहोत त्याच्या उणीवा आहेत हे लक्षात ठेवावं. दोष मंत्राला देऊ नये, दोष आपल्या उपासनेला द्यावा, दोष त्याच्या सामर्थ्याला देऊ नये. आपण स्वीकारलेलं त्या साधनेचं जे काही विधिविधान आहे, ते जे अंग आहे, ते आपल्याकडनं काही चुकतं आहे का हे बघावं. तपासणी नेहमी आपल्याकडे आहे लक्षात ठेवा. हे सगळं सिद्ध आहे. काल आपण जे म्हटलं तसं की हे सगळं एकदम तयार झालेलं 100% परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठेही दोष ठेवायला जागा नाही. दोषाची बाजू जिथे कुठे निर्माण होईल ती फक्त आपल्याकडे तपासून पाहायला पाहिजे. ती

0: पण आपल्या ठिकाणी तपासायची आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्यामुळे ह्या विषयाबद्दल पुष्कळ अनुभव सांगता येतील, पुष्कळांचे सांगता येतील, आणि इतक्या ग्रंथांमधून इतक्या लोकांनी प्रसिद्ध केलेले अनुभव आहेत ते सगळे पाहिले की लक्षात येतं की प्रत्येक मंत्र हा तितकाच लाभदायी आहे. प्रत्येक देवता ही आपल्या भक्ताकरता तितकीच अनुकूल आहे. आणि त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची गुरुदेवता सुद्धा, त्याचे गुरु सुद्धा तितकेच कृपावंत आहेत. त्यामुळे ज्याला शरण जाण्याची आमची वृत्ती आहे, जसं पतंजलींनी सांगितलं यथा अभिमत ध्यानाद्वा, जे तुम्हाला मान्य आहे ते, जे तुम्हाला पसंत आहे ते त्या ठिकाणी अनन्य व्हावं आणि या शास्त्राचा आपण अनुभव घ्यावा, लाभ घ्यावा. आमचे आप्पा जसं नेहमी म्हणायचे, ज्ञानदेवांनी जे सांगितलंय त्यांचं ते मोठं सुंदर पद आहे, त्या पदाची सुरुवात आहे, कस बोटानं दाखवू तुला तू अनुभव घे गुरुच्या मुला. म्हणाले अनुभव गुरुच्या मुलाला घ्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे, म्हणाले त्याचा जो गुरु आहे तो कुणातरी गुरुला शरणच गेलेला असतो, आणि त्या शरण गेलेल्या गुरुला हा शिष्य जो आहे तो शरण गेलेला आहे. जसं आपल्याकडे चोखा महाराजांनी म्हटलंय ना, तुझ्या महाराचा मी महार, तुझ्या चाकराचा मी पडचाकर आहे. तो एका गुरुचा चेला आहे, त्या चेल्याचा तू चेला आहेस, आता तुझा मी चेला आहे. इतकी जोपर्यंत अनन्य शरणागती नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही, तोपर्यंत यशाची प्राप्ती नाही. त्यामुळे सर्व शास्त्रांना शरण जाण्याचं सामर्थ्य भगवंतानी आम्हा सर्वांना द्यावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून आपली ही जी व्याख्यानमाला आहे ती आपण इथे संपवूया.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. आज आपण दशक पाचवा सुरुवात करतो आहोत. दशक पाच समास पहिला गुरु निश्चय नाम समास आहे. त्याच्यामध्ये 46 ओव्या आहेत. गुरूंचा निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे. ह्याचा अर्थ परमार्थाची वाटचाल जर करायची असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि का आवश्यकता आहे हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णीला न वचे. हे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे आहात? पूर्ण कामा. सर्व कामना ज्यांच्या पूर्ण आहेत, कोणतीच कामना ज्यांच्या ठिकाणी नाही, असे पूर्ण काम झालेले सद्गुरु असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या कृपेनं त्यांच्याकडे येणारी व्यक्ती जर योग्य असेल तर ती देखील पूर्ण काम होण्याची शक्ती, करून देण्याची शक्ती सद्गुरूंच्या मध्ये असते. त्यामुळे असे हे जे पूर्ण काम शिवाय परमपुरुषा आत्मया रामा. तुम्ही कसे आहात? परमपुरुष आहात, श्रेष्ठ पुरुष आहात, पुरुषोत्तम आहात. आत्मया रामा म्हणजे आत्मस्वरूप तुम्ही आहात. आणि अनुर्वाच्य तुमचा महिमा, तुमचं महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर ते अनुर्वाच्य आहे. ते वाणी देण्यासारखं नाही, वर्णन करण्यासारखं नाही. वर्णीला न वचे, वर्णन करायचं असं म्हटलं तर ते वर्णन करता येत नाही. सद्गुरूंचं महात्म्य हे अनुभवाने जाणूनच घ्यायचं असतं, पण थोडंफार कळावं म्हणून आपण ते शब्दात आणत असतो. सद्गुरू काय करतात तर पुढच्या दोन वयात सांगितलंय कि त्या ब्रह्माची ओळख करून देतात आणि शिष्याला ब्रह्मरूप करतात. ते ब्रह्म कसं आहे तर जे वेदास साकडे जे शब्दासी कानडे ते सच्चिष्यास रोकडे अलभ्य लागे. ते ब्रह्म कसं आहे, वेदानी त्याचं वर्णन करायचं असं जर म्हटलं तर वेदाला देखील वर्णन करता येत नाही. म्हणून वेदास साकडे वर्णन करायला अवघड आहे. आणि जे शब्दासी कानडे जे शब्दामध्ये येत नाही, शब्द ज्या ठिकाणी थांबतात असं ते स्वरूप आहे. त्यामुळे शब्दाला देखील वर्णन करायला अवघड आहे. पण असं ते ब्रह्म सच्चिष्यास रोकडे अलभ्य लाभे. ती अलभ्य वस्तू परमात्मा सच्चिष्य जर असेल आणि सद्गुरू जर त्याला भेटतील तर त्याचा लाभ त्या सच्चिला शिष्याला जरूर होतो. म्हणजे अलभ्य गोष्ट त्याचा लाभ करून देणारे असे हे सद्गुरू असतात. जे योगी यांचे निज वर्म, योगी ज्यासाठी योगाची साधना करत असतात त्यांचं जे रहस्य आहे, कशासाठी योगी साधना करतात तर या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी. त्यामुळे असे जे योगी यांचे निज वर्म, जे शंकराचे निज धाम, शंकरांचं आदिनाथांचं राहण्याचं ठिकाण कुठलं असं जर विचारलं तर हे ब्रह्म. जे विश्रांतीचे निज विश्राम, विश्रांती ज्या ठिकाणी स्वतः विश्रांतीला जाते असं जे ते ठिकाण आहे ते कसं आहे, परम गुह्य आणि अगाध आहे. तसं वर्णन करता येत नाही, ते गुह्य आहे, गुप्त आहे. असे ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होई जे अंगे. हे सद्गुरु तुमच्या कृपेनं जो कोणी सच्चिष्य असेल त्याला ते ब्रह्म नुसतं दिसतं, कळतं, सापडतं असं नसून तो शिष्य स्वतः स्वयमेव ब्रह्मरूपच होऊन राहतो. स्वये आपणचे होई जे अंगे. आणि असा तो ब्रह्मरूप झाला म्हणजे मग परिणाम काय होतो तर दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा. म्हणजे दुर्घट अशा संसारामध्ये जरी तो असला तर त्या संसाराचे कष्ट दुःख त्याला जाणवत नाही. तो अशा एका स्थितीत असतो आणि संसाराकडे बघण्याची दृष्टी त्याची अशी निर्माण झालेली असते कि त्याला तो बोध होतो की सगळा संसार देहाला लागलेला आहे आणि मी या देहापासून अलिप्त आहे. असा बोध तुमच्या कृपेनं होतो. हे सांगितल्यानंतर आता स्वामीचे निलडीवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगी देती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. श्रोत्यांची प्रार्थना आहे की सद्गुरूंनी ही लक्षणं सांगावीत की सद्गुरूंची लक्षणं काय, शिष्याची लक्षणं काय. की जी जाणली असता मुमुक्षुला लक्षात येईल की ज्या सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं आहे ते सद्गुरू आहेत कसे, त्यांचं लक्षण काय आहे.
कारण योग्य त्या ठिकाणी शरण जायला पाहिजे, भलत्या ठिकाणी शरण जाऊन उपयोग होत नाही. म्हणून मुमुक्षूला जर शरण जायचं असेल तर सद्गुरूंची ओळख होण्यासाठी, गुरूंचा निश्चय होण्यासाठी त्याला ही लक्षणं कळायला पाहिजे. म्हणून पुढे काही ज्या ओळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये समर्थाने त्या त्या काळाला अनुसरून वर्णन केलेलं आहे की ब्राह्मण वर्ग हा आदर्श समजला जात असे, त्यांचं वर्तन चांगलं असे, त्यामुळे आपल्याला काही अडीअडचणी आल्या, काही समजून घ्यायचं झालं, आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा झाला तर त्यांना विचारावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन जगावं अशी अपेक्षा धरली जात असे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ते कसे ब्राह्मण वेद मूर्ती म्हणत, ब्राह्मणा सुरवर वंदिती अशा तऱ्हेचं वर्णन आहे. पण तरी देखील इतके जरी ते मोठे असले, ब्राह्मणे पाविजे देवादी देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. मग तुम्ही म्हणाल एवढं जर ते मोठे आहे तर सद्गुरूंची आवश्यकता काय? त्या ठिकाणी समर्थ स्पष्टपणे सांगतात की तो कितीही जरी मोठा असला आणि असे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु येणं नाही. जसं आपण म्हटलंय संत जरी असले तरी संत नाही सद्गुरूच पाहिजेत. संतांच्या वरची स्थिती सद्गुरूंची, सगळे संत सद्गुरू असतात असं नाही. त्यामुळे सद्गुरू जे आहेत ज्यांना ते सद्गुरुपद त्यांच्या सद्गुरूंकडून मिळालेलं आहे, संप्रदायाकडून मिळालेलं आहे, असे ते सद्गुरूंच्या स्थानावर असलेले आहेत. त्यांच्या खेरीज स्वरूपाचा बोध निज ठेवा आत्मधन प्राप्त होणार नाही. म्हणजे तर म्हणताय स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरु विण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते सद्गुरु खेरीज होणार नाही. आणि ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना. आणि ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर जीवन म्हणजे नुसता क्षीण आहे. नाना कष्ट करत गेले आणि एक दिवस मरून गेले, ते मरून गेले ते पुन्हा जन्माला येण्यासाठी. त्यामुळे जन्म मृत्यू हा ब्रह्मज्ञान झाल्याखेरीज चुकत नाही. आणि म्हणून म्हणतात सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. सद्गुरूंच्या खेरीज हे ज्ञान आत्मज्ञान होणार नाही. मग अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. मग बहुसंख्य मंडळी जी असतात ती अज्ञानीच असल्यामुळे गतानुगतिको लोक हा असं म्हटलंय. एक गेला दुसरा गेला तिसरा गेला, शेकडो मंडळी लाखो मंडळी एक गेला तिथं जात आहेत. पण आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला जीवनात काय करायचं आहे, कुठं पोचायचं आहे हे काहीच माहिती नसतं. जे इतर विषयामध्ये पुष्कळ जरी ज्ञान मिळवलेलं असलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत त्याचं जीवन तसं पाहता व्यर्थच आहे. कारण स्वप्नवत असा हा सगळा संसार आहे. त्या स्वप्नातलं सत किती मानायचं, स्वप्न जिथं असत आहे त्यातल्या कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, पण बहुधा ह्याचं भान नसल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान न मिळवताच सगळी मंडळी इतर मंडळींच्या पाठोपाठ जात असतात. आणि म्हणून म्हटलंय ज्ञान विरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले. हे ज्ञान न होता जे जे काही आपण करू ते जन्माला कारणभूत. आणि ज्ञान झाल्यानंतर साधी जरी एखादी गोष्ट आपण कर्म केलेलं असलं तरी देखील बोध झाल्यामुळे तो जन्म मरणाच्या पलीकडे गेलेला आहे. मग असा ज्ञानी पुरुष कर्म करेल किंवा करणार नाही त्याला कर्म करायलाच पाहिजे असं बंधन नाही. पण बहुधा करावं अशी अपेक्षा असते. परंतु ज्ञानाखेरीज मात्र उदंड जरी केलं तरी पुन्हा जन्माला कारण होतं. म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. सद्गुरू आपल्याला कर्म करू नका म्हणत नाहीत, कर्म करा म्हणतात, पण या बोधावर येऊन कर्म करा म्हणतात. आणि या बोधाशिवाय जे केलेलं असेल म्हणजे जीवन उणे परमार्थ बरोबर शून्य, आणि जीवन अधिक परमार्थ किंवा परमार्थ त्याच्या पायावर जीवन असं जर झालं तर ते जीवन सोन्याचं होतं. किंबहुना त्याला परिसाचा स्पर्श होतो आणि जीवन कृतार्थ होतं. म्हणून हे समजून घेण्यासाठी सद्गुरूची पावलं धरावी म्हणतात. जयास वाटे देह पाहावा देव पाहावा त्याने सत्संग धरावा. ज्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल त्याने सत्संग संतांची संगती साधूंची संगती धरावी. सत्संग विण देवादी देवा पावी देत नाही. त्यांना जर सद्गुरू संत भेटले नाहीत तर मात्र देवदर्शन देवप्राप्ती कदापि होणार नाही. नाना साधने बापुडी सद्गुरु विण करीती वेडी. सद्गुरु न मिळता नाना प्रकारची साधनं करणाऱ्या मंडळींना समर्थानी वेडी म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय करायला पाहिजे नेमकं हे माहिती नसताना अनेक कष्ट करत राहतात.
गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती. सगळे जे कष्ट काबाड कष्ट नाना प्रकारचे करतात साधनेचे हे सगळे व्यर्थ होतात, त्याचं कारण गुरु कृपा नाही. जे गुरु कृपेनीच प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी जर गुरुना वगळून आपण काही करायचं जर म्हटलं तर ते केवळ कष्ट होतात, त्याचा उपयोग होत नाही. नाना प्रकारच्या पूजा अर्चा सगळं करतात, उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म, अतिशय कष्ट घेऊन केलेलं कर्म त्याचा परिणाम काय होतो, फळाची पावती, त्या कर्माचं फळ मिळतं. पण वर्म चुकले प्राणी, त्यामुळे कर्म केलं असेल चांगलं कर्म केले असेल चांगलं फळ मिळेल, वाईट असेल वाईट मिळेल, पण ते फळ त्याला भोगावं लागतं चांगलं वाईट जे काय असेल ते. पण फळ न भोगता आपण त्याच्या पलीकडे जाणं ही जी स्थिती आहे त्याच्यासाठी ते वर्म समजून जे घ्यायचं आहे ते वर्म प्राण्याला कळत नाही आणि त्यामुळे तो पुन्हा ते कर्म आणि त्याचं फळ याच्यामध्ये अडकतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
3: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, निजज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात 21 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज भानुसप्तमी आहे. दक्षिणायनाला आज आरंभ होत आहे. कर्कायनाची वेळ दुपारी 1:54 आहे. आज जागतिक योग दिवस.

0: ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मनाच्या विचित्र दशेबद्दल आणि त्याला मार्गावर आणण्यासाठी कुठल्या तरी महान शक्तीच्या प्रेरणेची आवश्यकता असते का? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मनात चिकित्सा आणि संकल्प तर निर्माण होतच असतात. जगात आपलं अस्तित्व आहे किंवा नाही, आपलं कर्तव्य काय, ही एक प्रकारची चिकित्साच आहे. जगात आपलं अस्तित्व तर आहेच, त्याला प्रमाण कशाला हवं? जी गोष्ट प्रत्यक्षात आहे त्याला प्रमाणाची आवश्यकता नाही. मुखाने देवाच्या नामाचा जप, मनाने त्याच्या स्वरूपाचं ध्यान आणि शरीराने जनसेवा हेच मनुष्याचं परमकर्तव्य आहे. मार्गदर्शनासाठी स्वतः परमेश्वर किंवा त्याचे भक्त आहेतच. योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या शरणागताचा ते भवसागरातून उद्धार करतात. जोपर्यंत मन, वचन आणि कर्म ईश्वराप्रत लागत नाही, तोपर्यंत आपण पतनाच्या मार्गालाच लागणार आणि आपल्या मनाची अवस्था ही विचित्रच राहणार. जेव्हा मन, वचन आणि कर्म हे तीनही परमेश्वराच्या सेवेत अर्पण होतात, तेव्हाच आपण योग्य मार्गी लागतो. थोड्याशा प्रेमाने जरी ईश्वराची आराधना सुरू केली, तरी बाकी तीव्रता ईश्वर स्वतः निर्माण करतो. मन त्याच्या चरणी लावलं की पुरे, ते जोपर्यंत या संसारात भटकत राहील तोपर्यंत देवाच्या ठाई लागणं कठीण आहे. शक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य परमेश्वरातच आहे. अंधारात प्रकाशाचा किरण दाखवणारा तोच आहे. श्रद्धा आणि भक्तीपूरित अंतःकरणाने केलेलं प्रभूचं नामस्मरण हाच आपल्या मनाला शांती देऊ शकतो. शरीर हे नाशवंत आहे, आत्मा अमर आहे आणि आत्मा हा शुद्ध ब्रह्म आहे हे खरं, पण या स्थूल शरीराद्वारे मायावश केले गेलेले दुर्गुण आणि दुराचार रूपी विकार जीवात्म्याबरोबर जातात आणि त्यांची फळं जीवात्म्यालाही भोगावी लागतात. आणि हा भोग कमी करण्यासाठी साधन म्हणजे नामस्मरण. म्हणून आपलं जीवन नेहमी सदाचरण रूपी ठेवा आणि नामस्मरणात दंग राहा.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलं आहे की दान, अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू, म्हणाले असं नाही, रोज कण कण कण करत राहा, रोज कणाकणाने विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं. काय सोपाय माणसाला अन्नदान देणं, सोपाय माणसाला कुठे जाऊन काही त्या त्या दिवशी योग्य काही असेल ते करणं किंवा दर दिवशी करता आलं नाही म्हणून महिन्याकाठी एक दिवशी तरी करणं. पण त्यांनी सांगितलं आता इतके पैसे जमले की मग आपण दान करू नाही म्हणाले, त्याची सवय पाहिजे. कबीरांनी एका कंजूष मनुष्याला, तो किती कंजूष असावा हे जेव्हा कबीरांनी पाहिलं तेव्हा कबीर म्हणाले की याला दान करण्याची इच्छाच होत नाही. कबीर त्याच्या दारात जाऊन उभे राहायला लागले, त्यांनी आपल्या जवळची वीट घेतली त्याला दिली. तो म्हणाला कशाकरता वीट दिली मला, नाही म्हणाले मी तुला दिली नाही ती तू मला दे. त्याच्या हातात वीट दिली आणि त्याच्याकडून वीट घेतली. कबीर रोज त्याच्या दारात जात, रोज त्याला वीट देत, रोज त्याच्याकडून वीट घेत. तो म्हणाला हा काय उद्योग आहे, म्हणाले महाराज तुम्ही कशाला रोज माझ्या दारात येता. म्हणाले माझीच वीट मला द्यायची का होईना, पण तुझ्या हाताला दानाची सवय लागू दे. आणि म्हणून त्यांनी ह्या शिक्षावल्लीमध्ये किंवा शिक्षेच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की दान, आणि म्हणाले की हे अध्ययन रोज काही नाही एकतरी ओवी, आणि समर्थ म्हणतात दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अखंड वाचत जावं. म्हणजे त्या प्रवचनकाराला नारद पुराण सांगायचं म्हणजे डोक्यावर डोंगर आला असं वाटत नाही, कारण नारद पुराण त्यांनी 6 महिन्यापूर्वीच वाचलेलं असतं. मग प्रसंगी काय बघावं लागेल ते लागेल, पण अखंडित वाचलं पाहिजे. समर्थ म्हणतात अखंड वाचत राहा, प्रसंगी लागेल ते थोडं वाचावं लागेल. त्यामुळे दिसा माझी काहीतरी ते लिहावे, अध्ययन रोज झालंच पाहिजे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आणि अशा प्रकारे हा विषय मांडून ते पुढे म्हणतात की आपल्या जीवनाला आणि प्रत्येक दिवसाला सफल बनवावं, हा त्यांनी इथे उपदेश केला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास किती वेळा करावा, त्यांनी म्हटलंय पुन्हा सांगितलंय की ज्या प्रकारे वारूळ मुंग्या निर्माण करतात तसंच विद्यार्थ्यांनी एक एक श्लोक 1000 वेळा म्हणावा. आणि त्यांनी म्हटलंय की 1000 वेळा म्हणून हा जो अभ्यास आहे तो 100 वेळा शिष्यांना शिकवावा. म्हणजे आपण 1000 वेळा म्हणावं, आणि ह्या विद्येबद्दल चाललंय ना आत्ता, म्हणून ते सांगतायत की जो स्वतः गुरु आहे, जो स्वतः वैदिक आहे, त्या वैदिकांनी तर 1000 वेळा म्हटलेलं असलं पाहिजे, आणि त्या वैदिकांनी शिष्यांना शिकवताना 100 वेळा आपण म्हटलं पाहिजे, म्हणतच राहायचं आहे म्हणाले. आणि तेव्हाच म्हणाले अशा प्रकारे जर विद्या जर अभ्यासली किंवा त्याचं अध्ययन आणि अध्यापन जर केलं तरच ती विद्या जिव्हाग्रावर राहील, नाही तर राहणार नाही. नाही तर पुस्तकी विद्या आहे, पुस्तकात असलेली विद्या काय कामाची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जसं पाणी उंच जागेवरून खाली पडतं तसं म्हणाले ज्यांनी अशी विद्या धारण केलेली आहे त्याच्या मुखातून अनायासे विद्या लोकांपर्यंत पोचते, त्याला म्हणाले काही विशेष वेगळं करावं लागत नाही. आणि मग त्यांनी पुष्कळचे आपल्याला हे दिलेले आहेत त्याचे दृष्टांत, ते आपण सोडूया, त्याच्या पुढे जाऊया. आणि त्यांनी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितली आहे ती अशी आहे की विद्यार्थ्यांना झोप येते आहे असं होता कामा नये, विद्यार्थ्यांनी भोजनामध्ये आसक्त आहे असं असता कामा नये, विद्यार्थ्यांना कशाची तरी अभिलाषा आहे असं असता कामा नये. आज असं आहे वेदविद्या शिकता शिकता गुरुजींनी जर याज्ञिकी शिकवली तर याज्ञिकी शिकल्याबरोबर तो पुढं वेद शिकायला थांबतो कशाला, तो म्हणतो बाहेर गेलो पूजा सांगायला लागलो वास्तुशांत करायला लागलो सगळे प्रयोग यायला लागले की बस झालं आता ते वैदिक, कुठं वैदिक झालो तर झालो नाही तर नाही. तो म्हणतो एकदा ऋग्वेद घोकला आहे मी बस झालं चला पुरे झालं. तर त्यांनी इथे सांगितलंय की विद्यार्थी अभिलाषेनी जर विद्यार्थी झाला तर खरं नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्यार्थी असा पाहिजे की गरुडासारखं आणि हंसासारखं विद्या मिळवण्याकरता जिथे जावं लागेल तितक्या लांब विद्यार्थ्यांनी जावं विद्या मिळवावी
कष्ट करावेत आणि त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. व्यसन करू नये, विद्यार्थी दशेमध्ये फार चांगल्या तऱ्हेने राहावं, नियमन असावं, विद्यार्थ्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण असू नये वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टी सांगून त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलं आहे की विद्यार्थी एका दिवसात जशी विद्या मिळवू शकत नाही तसं विद्यार्थी गुरुशिवाय विद्या मिळवू शकत नाही. गुरुची सेवाच केली पाहिजे. गुरुला दहन देऊनसुद्धा विद्या मिळत नाही, गुरुला संतुष्ट करूनच विद्या मिळते. त्यामुळे गुरूंना संतुष्ट करावं आणि विद्या प्राप्त करून घ्यावी. आणि म्हणाले, आपल्या बुद्धीच्या गुणांनी, आपल्या सेवेनी आणि गुरुजींच्या सहवासामध्ये त्यांना आपल्या स्वभावाने प्रसन्न करण्यानीच विद्या प्राप्त होते. असं म्हणून त्यांनी सांगितलं की हे वेदाचं जे पहिलं अंग आहे ते पहिलं अंग आपल्याला सांगितलं. म्हणाले, दुसरं अंग जे कल्प आहे त्याच्यामध्ये वेदांचं विधान आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार विषयांच्या संबंधाने त्याच्या प्राप्तीकरता जे जे धर्म आचारायचे आहेत त्याबद्दल लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये गणेश पूजन, ग्रहशांती, श्राद्ध पक्ष आदी ह्या सगळ्याचा उहापोह आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विषय हा मुळातून प्रयोगशीलता आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण आत्ता बोलणार काय, कारण तो काही बोलण्यासारखा नाही, फक्त त्याचा उच्चार करून पुढे जाऊ. व्याकरण, व्याकरण हा एक अतिशय महत्त्वाचा, अवघड आणि आवश्यक असा विषय आहे. वेदांचं ते तिसरं अंग आहे. आणि व्याकरणाने आता आपल्याला आज असं आहे, व्याकरणच कळत नाही आणि व्याकरणाची महती आम्ही आज आमच्यातनं काढूनच टाकली आहे. की आता नियम काय केला आम्ही की कुठलाही शब्द असला तरी अंती, समजा पती आहे, गती आहे, काय जे शब्द असतील ते त्यातले सगळे दीर्घ करून टाकायचे. मूर्ती दीर्घ करून टाका, असे प्रत्येक एक सरसकट नियम का लावला? कारण लोकांना फार शुद्ध लेखनाची कटकट नको म्हणून. कारण विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर तो शब्द कसा बनतो आणि हा कोणत्या विभक्ती प्रत्ययाने युक्त आहे, अ शब्द काय उगीच बनतो का? त्याला त्याचं व्याकरण आहे, त्याला त्याची व्युत्पत्ती आहे, की तो कसा बनतो त्याचं शास्त्र आहे. तर ते शास्त्र आपण सोडून दिलं आणि कोणत्याही शब्दाचा कशाचाही कसाही आगळपगळा अर्थ लावायला लागलो. आणि त्यामुळे व्याकरणावरती केलेलं जे अतिक्रमण आहे ते भाषेचं नुकसान करणार आहे. जे इंग्रजी भाषेचं नुकसान अमेरिकन इंग्लिशनी केलं आणि आज अमेरिकेच्या हातामध्ये इतकी सधनता आहे म्हणून अमेरिका म्हणते की आमचं अमेरिकन इंग्लिश आहे, आम्ही त्याला जो शब्द वापरू तो स्वीकारा. तुम्हाला आमच्या देशात यायचं आहे आणि आमची भाषा बोलायची आहे ना, तर आम्हाला ब्रिटिश इंग्लिश सांगू नका, आमच्या इंग्लिशची परीक्षा द्या. म्हणून ह्या पोरांना ते GRE आणि TOEFL द्यावं लागतं, कारण त्यांचे शब्द आम्हाला कळले पाहिजेत, ते शब्द पाठ केले पाहिजेत, त्याचे अर्थ कळले पाहिजेत आणि त्याची परीक्षा दिली पाहिजे. म्हणजे हे जे सगळं आहे त्याला एक शास्त्र करा, त्याचं त्याला त्याच्या मागे एक नियम लावा आणि त्या नियमाने जे स्वीकारायचं आहे ते स्वीकारा. त्या पद्धतीने ती, ज्याला आपण म्हणू ना वाक्यरचना असेल, अर्थाचा भाग असेल, तो स्वीकारावा. आणि याकरताच हे सगळे विषय आहेत, व्याकरण तेवढ्याकरताच आहे. तसंच निरुक्त आहे. निरुक्त हे वेदाच्या वर्णांचं उत्तम अंग आहे, की वर्णाचा उच्चार कसा करावा, की वर्ण कसा उच्चारला जावा, वर्णाच्या आकाराचा, इकाराचा, उकाराचा लोप केव्हा होतो, कसा होतो, मग त्याच्यात संधी आहे, समास आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्याचा विचार त्यांनी इथे निरुक्तामध्ये सुद्धा केलेला आहे आणि खूप बारकाव्याने त्याची चिकित्सा केली आहे. आणि सगळ्यात मोठा विषय निरुक्तानंतरचा जो ज्योतिष आहे तो या नारद पुराणामध्ये विशेष चर्चेला आहे. या सगळ्याचा जेमतेम गोषवारा आहे आणि त्याची थोडीशी ओळख करून दिलेली आहे. पण ज्योतिषाची तीनही अंग इथे घेतली आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जो विषय मांडला आहे तो त्यांनी म्हटलं आहे की पूर्वकाळी ब्रह्मदेवानी साक्षात या विषयाचा उपदेश, म्हणजे ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगितलं आहे. आणि कशाकरता हे शास्त्र आहे, उपदेश करताना ब्रह्मदेवानी असं सांगितलं की मनुष्याच्या धर्माची सिद्धी होण्याकरता, म्हणजे मनुष्याला जीवनामध्ये धर्माचं फल लाभण्याकरता काय लाभदायी आहे, तर हे ज्योतिषशास्त्र आहे. आमच्याकडे काय झालं आहे, ज्योतिष ह्या शब्दाचा अर्थच आम्ही एवढा लावला आहे की तो म्हणजे जातक किंवा फलज्योतिष, की आम्हाला हे केल्याने काय मिळेल, ते केल्याने काय मिळेल. आपण पंचांग पाहतो त्याची सुद्धा पाच अंग आहेत, की कालाचं आम्ही त्याच्यामध्ये नियोजन
कालाचं मापन, कालाचं सुव्यवस्थित ज्याला विघटन आणि त्याच्या संदर्भातली चर्चा, ही जी पंचांगामध्ये केली आहे ती सुद्धा पाच अंग आम्हाला माहीत नाही. ती पाच अंग कशी आहेत म्हणजे आपल्याला जर माहीत असेल तर धुंडीराज शास्त्री दाते ज्यांच्या गणितांच्यावरती आज केवळ भारतातच नाही तर जगभरामधल्या लोकांनी, जे जे लोक कालमापनाचा विषय हाताळतात त्या सगळ्या मंडळींनी जगभरातल्या कालमापनाच्या पद्धती पाहून ते भारतात आले. भारतात आल्यानंतर सर्व प्रांतातल्या पद्धती पाहून ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये धुंडीराज शास्त्री दात्यांनी मांडलेली जी गणितं आहेत ती गणितं 100% योग्य आहेत, बरोबर आहेत, अचूक आहेत असं निदान त्यांनी काढलं. कारण का तर हा जर दृग्दर्शन आकाशस्थ ग्रहांचं दर्शन घेतलं तर तो दृग प्रत्यय आहे की प्रत्यक्ष आकाशात. आज त्यांच्या घरी 500 वर्षांची पंचांग तयार करून ठेवली. फक्त दरवर्षी आमच्याकरता ते आत्ता छापतात. 500 वर्षाचं पंचांग आज छापलं तर कोणी घेणार नाही आहे, कारण काही संबंधच नाही आपला 500 वर्षानंतरच्या पंचांगाचा. पण गणित 500 वर्षाची तयार आहे दरवर्षी. आणि बघा खात्री किती आहे की आजपर्यंत जी गणितं केलेली आहेत त्या गणिताप्रमाणे आकाशस्थ ग्रहांची स्थिती आहे. आणि म्हणून ह्या गणिताला कोण चॅलेंज करणार? आमचे शास्त्रज्ञ की ज्यांनी मांडलेला त्यांचा सिद्धांत, त्यांच्याच आयुष्यात 25-30 वर्षामध्ये तो बाद झाला, तो अयोग्य ठरला. आणि त्यांनी म्हणावं हे भारतीयांचं ज्योतिषशास्त्र म्हणजे भाकडकथा आहे. त्यांनी काय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला? त्याच्यामधला खगोलाचा भाग कोणता, त्याच्यामध्ये जातकाचा भाग कोणता, त्याच्यामध्ये गणिताचा भाग कोणता, त्याच्यामधला कालमापनाचा भाग कोणता, याचा तुम्ही काहीच विचार करत नाही. सरसकट आपलं मत देता आणि म्हणता की ह्या शास्त्राला अर्थ नाही. अहो, जे शास्त्र 1000 वर्ष काम करत आहे त्या शास्त्राला अर्थ नाही असं कसं होईल? आणि त्यांनी असं म्हटलंय, ज्योतिषशास्त्राचे 4 लाख श्लोक आहे. त्याची जी संहिता आहे ती 4 लाख श्लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये गणित म्हणजे सिद्धांत, जातक म्हणजे होरा आणि संहिता त्याच्यामध्ये त्यातला जो थिअरॉटिकल भाग आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की गणिताने काही गोष्टी सोडवल्या जातात, त्याचनंतर देश, दिशा आणि काल याचं ज्ञान दिलं जातं, तसंच चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उदय, अस्त, छायाधिकार आणि सगळ्यात आपल्याला मांडण्याची, आपल्यासमोरची मला पटलेली त्यातली आवडलेली गोष्ट अशी आहे की चंद्रशृंगोन्नती असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे उन्नती म्हणजे उचललेलं, म्हणजे चंद्राची शृंग म्हणजे ती 2 टोकं आपण असं म्हणतो ना की त्याच्यावर त्या हरिणाईन त्याला का, तसं नाही. आता द्वितीयेचा चंद्र आहे तर द्वितीयेच्या चंद्राची जी कोर आहे त्या कोरीची डावी का उजवी, कोणती बाजू कुठे कललेली आहे, ही वर आहे का ही वर आहे, ती जी बाजू वर आहे त्याच्यावरती सुद्धा तिथे आडाखे बांधलेले आहे. म्हणजे इतका बारकाईने अभ्यास केलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये द्वितीयेच्या चंद्राच्या कोरीला काय होतं. आणि म्हणून त्यांनी त्याला असं म्हटलंय चंद्रशृंगोन्नती, की त्या ठिकाणी ती जी चंद्राची कोर आहे त्यातली उन्नत कोणती आहे, जास्त वर कोणती आहे. जर डावी वर असेल तर काय होतं, उजवी वर असेल तर काय होतं, इतके त्या विषयांचे बारकावे आहेत. निदान त्या विषयांच्या बारकाव्याचा तरी विचार करावा आणि त्यानंतर एखादं शास्त्र बाद आहे असं, अहो एवढ्या मोठ्या माणसांनी बाद आहे म्हटल्यानंतर समाजामधले लाखो लोक बाद आहे म्हणायला लागतात. आणि असं जर एखाद्या मोठ्या माणसांच्या म्हणण्यावरून ज्यावेळी समाजाचं मत बनत असतं त्यावेळी मोठ्या माणसांनी आपलं मत अशा प्रकारे घाईघाईनी देऊ नये असं भगवद्गीताकारांनी पण सांगितलंय आणि आत्ता इथे पुढे व्यासांनी पण सांगितलंय. त्यांनी आता शेवटचं जे छंदशास्त्र आहे त्या छंदशास्त्रामध्ये त्यांनी 2 प्रकारचे छंद आहेत असं म्हटलंय. एक वैदिक छंद आहे आणि एक लौकिक छंद आहे. आणि म्हणाले पुन्हा वैदिक छंदाचे 2 प्रकार आहेत, एक मांत्रिक छंद आहे आणि दुसरा वर्णिक छंद आहे. म्हणजे त्या त्या मंत्राप्रमाणे बनलेले छंद आहेत आणि वर्णांच्या प्रमाणे, आपलं जसे यमन असं भलग वगैरे आपले जसे लौकिक आहेत ना, की ज्याच्यातून आपण छंद आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे व्याकरणामध्ये की कोणत्या वृत्तात ही कविता आहे,
तर मग तो कसा मोजायचं, त्यातलं दीर्घ लघु याच्यावरून जे मोजमाप आहे तोच विषय आहे. पण त्या छंदावरून त्या शब्दांचं किंवा त्या छंदाचं म्हणा किंवा त्या वृत्ताचं म्हणा, जे काही पुष्कळ प्रकारांनी बनणं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन्स म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्यांच्या संमिश्रणामधून झालेली किंवा निर्माण झालेली विविधता आहे, त्या विविधतेला अंत नाही. आणि म्हणून आपल्याकडे काव्य रचलं म्हणजे गाणं ज्याला चाल द्यायची आहे, त्या गाण्याचं मीटर ठरलेलं आहे म्हणजे छंद ठरलेला आहे. शब्दाचे आघात बदलले की गाण्याचं मीटर जरी तेच असलं, तो छंद असला, चाल बदलते. आणि समजा शब्द नाही बदलले, त्याच पद्धतीने मांडले, यांनी यांच्या गाण्यात आघात बदलले तरी पण त्या रागातली चाल बदलते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की छंद हे शास्त्र असं आहे की ते अनंत आहे, त्याचं शास्त्र अमक्या ठिकाणी थांबलं असं होत नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी, आणि हे कशा करताय याचा फक्त एक मिनिटामध्ये आपण उहापोह करून पुढे जाऊया. हे एकाच गोष्टी करता आहे, आणि ते म्हणजे वेदातला प्रत्येक मंत्र नेमका काय अर्थ सांगतो आहे, आणि वेदातला प्रत्येक मंत्र म्हणजे ती ऋचा नेमकी कशी उच्चारायची आहे, कारण तिच्या उच्चारणात तिचं फल अवलंबून आहे. आपण काल जसं पाहिलं तो इंद्रशत्रू शब्द आहे की त्याचा कोणता समास व्हायचा, त्याचा बहुव्रीही झाला तर काय होतो आणि त्याचा षष्ठी तत्पुरुष झाला तर काय होतं, त्याच्यामध्ये त्याचे अर्थ बदलले म्हणजे ज्याचा नाश करायचा आहे त्यांनीच जो नाश करणार आहे त्याचा नाश करून टाकणार, कारण तो मंत्रच उलटा म्हटला, तो ज्याला म्हणता येत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की वेद घाबरतो त्याच्या हातात जायला, की ज्याला काही यातलं समजत नाही, ज्याला वेदांग कळत नाही, आणि तो ते हातामध्ये तो विषय म्हणजे ते मंत्र आहेत, ते श्लोक आहेत, त्या ऋचा आहेत, त्या घेतो आणि उच्चारतो. पूर्वीच्या काळी आपल्याकडे लोकांना साधं संस्कृत स्तोत्र म्हणायची वेळ आली तरी सुद्धा भय वाटायचं, ते म्हणायचं कोणाकडून तरी संहिता, त्यांच्याकडनं संथा घ्यायची की संहिता आधी बरोबर पाहून घेऊया, बरोबर आहे ना, ते सगळं लिहिलेलं अचूक आहे ना, तसं नसेल तर ते शुद्ध करून घेऊ. आपण म्हणतो हे पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे, अहो आम्ही हे म्हणतो पण हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही जरा बघावं, तुम्ही बघितल्याशिवाय आम्ही म्हणणार नाही. त्याचं कारण एकच आहे की लोकांना त्यावेळी वेडावाकडा चुकीचा उच्चार करू नये ह्याचं भय होतं. आज असं आज आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही म्हणू, आज आम्हाला जसं येतं तसं म्हणू, आम्हाला त्याच्यामध्ये काय वाटत नाही, आज काही फल बिल काही नसतं, हे आपले तुम्ही भाऊ करून ठेवलेत. आणि कशा करता तर ह्या सगळ्या वेदसंहितांवर फक्त आमचा अधिकार आहे, फक्त आम्ही म्हणू शकतो, हे फक्त आमच्याकरता आहे, हे इतरांकरता असा भागच नाही आहे. आता आपण ते विषय बघितलेले नाही आहेत, पण वेद म्हणण्याकरता एक काही अधिकार संविध लागते, काही क्वालिफिकेशन लागतं, की कुणीही ब्राह्मण उठला आणि त्याला वेद म्हणायचा आहे आणि घोकायचा आहे म्हटलं तर त्याला घोकता येत नाही. त्याचं स्वरयंत्र कसं आहे, त्याची जीभ कशी आहे, त्याचे उच्चार कसे आहेत, त्याचा दमसास कसा आहे, त्याची प्रकृती कशी आहे, सगळं बघावं लागतं. त्या सगळ्यानंतर तो वेद म्हणण्याचा अधिकारी होतो, तो उगीच होत नाही. आणि हे कुणी राखून ठेवावं असं त्या विद्येत आकर्षण वाटावं असं काय आहे, कारण जी विद्या स्वीकारायची आहे त्या विद्येत सगळं देऊन टाकूनच ती विद्या स्वीकारायची. म्हणजे आधी ते ज्याला आपण म्हणतो ना की हे जे व्रत आहे, न घेतले व्रत आम्ही हे अंधतेने, सावरकर म्हणतात तसं हे वेद म्हणणं किंवा वैदिक होणं हे व्रतच असं आहे की ते अंधतेने घेतलेलंच नाही आहे. तिथे फक्त वेदो नारायण आणि वेद घोकणारा एवढ्या दोनच गोष्टी आहेत, ह्याच्याशिवाय तिसरी गोष्ट मागितलेलीच नाही आहे. राजराजेश्वर शास्त्री द्रविडांना जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपतींच्याकडून पहिला सन्मान राष्ट्रीय पंडित म्हणून त्यांना जेव्हा बहाल केला, त्यावेळी राधाकृष्ण नव्हते आणि त्यांना माहीत होतं हे केवढे अधिकारी पुरुष आहेत, त्यांनी त्यांना तार पाठवली आणि सांगितलं की आपण आलं पाहिजे दिल्लीला, आपला एवढा सन्मान व्हायचा आहे आणि त्याकरता माझी फार इच्छा आहे आपण इथे यावं. पण काय त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये राजराजेश्वर शास्त्री द्रविड काही कुठे दिसले नाही, ते राष्ट्रपती होते. पण जेव्हा त्यांना काशीला यायला सवड मिळाली त्यावेळी पहिल्यांदा ते राजराजेश्वर शास्त्री द्रविडांकडे भेटायला गेले, म्हणाले आपण सन्मान स्वीकारायला का आला नाही, म्हणाले आपल्याला आमचं पत्र मिळालं, आमचे लोक आले,
सगळी मी आपली व्यवस्था केली होती, आपण का नाही आले, त्यामुळे काय मला गरज आहे, आपला सन्मान स्वीकारण्याची गरज काय? माझ्या वेदाचा सन्मान किंवा माझ्या विद्येचा सन्मान वेदो नारायणाने करावा, इतरांनी करण्याचं काय कारण? म्हणजे ज्याच्या ठिकाणी फक्त त्या वेदपुरुषाच्या जे आशीर्वादाची कृपेची अपेक्षा आहे तो इतरांच्या पुढे झुकतो कशाला? आणि असा जर वेद आहे की ज्याच्यामध्ये निस्पृहता हेच त्याचं सगळ्यात मोठं गमक आहे यशाचं किंवा स्वीकाराचं, तर समाजामध्ये ह्याचं आकर्षण काय आहे दुसऱ्याला न देण्याचं? उलट हे स्वीकारणंच अवघड आहे. हे स्वीकारतानाच आधी हातातून मनुष्य टाकेल की नको, या जीवनामध्ये मला जर सुख मिळवायचं तर ते वेदबीत भानगड मला नको, ती दुसऱ्यांनी सांभाळावी. आणि त्यामुळे इथे जेव्हा नारदांनी सनंदनांना विनंती केली होती की तुमचं पुष्कळ ऐकलं मी, परंतु मला काही फारसा अजूनही अंतःकरणाला असा अगदी पूर्ण समाधान तृप्ती असा भाव काही माझ्या अंतःकरणात जोपर्यंत आला नाही तुम्ही अजून मला सांगा. मग काय सांगू म्हणाले, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या वेदांची जी अंग आहेत, या वेदाचं जे महात्म्य आहे, मंत्रांचं जे सामर्थ्य आहे, ते सगळं मला तुम्ही समजावून सांगा. त्याप्रमाणे सनंदनांनी नारदांना समजावून सांगितलं. आणि आता ते म्हणाले की अरे एवढं समजावून सांगून आता भागलं नाही, आता वेदाचं महात्म्य सांगणे, आता त्याच्या पुढे जाऊन अध्यात्मविद्येचं महात्म्य सांगणे. आणि म्हणाले ते कसं प्राप्त होतं आणि भूमिका काय असते, भावना काय असते, ही सुद्धा तुला कळली पाहिजे म्हणाले, म्हणून तुला मी तो विषय समजावतो. आता सनंदनांच्या समोर नारदांनी एके दिवशी मोक्षधर्माचा विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं की मला शुकदेवांच्या जीवनाच्या विषयी आपल्याकडून काही ऐकायचं आहे, ते आपण मला सांगा. तर म्हणाले सांगतो. सनंदनांनी नारदांना म्हटलं आता मी तोच विषय तुला सांगतो. आणि त्याप्रमाणे शुकदेवजी जेव्हा आपल्या पिता व्यासदेवांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की भगवान म्हणाले आपण मोक्षधर्मामध्ये निपुण आहात आणि मी दुसऱ्या कोणाकडे उपदेश घ्यायला कशाकरता जाऊ, आपणच मला उपदेश करा ज्याच्यामुळे माझ्या मनाला अत्यंत शांती मिळेल. ठीक आहे म्हणाले, हे बघ तुला जर मनाला शांती पाहिजे आणि तुला जर मोक्षाचा मार्ग पाहिजे तर तुला सांगतो की अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्या धर्मांचं तत्व समजून घे आणि मग मोक्षशास्त्राचा अभ्यास कर. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

धीर संभालत आपण दासबोध पाहतो आहोत. आज आपण दशक पाचवा सुरुवात करतो आहोत. दशक पाच समास पहिला गुरु निश्चय नाम समास आहे. त्याच्यामध्ये 46 ओव्या आहेत. गुरूंचा निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे. ह्याचा अर्थ परमार्थाची वाटचाल जर करायची असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि का आवश्यकता आहे हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. हे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे आहात? पूर्ण कामा. सर्व कामना ज्यांच्या पूर्ण आहेत, कोणतीच कामना ज्यांच्या ठिकाणी नाही, असे पूर्ण काम झालेले सद्गुरू असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या कृपेनं त्यांच्याकडे येणारी व्यक्ती जर योग्य असेल तर ती देखील पूर्ण काम होण्याची शक्ती, करून देण्याची शक्ती सद्गुरूंच्या मध्ये असते. त्यामुळे असे हे जे पूर्ण काम शिवाय परमपुरुषा आत्मया रामा. तुम्ही कसे आहात? परमपुरुष आहात, श्रेष्ठ पुरुष आहात, पुरुषोत्तम आहात. आत्मया रामा म्हणजे आत्मस्वरूप तुम्ही आहात. आणि अनुर्वाच्य तुमचा महिमा, तुमचं महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर ते अनुर्वाच्य आहे. ते वाणी देण्यासारखं नाही, वर्णन करण्यासारखं नाही. वर्णीला न वचे, वर्णन करायचं असं म्हटलं तर ते वर्णन करता येत नाही. सद्गुरूंचं महात्म्य हे अनुभवानी जाणूनच घ्यायचं असतं, पण थोडंफार कळावं म्हणून आपण ते शब्दात आणत असतो. सद्गुरू काय करतात तर पुढच्या दोन वेळात सांगितलंय की त्या ब्रह्माची ओळख करून देतात आणि शिष्याला ब्रह्मरूप करतात. ते ब्रह्म कसं आहे तर जे वेदास साकडे जे शब्दासी कानडे ते सत्शिष्यास रोकडे आलभ्य लागे. ते ब्रह्म कसं आहे? वेदाने त्याचं वर्णन करायचं असं जर म्हटलं तर वेदाला देखील वर्णन करता येत नाही. म्हणून वेदास साकडे वर्णन करण्याला अवघड आहे. आणि जे शब्दासी कानडे, जे शब्दामध्ये येत नाही, शब्द ज्या ठिकाणी थांबतात असं ते स्वरूप आहे. त्यामुळे शब्दाला देखील वर्णन करायला अवघड आहे. पण असं ते ब्रह्म सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे. ती अलभ्य वस्तू परमात्मा सत्शिष्य जर असेल आणि सद्गुरू जर त्याला भेटतील तर त्याचा लाभ त्या सत्शिष्याला जरूर होतो. म्हणजे अलभ्य गोष्ट त्याचा लाभ करून देणारे असे हे सद्गुरू असतात. जे योगी यांचे निज वर्म, योगी ज्यासाठी योगाची साधना करत असतात त्यांचं जे रहस्य आहे, कशासाठी योगी साधना करतात तर या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी. त्यामुळे असे जे योगी यांचे निज वर्म, जे शंकराचे निज धाम, शंकरांचं आदिनाथांचं राहण्याचं ठिकाण कुठलं असं जर विचारलं तर हे ब्रह्म. जे विश्रांतीचे निज विश्राम, विश्रांती ज्या ठिकाणी स्वतः विश्रांतीला जाते असं जे ते ठिकाण आहे ते कसं आहे? परम गुह्य आणि अगाध आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. ते गुह्य आहे, गुप्त आहे. असे ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणच होई जे अंगे. हे सद्गुरु तुमच्या कृपेनं जो कोणी सच्चिष्य असेल त्याला ते ब्रह्म नुसतं दिसतं, कळतं, सापडतं असं नसून तो शिष्य स्वतः स्वयमेव ब्रह्मरूपच होऊन राहतो. स्वये आपणच होई जे अंगे. आणि असा तो ब्रह्मरूप झाला म्हणजे मग परिणाम काय होतो तर दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा. म्हणजे दुर्घट अशा संसारामध्ये जरी तो असला तर त्या संसाराचे कष्ट दुःख त्याला जाणवत नाही. तो अशा एका स्थितीत असतो आणि संसाराकडे बघण्याची दृष्टी त्याची अशी निर्माण झालेली असते की त्याला तो बोध होतो की सगळा संसार देहाला लागलेला आहे आणि मी या देहापासून अलिप्त आहे. असा बोध तुमच्या कृपेनं होतो. हे सांगितल्यानंतर आता स्वामीचे निलडिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगी देती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. श्रोत्यांची प्रार्थना आहे की सद्गुरूंनी ही लक्षणं सांगावीत की सद्गुरूंची लक्षणं काय, शिष्याची लक्षणं काय. की जी जाणली असता मुमुक्षुला लक्षात येईल की ज्या सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं आहे ते सद्गुरू आहेत कसे, त्यांचं लक्षण काय आहे.
कारण योग्य त्या ठिकाणी शरण जायला पाहिजे. भलत्या ठिकाणी शरण जाऊन उपयोग होत नाही. म्हणून मुमुक्षुला जर शरण जायचं असेल तर सद्गुरूंची ओळख होण्यासाठी, गुरूंचा निश्चय होण्यासाठी त्याला ही लक्षणं कळायला पाहिजे. म्हणून पुढे काही ज्या ओळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये समर्थाने त्या त्या काळाला अनुसरून वर्णन केलेलं आहे की ब्राह्मण वर्ग हा आदर्श समजला जात असे, त्यांचं वर्तन चांगलं असे, त्यामुळे आपल्याला काही अडीअडचणी आल्या, काही समजून घ्यायचं झालं, आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा झाला तर त्यांना विचारावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन जगावं अशी अपेक्षा धरली जात असे. आणि त्यामुळे ते म्हणतायत की ते कसे ब्राह्मण वेद मूर्ती म्हणत, ब्राह्मणा सुरवर वंदिती अशा तऱ्हेचं वर्णन आहे. पण तरी देखील इतके जरी ते मोठे असले, ब्राह्मणे पाविजे देवादि देवा, तरी किमर्थ सद्गुरु करावा. मग तुम्ही म्हणाल एवढं जर ते मोठे आहे तर सद्गुरूंची आवश्यकता काय? त्या ठिकाणी समर्थ स्पष्टपणे सांगतात की तो कितीही जरी मोठा असला असे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु येणं नाही. जसं आपण म्हटलंय संत जरी असले तरी संत नाही सद्गुरूच पाहिजे. संतांच्या वरची स्थिती सद्गुरूंची, सगळेच संत सद्गुरू असतात असं नाही. त्यामुळे सद्गुरू जे आहेत ज्यांना ते सद्गुरुपद त्यांच्या सद्गुरूंकडून मिळालेलं आहे, संप्रदायाकडून मिळालेलं आहे, असे जे सद्गुरूंच्या स्थानावर असलेले आहेत त्यांच्या खेरीज स्वरूपाचा बोध निज ठेवा आत्मधन प्राप्त होणार नाही. म्हणजे तर म्हणताय स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरु विनव. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते सद्गुरु खेरीज होणार नाही. आणि ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना. आणि ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर जीवन म्हणजे नुसता क्षीण आहे. नाना कष्ट करत गेले आणि एक दिवस मरून गेले, ते मरून गेले ते पुन्हा जन्माला येण्यासाठी. त्यामुळे जन्म मृत्यू हा ब्रह्मज्ञान झाल्याखेरीज चुकत नाही. आणि म्हणून म्हणतात सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. सद्गुरूंच्या खेरीज हे ज्ञान आत्मज्ञान होणार नाही. मग अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. मग बहुसंख्य मंडळी जी असतात ती अज्ञानीच असल्यामुळे गतानुगतिको लोक हा असं म्हटलंय. एक गेला दुसरा गेला तिसरा गेला, शेकडो मंडळी लाखो मंडळी एक गेला तिथं जात आहेत. पण आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला जीवनात काय करायचं आहे, कुठं पोचायचं आहे हे काहीच माहिती नसतं. जे इतर विषयामध्ये पुष्कळ जरी ज्ञान मिळवलेलं असलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत त्याचं जीवन तसं पाहता व्यर्थच आहे. कारण स्वप्नवत असा हा सगळा संसार आहे. त्या स्वप्नातलं सत किती मानायचं, स्वप्न जिथं असत आहे त्यातल्या कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, पण बहुधा ह्याचं भान नसल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान न मिळवताच सगळी मंडळी इतर मंडळींच्या पाठोपाठ जात असतात. आणि म्हणून म्हटलंय ज्ञान विरहित जे जे केले ते जन्माशी मूळ झाले. हे ज्ञान न होता जे जे काही आपण करू ते जन्माला कारणभूत. आणि ज्ञान झाल्यानंतर साधी जरी एखादी गोष्ट आपण कर्म केलेलं असलं तरी देखील बोध झाल्यामुळे तो जन्म मरणाच्या पलीकडे गेलेला आहे. मग असा ज्ञानी पुरुष कर्म करेल किंवा करणार नाही त्याला कर्म करायलाच पाहिजे असं बंधन नाही. पण बहुधा करावं अशी अपेक्षा असते. परंतु ज्ञानाखेरीज मात्र उदंड जरी केलं तरी पुन्हा जन्माला कारण होतं. म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. सद्गुरु आपल्याला कर्म करू नका म्हणत नाहीत, कर्म करा म्हणतात. पण या बोधावर येऊन कर्म करा म्हणतात. आणि या बोधाशिवाय जे केलेलं असेल जे जीवन उणे परमार्थ बरोबर शून्य, आणि जीवन अधिक परमार्थ किंवा परमार्थ त्याच्या पायावर जीवन असं जर झालं तर ते जीवन सोन्याचं होतं. किंबहुना त्याला परिसाचा स्पर्श होतो आणि जीवन कृतार्थ होतं. हे समजून घेण्यासाठी सद्गुरूची पावलं धरावी म्हणतात. जयास वाटे देह पाहावा देव पाहावा त्याने सत्संग धरावा. ज्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल त्याने सत्संग संतांची संगती साधूंची संगती धरावी. सत्संग विण देवादी देवा पावी देत नाही. त्यांना जर सद्गुरु संत भेटले नाहीत तर मात्र देवदर्शन देवप्राप्ती कदापि होणार नाही. नाना साधने बापुडी सद्गुरु वेण करीती वेडी. सद्गुरु न मिळता नाना प्रकारची साधनं करणाऱ्या मंडळींना समर्थांनी वेडी म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय करायला पाहिजे नेमकं हे माहिती नसताना अनेक कष्ट करत राहतात.
गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती. सगळे जे कष्ट काबाड कष्ट नाना प्रकारचे करतात साधनेचे हे सगळे व्यर्थ होतात, त्याचं कारण गुरु कृपा नाही. जे गुरु कृपेनीच प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी जर गुरुना वगळून आपण काही करायचं जर म्हटलं तर ते केवळ कष्ट होतात, त्याचा उपयोग होत नाही. नाना प्रकारच्या पूजा अर्चा सगळं करतात, उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म, अतिशय कष्ट घेऊन केलेलं कर्म त्याचा परिणाम काय होतो, फळाची पावती, त्या कर्माचं फळ मिळतं. पण वर्म चुकले प्राणी, त्यामुळे कर्म केलं असेल चांगलं कर्म केलं असेल चांगलं फळ मिळेल, वाईट असेल वाईट मिळेल, पण ते फळ त्याला भोगावं लागतं चांगलं वाईट जे काय असेल ते. पण फळ न भोगता आपण त्याच्या पलीकडे जाणं ही जी स्थिती आहे त्याच्यासाठी ते वर्म समजून जे घ्यायचं आहे ते वर्म प्राण्याला कळत नाही आणि त्यामुळे तो पुन्हा त्या कर्म आणि त्याचं फळ याच्यामध्ये अडकतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
3: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय

0: व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। वास्तविक स्वामींनी लाडू खाल्ल्यावर त्यांना जर तो आवडला नसता तर कदाचित स्वामींनी तो उष्टा केलेला लाडू तसाच ठेवला असता। परंतु नीराबाईंच्या हे लक्षात आलं नाही की प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामींनी उष्टा केलेला लाडू आपल्याला प्रसाद म्हणून खायला मिळतो आहे। हे खरं तर केवढं मोठं भाग्य आपल्या घरी स्वामींच्या रूपात चालत आलेलं आहे। नीराबाई जरी स्वामींच्या भक्त असल्या तरी त्यांना मन अशुद्ध करणारे विचार मागे सारता आले नाहीत। मुख्य म्हणजे स्वामींनी हे सर्व जाणलं। त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नीराबाईंच्या मनातली अज्ञानाची कोळीष्टकं दूर झाली। स्वतः परमेश्वराने ती दूर केली ही नीराबाईंची भाग्यकुंडली उजळून आल्याची पावती होती। आपल्या भक्ताचं अज्ञान दूर व्हावं म्हणून तर स्वामींनी चिंतोपंत टोळांच्या घरी जायच्या ऐवजी नीराबाईंच्या घरी भोजनाला जायचा निर्णय घेतला होता। नीराबाईंच्या मनातला प्रपंचाचा आंधळा अंधार नष्ट झाल्यावर स्वामी पौराणिकांच्या घरातून बाहेर पडले आणि गणपतीच्या देवळात जाऊन बसले। समर्थांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी मंदिरात जमू लागली। ही बातमी अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांच्या कानावर गेली। राजे स्वामींच्या दर्शनासाठी आपले कारभारी दाजीबा भोसले यांना घेऊन गणपती मंदिरात आले। राजांनी स्वामींच्या गळ्यात घमघमत्या सुवासिक फुलांचा हार घातला, श्रीफल अर्पण केलं। तेव्हा स्वामींनी राजांच्या हातात श्रीफल ठेवलं, आध्यात्मिक आयुष्याची नवी पहाट उमलवली, कारभाऱ्याच्या गळ्यात हार घातला। त्या क्षणी ऐहिक दुःखाने गांजलेला दाजीबा दुःखमुक्त झाला। आपल्या जवळ असणारं काशाय वस्त्र स्वामींनी मालवजी राजांच्या अंगावर घातलं आणि जणू सूचित केलं की भोवती पसरलेलं ऐश्वर निश्चितच विलयाला जाईल, परंतु आध्यात्मिक ऐश्वर चिरकाल टिकेल। काशाय वस्त्र हे संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगण्याचं प्रतीक आहे। ऐश्वर निर्लेप वृत्तीने उपभोग हे जणू स्वामींनी राजांना सांगितलं। करीत असलेलं राज्य त्यागावर आधारित हवं हा संदेश स्वामींनी मालवजी राजांना दिला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्यामुळे देहाला सांभाळणं खरं तर आवश्यक आहे, परंतु बरीचशी माणसं देहाला वाढवत असताना देहातच गुंतून जातात, देहभावनेने जगत राहतात। त्यांच्या हे लक्षातच येत नाही की भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला देह झिजवावा, देहभोग अनुभवण्यासाठी नाही। बाहेरच्या लौकिकात गुंतायच्या ऐवजी परमेश्वरी लौकिकात हे मन गुंतवणं आवश्यक आहे। त्यासाठी काय करावं तर स्वतःला पूर्णपणे विसरून भगवंताच्या नामात प्रत्येक भक्ताने तल्लीन व्हायला हवं। नामस्मरण देहभावना संपुष्टात आणतं, म्हणून नामातच गर्क राहा, त्यातच तुमच्या मानवी देहाचं निश्चित कल्याण आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 जून. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातलं. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचं होतं, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितलं की हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही, असं म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणं जरूर आहे, पण असं आपण नुसतं म्हणून काय उपयोग. तो सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे असं आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असं पक्कं वाटलं तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसं वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असं वाटतं खरं, पण हवाच असं वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असं वाटतं, प्रपंच असावाच असं आपल्याला वाटतं, आणि भगवंत मात्र असला तर बरा असं वाटतं. याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असं वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावं आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावं. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणं कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचं काही ना काहीतरी गारहाणं आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचं गारहाणं कधी संपत नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत, म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी, अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचं होणं हीच समजूत तेवढी खरी आहे. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: त्याच्या पुढे आता आपल्या पुढे मांडायचा विषय जो आहे तो असा आहे की एका शास्त्रज्ञानी पुन्हा देवी कोशाचा संदर्भ आपल्याला देते. त्यामध्येच एका शास्त्रज्ञानी फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकातला त्यांनी उतारा काढून दिलेला आहे त्या देवी कोशामध्ये. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, तो शास्त्रज्ञ म्हणतो की मला दुसरं काही नाही, तुमचे दिवसातले फक्त 5 मिनिटं म्हणजे तेवढा एकच काळ मला काढून द्या. 5 मिनिटं तुम्ही मला द्या, तुमचा दिवसातला एवढा एक काळ तुम्ही दुसरं काही करू नका. आणि तो म्हणतो मी का मागतो तुम्हाला, तुम्ही सगळ्या एकाग्रतेने तो काळ मला द्या. आणि त्यांनी असा हिशोब मांडलाय की मनुष्याच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींचं सारखं जन्माला येणं आणि नष्ट होणं हे सातत्याने चालू असतं, त्याला बॉडी मेटाबॉलिझम किंवा चयापचय असं म्हटलं जात. तर तो जो बॉडी मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की तुम्ही एक गोष्ट करा की एका सेकंदाला, आपण रक्तापासून सुरू करू म्हणतो तो, एका सेकंदाला रक्तामधल्या 30 लक्ष पेशी मरतात आणि 30 लक्ष पेशी जन्माला येतात. तो म्हणतो 1 मिनिट झालं की त्या ज्या पेशी आहेत त्या 18 कोटी पेशी होतात. त्या 18 कोटी पेशी ज्या आहेत, आता अशी 5 मिनिटं द्या म्हणजे 90 कोटी पेशी माझ्या ताब्यात द्या म्हणतो. दिवसाकाठी या ज्या नव्याने जन्माला येणाऱ्या 90 कोटी पेशी आहेत, मी सांगतो तशी म्हणतात ते प्रार्थना करा, एकाग्रतेनी करा, श्रद्धेनी करा, कुठेही मन इकडे तिकडे न करता करा. त्या प्रार्थनेचा लाभ काय आहे, त्यांनी अगदी बेसिक लाभ आपल्याला सांगितले. त्यांनी सांगितलं की ह्या ज्या 90 कोटी पेशी आहेत, ह्या 90 कोटी पेशी ज्या नव्याने जन्माला येतात त्या पेशींच्या वरती त्या प्रार्थनेचा संस्कार होतो, त्यामुळे त्या अधिक सबल आणि सतेज पेशी जन्माला येतात. त्या ज्या सबल आणि सतेज पेशी आजच्या आहेत त्या पुन्हा उद्या विचारात घ्या असं तो म्हणतो मी म्हणत नाही. उद्या पुन्हा 90 कोटी पेशी मला द्या असं करत तो म्हणतो प्रार्थना 3 महिने चुकवू नका. तुम्ही जर 3 महिने प्रार्थना सातत्याने एका वेळी मी सांगितली तशी जर केलीत तर 3 महिन्याच्या शेवटी तो म्हणतो रक्तातली प्रत्येक पेशी नूतन झालेली असते. 3 महिन्याचा काळ आहे. तो म्हणतो तुमच्याकरता मी आणखीन 3 महिने देतो. आणि त्यांनी असं म्हटलंय 6 महिन्याच्या शेवटी ते जे रक्त आहे मनुष्याचं त्या संस्कारांनी पूर्णयुक्त झालेलं आहे. त्याला म्हणाले मी जॉमेट्रिकल प्रोग्रेशन लावत नाही की कालच्या 90 अधिक आजच्या 90 मग उद्याच्या 90 मग ते सगळं मिळून पुढे मग त्याचा परिणाम. तो म्हणतो नाही, रोजच्या 90 अधिक 90 अधिक 90 करत जाऊ आपण. हे 6 महिन्यांनी होतं. तो म्हणतो याच पद्धतीने आमचे स्नायू, याच पद्धतीने आमची हाडं. म्हणाले आपल्याकडे निसर्गामध्ये जी सोय केलेली आहे की दर 7 वर्षांनी आमचं शरीर जे आहे नैसर्गिक नूतन होतं. तो म्हणतो हाडातला कण न कण नवा होतो. मग आमची उपासना जर आम्ही मनापासून केली तर त्याचं म्हणणं असं की 7 वर्षापर्यंत जी ही प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेवरती आम्ही प्रार्थनेचा संस्कार जर त्याच्याबरोबर दिला, त्याच्यावर जर आरोपित केला, त्याच्यावर जर आम्ही त्याचा ठसा उमटवला, त्याचा आम्ही जर संस्कार केला तर त्याचं म्हणणं असं की येणाऱ्या सगळ्या नव्या पेशी या अधिक सबल आणि सतेज निर्माण होतील. आणि तो म्हणतो की असणारे कितीतरी रोग नैसर्गिकरित्या कमी होतील, नष्ट होतील, नियंत्रणात राहतील, नवीन रोग निर्माण होणार नाहीत. आणि भारतीयांनी जे म्हटलंय ते आता ह्याच्या पुढे आपण टिप्पणी करू की भारतीयांनी जे म्हटलंय की आम्हाला जीवेत शरदशतम आहे पण स्थिरैर अंगैः स्तुष्ट्वाम, की सगळं शरीर उत्तम आहे. ह्या सगळ्या मागचं आणखीन एक प्रयोजन आहे की मनुष्याने आपलं जीवन आरोग्य संपन्न, सुखी, आनंदी तर जगावंच जगावं पण माणसाचा मृत्यू सुद्धा तसाच व्हावा. माणसाचा मृत्यू सुद्धा आनंदातच झाला पाहिजे आणि त्याकरता हे सगळं योजलेलं आहे, हे सगळं बेतलेलं आहे. आणि म्हणून महामृत्युंजयाच्या मंत्रामध्ये प्रार्थनाच केली आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर मुक्षीय मामृतात. म्हणाले जसं एखाद्या बेलीवरचं वाळूक आहे, ते शुष्क होत गेलं, त्याचं काळ संपला, त्याचं आयुष्य संपलं की ते जसं सुकत जातं आणि मग सुकत सुकत एके दिवशी त्या देठापासून सहज अलगद होतं, तसं माझं आयुष्य, माझ्या शरीरातली ही जी ऊर्जा आहे ही सगळी तुला जोपर्यंत वापरून घ्यायची आहे तोपर्यंत घे आणि माझा या देहाचा प्रारब्ध भोगण्याचा काळ संपला की एका क्षणात अलगद हा देह पडू दे. आणि त्यामुळे एक आहे की म्हणजे आता मी त्याच वयाकडे श्वेत पताका फडकायला लागलेले आहेत, अलीकडच्या किनाऱ्यापेक्षा पलीकडचा किनारा अधिक जवळ आहे. ईश्वराची प्रार्थना करताना रोज काय करायची आहे की बाबा तू आम्हाला जन्माला घातलेलं आहेस, आम्हाला आता तुझ्याकडे तू घेऊन जाणार आहेस, त्यामुळे आम्हाला नेण्याची जबाबदारी तुझी आहे, आडवं बिडवं पाडून आम्हाला घेऊन जायचं नाही. जसा अगदी वन पीस पाठवला तसा वन पीस घेऊन जा, आम्हाला कुठल्याही अडचणीत पाडू नको. हा जो संकल्प आहे हा आमच्या अंतःकरणामध्ये जर सुदृढ असेल तर माझी अशी खात्री आहे की परमात्मा आम्हाला आडवा पडूच देणार नाही. कारण त्याच्याकडे रोज मागणंच आहे की आडवं पडूच द्यायचं नाही, आम्हाला आडवं पडून आम्हाला जायचंच नाही, आम्हाला जसे उभे आहोत तसेच, जसे आलो तसे आम्ही जाऊ. हा हे जे संकल्पाचं बळ आहे ना, वृद्धावस्थेमध्ये येणारी कोणतीही व्याधी, वृद्धावस्थेमध्ये वयाच्या मुळे येणारा जो थोडासा एक मानसिक असंतुलन होऊ द्यायचं नाही. या वयामध्ये माणसानी आपल्या मनाला एक खंबीरपणे सांभाळायला पाहिजे आणि भगवंताच्याकडे ही अर्जी आहे आपली, आखिर तुम्हारी मर्जी, तो म्हणतोच आहे कवी, खुद गर्ज की है गर्जी, की आमची गरज आहे म्हणून तुला सांगतोय. त्याच्यावरती आखिर तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, जेव्हा आमच्या शरीरातून प्राण निघायचे तेव्हा योग्य प्रकाराने निघावेत, नाहीतर हे मंत्रशास्त्र कशा करता, नाहीतर हे सगळं आम्हाला मिळणारी जी फळं आहेत त्या त्या वयाप्रमाणे त्या त्या गरजा आहेत, त्या त्या काळामध्ये आयुष्याची ती ती मागणी आहे आणि ती मागणी तो पुरी करतो. तो करत नाही असं नाही, त्यांनी केलीच पाहिजे. कारण त्या उदयनाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे, भगवंता तुझं कार्य मी करतो आहे, आज जगन्नाथपुरीला इथे बसलायस तू, तुला इतका स्वस्थ बसवायला कारणीभूत कोण आहे, मीच आहे. आणि मी तुझ्या दर्शनाला आल्यावर तू दरवाजे बंद करून घेतोस, तुझे दरवाजे बंद राहतात कसे, ते तुला उघडावेच लागतील. ऐश्वर्य मत्तोसी, असं त्यांनी विचारलं की भगवंता तुला मिळालेल्या ऐश्वर्याने उन्मत्त झालास, हे भगवंताला विचारण्याचं सामर्थ्य आहे. जे सामर्थ्य आमच्या ईशावास्य उपनिषदामध्ये, की त्या ठिकाणी तो ऋषी म्हणतो की यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, यत्ते तेजोमय हा, यत्ते तेजो कल्याणमय रूपम तत्ते पश्यामी, ते मला दाखव. तत्ते पूषण अपावृणू सत्य धर्माय द्रष्टये, की तुझे हे जे रश्मी आहे तुझ्यावरती जो पांघरून घेतलंयस ते दूर कर आणि मला तुझं दर्शन दे. जी भावना आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, ती भावना संकल्पाची पुरी करण्याचं ईश्वराच्या ठिकाणी बंधन आहेच आहे आणि ते आम्ही त्याला घालूच शकतो आणि त्याला घातलंच पाहिजे. कारण तू आम्हाला जन्माला घातलंयस, आम्ही दुसरं वेडवाकडं काही करत नाही आणि तर तुला आता आम्हाला व्यवस्थित नेलंच पाहिजे. म्हणजे मला आपल्याला सांगायचं असं आहे की हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या सुया लावून पडलेला मनुष्य पाहिला की असं वाटतं भगवंता ही काय स्थिती आहे. हे मात्र होऊ नये. या भारतीच्या आपण त्या दिवशी बघितलं की भारतीय परंपरेप्रमाणे मृत्यू कसा यावा, तो तसा यावा याकरता सुद्धा प्रार्थना आहे. असो त्याच्या पुढे आपल्याला विषय जो बघायचा आहे तो असा आहे की मंत्राचा जो आपण उच्चार करतो तो उच्चार कसा करायचा. तो उच्चार करताना मंत्र आपल्याकडे चार प्रकाराने त्याचा उच्चार आहे असं म्हटलंय. एक मंत्राचा उच्चार वैखरीतून होतो, मंत्राचा उच्चार उपांशूमधून म्हणजे कंठामधून म्हणजे मध्यमेमधून होतो, तिसरा मंत्राचा उच्चार पश्यंतीमधून होतो आणि चौथा मंत्राचा आपण उच्चार करत नाही ती स्थिती आहे प्राप्त होणारी, तो परावाणीमधून होतो. तर वैखरीतून मंत्राचा उच्चार आपण मंत्र म्हणायला लागलो तर ह्या सगळ्या शास्त्रांनी असं सांगितलंय की मंत्र कसा म्हटला जावा, मंत्राचं स्वरूप काय असावं, तर म्हणजे म्हणण्याचं. तर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही जेव्हा आसनावर बसून मंत्र म्हणायला लागतो त्यावेळी तो मंत्र म्हणताना मंत्राचा पहिल्यांदा म्हणजे पुष्कळ चांगला जप होईपर्यंत मंत्र थोडा जोरात म्हणावा. म्हणजे मी आता जेवढ्या जोरात बोलते एवढ्या जोरात बोलायचं कारण नाही किंवा म्हणायचं कारण नाही, पण आपलं आपल्याला ऐकू येईल असं. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा असा आपला आपल्याला ऐकू येईल असा त्या मंत्राचा उच्चार करावा. असा उच्चार का करावा? त्याचं कारण आहे की हा हे मंत्रशास्त्र जे आहे किंवा हा जो मंत्र योग आहे हा पूर्ण योग आहे. आमच्या देहाला मनाला बुद्धीला आणि पारलौकिक आम्हाला फल देणारा हा योग आहे. याच्यामध्ये आम्ही नाम उच्चारतो पण नामाच्या उच्चारणामध्ये आपोआप प्राणायाम होतो. हा प्राणायाम आहे. मंत्र कोणताही स्वीकारू, तो षडाक्षरी आहे मग त्याला कोणता मंत्र चांगला असं काही नाही. आपण कोणताही 6 अक्षरी आहे, 8 अक्षरी आहे, 10 अक्षरी आहे, 3 अक्षरी आहे, 2 अक्षरी आहे, मंत्र कोणताही असू दे, आम्ही उच्चारायला लागलो की श्वासोश्वासावर आपण नियंत्रण ठेवायचं नाही. म्हणजे आपण वाचलेलं असतं ना की श्वासात घेऊ नये ते श्वासात घ्यावं नाही तर श्वासात घ्यावं, काहीतरी प्रत्येक जण ते सोडताना घ्यावं नाही तर मध्ये घ्यावं नाही तर ते कुंभक करावा मग मंत्र. काहीही कुंभकाचा नाही, रेचकाचा नाही, पूरकाचा नाही, कशाचाच विचार करू नये. पूरक कुंभक रेचक हे सगळं बाजूला ठेवावं आणि नुसता मंत्राचा उच्चार करत जावं. आपली फुफ्फुसं जी आहेत ती काही फार प्राणायामाकरता मॅच्युअर झालेली नाहीये, ती काही परिपक्व झालेली नाही, ती काही ट्रेंड नाहीये, ती काही कंडिशन नाहीये, त्यामुळे त्याला ट्रेनिंग द्यायचंय ह्या जपानी आणि ते आपोआप ट्रेनिंग होतं. म्हणजे कसं, श्वास घ्यावा लागला घ्यावा, सोडावा लागला सोडावा, आपल्याला असं वाटलं आपण फार घाई करतोय सावकाश म्हणावं, पण जप करत राहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय जय, घ्यावा लागला श्वास, घेत राहा. काय होतं, असा भरपूर जेव्हा आम्ही मंत्राचा उच्चार करत राहतो कालांतरानी आमच्या देहाला, म्हणजे ही हा घटच आहे ना, ह्या घड्याला जी काही आवश्यकता आहे ती त्याची गती त्याला मिळते. म्हणजे त्याची लय एस्टॅब्लिश होणं म्हणतात ती सिद्ध होते, ती स्थिर होते आणि मग आपल्या लक्षात येतं पुढे की आपल्याला काहीच करावं लागत नाही. सहज श्वास आणि उच्छ्वास हा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी सुस्थिर होतो आणि तो स्थिर करण्याकरता पहिल्यांदा त्याला मोकळं सोडून द्यावं, त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू नये आणि ते आपोआप ते नियंत्रण येतं. आणि म्हणून पहिल्यांदा वैखरीतला जो जप आहे तो वैखरीतला जप हा थोडा मोठ्यानेच करावा. त्याच्यामुळे 2-3 गोष्टी होतात असं त्याचं फल सांगताना सांगितलंय की अधिभौतिक जे दोष आहेत ते निघून जातात, आपल्या भोवतीचं वातावरण आहे ते विशेष शुद्ध होतं, आपली वाणी जी आहे ती सामर्थ्यशाली होते, तो जप जो आहे तो आपल्या मुखामध्ये अधिक चांगल्या तऱ्हेने स्थिर होतो. आणि आपल्याला मी म्हटलं तसं की हा सगळ्यात मोठा लाभदायी त्यातला भाग जर कोणता असेल तर तो प्राणायामाचा आहे. त्या छंदामध्ये, त्या लईमध्ये, त्या एका विशिष्ट गतीमध्ये तो जप जेव्हा स्थिर होतो त्यावेळी प्राणायाम आपोआप व्हायला लागतो. आणि त्याचे जे लाभ आहेत ते नुसते शरीरावर नाही होत. प्राणायामाचं सूत्र आहे ततक्षीयते प्रकाशावरणम, आमच्या ज्ञानावरचं जे आवरण आहे ते आवरण दूर होतं. आणि जे आम्हाला, आम्ही अज्ञानात राहतो आणि आपल्या मुलांच्या लक्षात येतं, आपल्या लक्षात येतं, अनेक जण सांगतात की आम्ही उपासना करायला लागल्याचे फायदे आमच्या लक्षात आले, स्मरणशक्ती वाढली, विषयाचं आकलन वाढलं, राग संताप अस्थिरता मनाचं दौर्बल्य कमी झालं. याचं कारण असं आहे की हे सगळे परिणाम नामामध्ये आहेत. आणि नामाचा सगळ्यात मोठा गुण जर कोणता असेल तर भगवंतानी ज्या दैवी असुरी संपत्ती सांगताना भगवंताच्या नावाचा पहिला गुण सांगितलाय अभय म्हणून. अभय हे त्याच्या नामाचं वैशिष्ट्यच आहे. आमच्या अंतःकरणामधलं सगळं भय दूर होऊन जात. त्यामुळे मी असं मी आपल्याला जे म्हटलं ना की अन्नबंध माझे जे पिंचेस असतात ते थोडे कठोर आहे, त्यामुळे गाणी आपण ऐकतो, गाणी ऐकल्यानंतर कधी कधी काही गाणी डिप्रेसंट मूडची असतात किंवा त्याच्यामधलं तत्वज्ञान फार फसवं असतं. जसं भय इथले संपत नाही गाणं, काय संपत नाही, या जगामध्ये भय कशा करताय? म्हणजे आम्ही सगळ्यांनी जन्मभर जगायचं ते काय भय घेऊन जगायचं? म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे ना, हे काव्यातून जे मांडलं जातं ते काही खरंच आपल्याला समजत नाही. की भय इथले संपत नाही म्हणून मी काय करतो, संध्याकाळी गातो. कोणती गाणी गातो? डिप्रेशनची गाणी गातो. म्हणजे मी आणखीन डिप्रेशन मध्ये जातो का? जसं दुसऱ्या गाण्यातलं एक सूत्र आहे, मला ते अजूनही कळलेलं नाही. आसमा पे है खुदा और जमी पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कम. अरे आजकल म्हणजे तो पूर्वी पाहत होता, हल्ली का पाहत नाही? काय बिघडलं त्याचं? त्याच्या आमच्यात काही कॉन्फ्लिक्ट आला का? म्हणजे हे जे सगळं तत्वज्ञान आहे ना, हे आम्ही जे अडॉप्ट करतो ना, अशी आम्ही कितीतरी फसवी तत्वज्ञान अडॉप्ट करतो. नाही करू अशी तत्वज्ञान. मनाला ज्यांनी डिप्रेशन येईल असा एकही विचार स्वीकारू नये. अशा एकाही वृत्तीला आम्ही आमच्या अंतःकरणात स्थान देऊ नये. जोपर्यंत आमच्या मनामध्ये काय आहे, आमचं जे मन आहे ना, त्याच्यातला जो तमो गुण आहे ना, तो तमो गुण आम्हाला हे ब्रुडिंग करायला लावतो. राहिलं असं कुठेतरी बसलं, जरा असं हे झालं, मग ते असंच आहे, मग ते तसंच आहे, ते तेच तेच तेच तेच तेच मनामध्ये आपलं गिरमिट फिरवत बसायचं. हे ज्या क्षणी मनात येतं, प्रत्येकाच्या मनात येतं, ज्या क्षणी येतं त्या क्षणी त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. त्याच्याशिवाय समर्थांनी जे सांगितलंय ना ते उगीच नाही. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ म्हणतात सावधता ही गोष्ट अशी इथं तिथं नाही, कुठे वॉचमन ठेवला म्हणजे सावध झालं असं नाही. आमच्या प्रत्येक वृत्तीवर वॉचमन पाहिजे, आणि त्यामुळे तो आम्ही सारखा पाहिलाच पाहिजे. तो सारखा जागता पहारा आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग सातत्याने. त्यामुळे एक आहे की ह्या मंत्रांच्या ठिकाणी जर पूर्ण श्रद्धा ठेवली तर भगवंताचा जो पहिला गुण आहे अभय, तो अभय आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार, भय राहणारच नाही. जी माणसं निर्भय होऊ शकतात, निर्भय राहू शकतात, त्या निर्भयतेचं कारण एकच आहे, या नामस्मरणामध्येच ते रहस्य दडलेलं आहे की भगवंताच्या नामामध्ये निर्भयता आहेच आहे. आता याच संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट की आम्ही इतके बदलतो कसे. आपल्याकडे त्याच्याबद्दल असं शास्त्र सांगितलंय किंवा अलीकडचं सायन्स म्हणतं त्याप्रमाणे, आपला जो मेंदू आहे त्याचा सामान्यतः विकास, त्याच्याकरता अगदी चांगलं पुस्तक म्हणजे डॉक्टर सरदेसाईंचं घरोघर ज्ञानेश्वर आहे. की त्याच्यामध्ये लहानपणापासून वयाच्या तिसऱ्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या बुद्धीचा विकास कसा होतो, आणि त्या काळामध्ये आपण आई वडिलांनी मुलांच्या बुद्धीचा विकास होत असताना मुलांना कसं सांभाळावं, आणि त्यांची बुद्धी अधिकाधिक चांगली, परिपक्व, अनेक आयामांनी जी खुल्ली आहे, विकसित झाली आहे, अशी कशी बनवावी, याकरता त्यांनी ज्या काही आपल्याला त्याच्या टिप्स दिल्या आहेत, जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते सगळं त्यामध्ये आहे. आता आमचं शास्त्र असं सांगतं, आपण सारखा मंत्र शब्दाचं सूत्र सोडलेलं नाहीये. आपल्याकडे आपण ह्याला मंत्रशास्त्र असं म्हटलंय, आणि ह्या सगळ्याच्या मागे कुणा समर्थ पुरुषांची पुण्याई उभी आहे असं आपण सारखं म्हणतोय. तर या शब्द समूहाला जे सामर्थ्य प्राप्त झालंय, ते सामर्थ्य कोणतं आहे, ते सामर्थ्य आतापर्यंत पाहिलं हे फार बाह्यात कार्य आहे असं म्हणू. की शरीराच्या पातळीवर आरोग्य मिळणं, मनाच्या पातळीवर संतुलन येणं, कारण मन सुद्धा पाहिलं तर त्या मनाने आपण कर्मविपाकात पाहिलं उभयात्मक आहे, ते जडही नाही आणि ते चेतनही नाही. परंतु आमची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या ठिकाणी जो असणारा गुंता आणि त्याचं जे त्याच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे, आणि त्याच्या ठिकाणची जी गुंतागुंतीची रचना आहे, त्यामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जो मेंदूचा विकास झालेला आहे त्याच्या पुढे आता विकास होत नाही. हा आता विकास झाला, आता ही शिदोरी घ्यायची आणि जन्मभर काम करायचं. पण या शिदोरीनिशी काम करायचं किंवा हे जे जेवढं मिळवलं आहे किंवा जेवढं घेतलं आहे त्याच्यानिशी आमचं जीवन व्यतीत होतं, हे मंत्रयोगाला मान्य नाही. मंत्रशास्त्र असं म्हणतं की ज्या शरीर मन बुद्धीच्या ताकदीनी किंवा जे प्रारब्ध भोगण्याकरता म्हणून हा देह आम्ही घेऊन आलो, ते प्रारब्धाचे भोग भोगणं आणि त्या शरीर मन बुद्धीच्या शक्तीमध्ये आम्ही आला आला प्राणी जन्माला आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असेच आम्ही जाणार का? म्हणाले असा नाही जाणार. ते सांगतात की हे शास्त्र कशाकरता आहे. हे शास्त्र त्याच्या शारीरिक पातळीवरती, त्याच्या मानसिक पातळीवरती आणि त्याच्या बौद्धिक पातळीवर हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामधून निर्माण होणाऱ्या ज्या ध्वनीलहरी आहेत, त्या ध्वनीलहरी ह्या सामान्य सामर्थ्याच्या नाहीच आहेत. ह्या ध्वनिलहरींचं सामर्थ्य असं आहे की मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या काही सुप्त आणि जागृत अशा ज्या काही पेशी आहेत, कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं मेंदूतली जर एक पेशी मेली तर ती पुन्हा रिजनरेट होत नाही, कारण मेंदू हे प्रकरण मोठं नाजूक आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे जास्त. पण त्या मेंदूमधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या ज्या सुप्त आहेत त्यांना जागृत करणं आणि ज्या जागृत आहेत त्यांना अधिक तीव्र, अधिक तीक्ष्ण, अधिक सजग बनवणं, अधिक सामर्थ्य संपन्न बनवणं, अधिक समर्थ बनवणं हे काम हे मंत्र करतात. म्हणजे जो परिणाम आपल्याला इतरत्र कुठेही कुणीही मांडत नाही तो मात्र मंत्रशास्त्र मांडतं. आणि ते असं म्हणतं की त्याचे लाभ होतात. त्याच्या लाभाचं आपल्याला मी एक उदाहरण सांगते. गायत्री मंत्राचा बद्दल आपल्या देशामध्ये सुदैवानी उत्तरेमध्ये श्रीरामजी शर्मा यांची जी गायत्री परिवार म्हणून जी संस्था आहे त्यातर्फे त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्या संस्थेचं जे जिथे छापलं जातं सगळं, त्यांच्या छपाईचा त्यांचा जो कारखाना आहे तो गायत्री तपोभूमी मथुरा उत्तर प्रदेश या पत्त्यावर आहे. तर त्या ठिकाणी गायत्रीच्या संदर्भामध्ये त्यांचं संशोधन असं आहे की एकेका व्यक्तीला गायत्रीची दीक्षा देतात आणि ती दीक्षा देऊन त्यांनी तीन तीन महिन्यांनी तिथे जायचं आणि त्याच्या मेंदूचा इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम आणि त्यांना काय काय त्याच्या संशोधनाकरता करायचं असेल ते करतात आणि ती ऑब्झर्वेशन घेत 5 वर्ष त्या माणसाला आपल्याकडे बोलावतात आणि 5 वर्षानंतर त्याचा आयक्यू किती सुधारला, म्हणजे त्याचा इंटेलिजन्स कोशंट याच्यात काय फरक पडला ही ऑब्झर्वेशन ते मांडतात. दर 5 वर्षांनी त्यांचं पब्लिकेशन आहे आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी ज्या लोकांचे अनुभव लिहिले त्यातला एक अनुभव मी आपल्याला सांगते. उत्तर प्रदेशमधल्या एका कुटुंबामधल्या एका मुलीचं, तिकडे अजून फार लहानपणी मुलींची लग्न होतात, त्या बालविधवा होतात, तशी ती मुलगी मुळात मतिमंद, गतिमंद पण आणि अगदी अगदी बेताची, मतिमंद थोडी पण गतिमंद अधिक. आणि त्या मुलीचं लग्न करून दिलं, तिचा पती निवर्तला, ही मुलगी 10-11 वर्षाची आणि त्या मुलीला आता सासरी काय ठेवायचं म्हणून वडिलांनी तिला आपल्या घरी आणलं. काही फारसं समजत नाही, फारशी शाणी नाही अशी मुलगी. वडिलांना वाटलं ह्या मुलीचं आयुष्य माझ्या पश्चात जायचं कसं, म्हणून वडील तिला आपल्या समोर बसवून घेत असत आणि देवासमोर बसून अखंड गायत्रीचं जप करायचे. वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, ती मुलगी 14 वर्षाची झाली आणि 14 वर्षाची झाल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं की बाबा मला तुम्ही म्हणता ते शिकवा. पहिल्यांदा त्या मुलीने तोंडाने एवढा सगळा ज्याला आपण सुसंबद्ध वाक्य म्हणू रेलेव्हंट टॉक तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदा केला, काही तिला समजत नसे आणि तिने सांगितलं मला हे शिकवा. वडिलांनी तिला गायत्री मंत्र शिकवला आणि तो गायत्री मंत्र शिकवलेला ती त्याचा उच्चार करायला लागली. 16 वर्षाची झाली मुलगी, तिने वडिलांनी सांगितलं मला अभ्यास करायचा आहे, मला शिकायचं आहे. जी मुलगी निरक्षर आहे, जिला अक्षर ओळख नाही, अशा मुलीला अक्षर ओळख करून देण्यापासून त्या मुलीला तिच्या वयाच्या 19व्या वर्षापर्यंत 7वी पास झाली, वयाच्या 21व्या वर्षी 10वी पास झाली, वयाच्या 25व्या वर्षी ती BA झाली, वयाच्या 27व्या वर्षी ती MA झाली आणि उत्तर प्रदेशामध्ये तिच्यासारख्या निरक्षर मुलींनी शिक्षण घ्यावं याकरता आपलं सगळं जन्म वेचायचा म्हणून तिने कार्य सुरू केलं. म्हणजे अगदी मतिमंद गतिमंदतेपासूनचा प्रवास आहे की ती मुलगी डबल ग्रॅज्युएट होते. इतक्या श्रद्धेनी, तितक्या निष्ठेनी अनुभव खूप येतात. अनुभव गायत्री मंत्राचे हृदयाचा त्रास आहे तर हृदयाच्या त्रासाकरता सूर्य ही हृदयाची देवता आहे आणि त्यामुळे गायत्री मंत्र हा हृदरोगाकरता उत्तम आहे. आणि सौर सूक्तासारखं सूक्त आहे, त्या सूक्ताचा जर उच्चार केला तर आणि गायत्री मंत्राचा जर उच्चार केला तर माझ्या समोरची उदाहरण आहे की पूर्ण व्यवस्थित ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे अशा व्यक्तींना रोज 1200 गायत्री म्हणायला सांगितला. म्हणलं आता काय जाता येता म्हणा, चालताना म्हणा, कारण काय 1200 काम करणारा मनुष्य आहे, घरात किती वेळ म्हणणार. म्हटलं 500 घरात बसून म्हणा आणि जाताना पायामध्ये स्लीपर घाला, त्यातल्या त्यात चामड्याचे बूट नको, स्लीपर घालून गायत्री मंत्र म्हणत जा, जे अंतर जायचंय ते अंतर आणि स्टॉपवॉच याच्यावरती वेळ नेमली आणि 1200 वेळा रोज गायत्री म्हटला. 3 महिन्यानंतर जेव्हा स्ट्रेस टेस्ट केली आणि ईसीजी काढला तेव्हा फुल फ्लेज मायोकार्डियाक इन्फार्क्ट असलेल्या पेशंटच्या ठिकाणी कुठलाही हार्ट अटॅकचं चिन्ह ईसीजी मध्ये शिल्लक राहिलं नाही. जो स्कार आहे तो पूर्ण निघून गेला. आणि असं एक नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत की गायत्री मंत्रामुळे हृदरोगाला, सौर सूक्तामुळे हृदरोगाला लाभ होतो. सौर सूक्त गुरुजींच्याकडनं टेप करून घ्यावं आणि आपल्याकडे कॅसेटच्या एका बाजूला रिपीट करून घ्यावं, 12 वेळा त्याची रिपिटेशन घ्यावी. घरामध्ये एक चांदीचं भांडं ठेवावं आणि त्याच्या समोर कॅसेट लावून ठेवावी. कारण सगळं आपल्याला आपल्याच्यानी होत नाही. रोज आम्ही करू म्हणताना म्हणतो माणूस, पण रोज निभावणं होत नाही. आणि मग तिथे ती कॅसेट लावून ठेवावी आणि त्या भांड्यामधल्या त्या पाण्यावरती त्याचे जे स्पंद येतात ते पाणी जे आहे, एकदा सूर्याचं दर्शन घ्यावं आणि ते पाणी, ते जलप्राशन करावं, त्याचे पण लाभ खूप होतात. असे अनेक प्रकारचे लाभ आहेत. श्री सूक्त आहे. आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. विष्णू सहस्रनाम आहे की ज्याचा उच्चार केला असता माणसाचं जीवन व्यवस्थित व्यतीत होतं, त्याच्या जीवनातल्या शारीरिक संकटांना सुद्धा पुष्कळ मर्यादा पडतात. आपल्या आपल्या अभ्यासाप्रमाणे, आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे फलं अधिकाधिक चांगली मिळतात. रुद्राध्याय आहे. आपल्या घरामध्ये काही न काहीतरी ह्या स्वरूपामधले मंत्र आपल्याकडे गुरुजींनीच म्हटलेले, कॅसेटवर टेप केलेले आपल्या घरात सुरू ठेवावेत. ते स्वच्छ शब्दोच्चाराचे, हे असे कुठले गायलेले गायत्री मंत्र काही उपयोगाचे नाहीत. त्या मंत्रांचं ते स्पंद, ते सामर्थ्य निर्माण नाही करू शकत. त्यामुळे रुद्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, असे जे निरनिराळे काही जे मंत्र आहेत, जे वैदिक मंत्र आहेत, आपल्या घरात रोज गुरुजी येऊन म्हणणार नाहीत माहिती आहे, पण आपल्या घरात सकाळी तर देवघरात कॅसेट लावता येते. आपण त्या दिवशी म्हटलं तसं किंवा काल म्हटलं तसं की आम्हाला देवघर ही संकल्पना आवडते का नावडते माहिती नाही, पण आमच्या घरामधला प्युरिफिकेशन प्लांट आहे एवढं तर म्हणायला हरकत नाही ना. मग चालू द्या, तिथे म्हणू द्या. ज्याच्यामुळे घरात स्पंद निर्माण होतात, काय अडचण आहे, काय बिघडतं, कोण काय म्हणतं याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. तो जेव्हा बदलायचा तेव्हा बदलेल, नाही तर बदलणार नाही, तो भाग वेगळा आहे. पण तो संस्कार ठेवला पाहिजे, तो संस्कार दृढ झाला पाहिजे, एवढ्या करता सगळी धडपड आहे. असे अनेक प्रकारचे मंत्र आहेत. तर आपल्या पुढे सांगण्याचा हेतू असा आहे की हा सगळा बदल जो आहे ना, तो मेंदूपासून उलटा येत होतो. म्हणजे आपल्याला वाटतं की माणसाची बुद्धी कशी विकसित होते, माणसाची बुद्धी नाही विकसित होत. आधी आजच्या शिक्षणशास्त्राप्रमाणे शिक्षणशास्त्रांनी जे सांगितलं आहे ते असं आहे की मनुष्य जो आहे तो इंटेलिजन्स किंवा इंटेलेक्च्युअल पातळीवरती पहिल्यांदा विकसित होतो आणि मग इमोशनल आणि मग स्पिरिच्युअल विकसित होतो असं आजचं शिक्षणशास्त्र म्हणत नाही. आजचं शिक्षणशास्त्र असं म्हणतं की आपल्याला जर ट्रेनिंग द्यायचं आहे, आपल्याला जर संस्कार करायचा आहे, तर पहिला स्पिरिच्युअल संस्कार करा. स्पिरिच्युअल संस्कारातून मनुष्य इमोशनल संस्कारात येतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्मिक विकास झालेला आहे त्याचाच भावनिक विकास शक्य आहे, आणि ज्याचा भावनिक विकास झालेला आहे त्याचाच बुद्ध्यांक वाढणं शक्य आहे. म्हणजे खूप अंडे खाओ और बुद्धिमत्ता बढाओ असं काही होत नाही. जर आपल्याला बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल कोशंट वाढवायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांच्या वरती प्रार्थनेचा संस्कार करा. म्हणजे आमच्या हिंदूंची प्रार्थना आहे म्हणून आपण म्हणत नाही, त्याच्या मागे शास्त्र आहे. मी आपल्याला त्याच्याकरता पण एक उदाहरण सांगते. कवी टेनिसन जो आहे तो म्हणाला, माझा कशावर विश्वास नाही, माझी कशावर श्रद्धा नाही, माझा माझ्यावरच विश्वास आहे. आणि म्हणून जसं आपण देवाचं नाव घेतो, वासुदेव, राम, श्रीकृष्ण, तसं तो टेनिसन टेनिसनच जप करत असे. तो म्हणाला, मला दुसरा जप करायचाच नाही. आणि कालांतराने जेव्हा त्याच्या मनाला एकाग्रता यायला लागली, खूप दीर्घ कालानंतर जेव्हा यायला लागली, तेव्हा तो म्हणाला की मी जेव्हा हे सगळं, जो मनुष्य या विषयाच्या जवळ येतो तो अनेक बाजूनी संदर्भ बघून असतो. तर त्या टेनिसननी पुढे कॉमेंट दिली आहे, त्याची स्वतःची टिप्पणी केली आहे. तो असं म्हणतो की मी माझ्या नावानी काही मिळवू पाहत होतो पण या भारतीय लोकांनी ज्याला मंत्र म्हटलंय त्याला काही खास अर्थ नक्की आहे की तो शॉर्टकट आहे आणि त्यामुळे याला तुम्ही हे देवाचा मंत्र मग तो कृष्णाचा कान तो रामाचा कान आम्ही रामाला मानत नाही आम्ही कृष्णाला मान तुम्ही माना की न माना त्याचं सामर्थ्य तुमच्या उपयोगाला आणून घ्या आणि म्हणून त्याचा स्पिरिच्युअल कोशंट आधी मनुष्य उपासना करायला लागला की त्याला ते लाभ अधिक होतात त्या लाभातून सेन्सिटिव्हिटी वाढते आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे विषयाचं आकलन वाढतं एकाग्रता बुद्ध्यांक वाढल्यामुळे वाढत नाही आणि ज्याचा बुद्ध्यांक उत्तम आहे म्हणजे आता आणखीन दुसऱ्या बाजूने आपल्या पुढे मी विषय मांडते की आमची मुलं आया म्हणतात अहो सर सांगतात बरं का की तुमचा मुलगा अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी हुशार आहे रिअल जिनियस आहे जो मुलगा रिअल जिनियस आहे त्या मुलाचं डिस्ट्रॅक्शन होणं त्या मुलाच्या ठिकाणी वैचारिक गोंधळ निर्माण होणं तो मुलगा विपरीत दिशेने जाणं हे जास्त संभवतं कारण जी बुद्धी विलक्षण प्रज्ञावान आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी विलक्षण तेज आहे चांचल्य आहे त्याला स्थिर करायचं असेल तर त्याला जोड तुम्हाला स्पिरिच्युअलिटीचीच द्यावी लागेल त्याला अध्यात्माचीच द्यावी लागेल तरच तो मुलगा योग्य मार्गाने विधायक कार्य करू शकेल नाहीतर आपल्याकडे जे म्हणतात जे वेडे होतात ते अधिक इंटेलिजंट असतात पण वेडे होण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये याकरता त्यांना अन्य मार्गाने योग्य ट्रॅकवरती ठेवलं पाहिजे योग्य मार्गावरती ठेवलं पाहिजे असो हे सगळे जे विषय आहेत हे विषय मांडत असताना याचे परिणाम आपण आपल्यापुरते कसे अनुभवून घ्यायचे की आपल्याला आता त्याचे लाभ करून घ्यायचे आपण कशाचा जप करावा आपण कशाची उपासना करावी त्या प्रत्येक उपासनेच्या मागे आपण त्याचं शास्त्र कसं समजून घ्यावं तर त्याकरता आपल्याला ज्या देवतेची उपासना करायची आहे त्या देवतेची सांगोपांग माहिती आपण मिळवावी काहीतरी खरं सांगू का जे वरवरचं असतं ना ते काही आम्हाला फार फलदायी होऊ शकत नाही माझ्या ओळखीच्या मध्ये अनेक लोकांचे मी अनुभव बघितलेले आहेत की ती ती माणसं आपापल्या उपासनेमध्ये यश मिळावं याकरता ज्याला पद्धतशीर अगदी सिस्टमॅटिक एफर्ट्स पद्धतशीर प्रयत्न करतात आणि मगच त्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे अहो नाही ते तुम्ही सांगितलं तसं आम्ही कितीतरी केलं पण केलं तरी आम्हाला काही त्याचा अनुभव आला नाही असं होऊ शकत नाही मनुष्य जर एकाग्र होऊन माझ्याबरोबर जी मुलगी तुळशीबागेच्या देवळात रामाच्या दर्शनाला आली तिच्या इतक्या अडचणी होत्या की ती स्वतःच अनेक अनेक अनेक गोष्टींनी पिडलेली होती प्रकृतीच्या पातळीवरती तिच्या यजमानांची तर हार्टची कंडिशन अशी होती की दर 8 ते 10 दिवसांनी त्या दिनानाथमध्ये इमर्जन्सी ऍडमिट करावं लागायचं आले तर घरी अशी स्थिती होती ती म्हणाली मी फार पिडले कसं काय हे सगळं होईल तर म्हटलं काय त्या रामरायाला सांगावं दुसरं आपण काय करणार आपल्या हातात तर काही नाही इतक्या सगळ्या अडचणी आपल्याला सांगते जो मनुष्य घरातल्या घरात हार्ट पेशंट म्हणून 5 पावलं चालू शकत नव्हता या बाईंची ही अशी अर्धशिशी आणि अनेक गोष्टींच्या त्रासांनी जी बाई पिडलेली होती त्या बाईची पीडा हळूहळू करत दूर झाली तिच्या अनेक प्रापंचिक अडचणी मार्गाला लागल्या आणि आश्चर्य म्हणजे मला सुद्धा एवढं आश्चर्य वाटलं की आपण असं म्हणतो आपला ईश्वरावर पुष्कळ विश्वास आहे आपली खूप श्रद्धा आहे आपल्याला वाटतं पण ते फसवं असतं आपलं मन अधिक संशयीच असतं जेव्हा 3 ते 4 वर्षानंतर त्या बाईंच्या यजमानांच्या मध्ये हळूहळू फरक पडत मोठी मोठी 2 ऑपरेशन्स इमर्जन्सी आली आणि त्यांची करावी लागली त्यातनं बाहेर पडल्यानंतर तो मनुष्य 3 मजले जिना उतरतो आपल्या स्कूटरला किक मारून स्कूटरवर बसून पुन्हा मूळचा व्यवसाय करतो इतका ज्याच्यामध्ये या टोकाचा त्या टोकाला फरक पडला तो फरक बघूनच मी थक्क झाले म्हटलं हा हार्ट पेशंट इतका कसा बदलू शकतो आपल्यालाच कल्पना येत नाही की मंत्राचं सामर्थ्य काय आहे शब्दांचं सामर्थ्य काय आहे त्याच्यातून काय प्राप्त होऊ शकतं आणि म्हणून आपण थोडे साशंक असतो या बाबतीमध्ये आणि उपासना करताना ती साशंकताच आपल्या अपयशाचं कारण असतं म्हणून 100% मनात लक्षात ठेवावं ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी स्वीकारलेला जो मंत्र आहे त्या मंत्रावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवावी आपली उपासना सातत्याने करावी, उपासनेला दृढ चालवावे, दृढतेने उपासना झाली पाहिजे. त्या उपासनेचं फल यथायोग्य मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण दोन दिवसांमध्ये सर्व उपासनांच्या मागचं सूत्र काय आहे ते बघितलं. उपासनाच पाहिजे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी पाहाव्या लागतील. कामनिक उपासना कोणत्या स्तरावर केल्या जातात, तांत्रिक उपासना कोणत्या स्तरावर केल्या जातात, यंत्र त्याचा उपयोग कसा केला जातो आणि उपासना कशी केली जाते, शाबर मंत्र आहेत त्या शाबर मंत्रांचा उपयोग करून कसं फल मिळवलं जातं, तसंच वैदिक मंत्रामधले कोणते मंत्र उच्चारावेत किंवा सुसिद्ध मंत्रांच्या मधले कोणते मंत्र घेऊन कामना पूर्ण करण्याकरता त्याचा उपयोग करावा, त्याचबरोबर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचायतन पूजा करतो, ती जी पंचायतन पूजा आहे ज्या पाच देवता आहेत, पाच संप्रदाय आहेत, एक म्हणजे गणपती आहे, देवी आहे, शैव आहे, सौर आहे आणि वैष्णव आहे, आणि आपल्या देवांच्या मध्ये या पाचांचंही अधिष्ठान आहे, आणि त्यातली जी आपल्या घरातली कुलदेवता आहे ती मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता त्याच्या भोवती आहेत. पण या पंचदेवतांची उपासना कशी पंचमहाभूतांची उपासना आहे आणि ती पूर्ण उपासना कशी आपल्याला लाभदायी आहे, असे अनेक विषय आहेत की अनेक विषयांचा विचार, अनेक विषयांचा परामर्श, त्याच्याविषयीचं विधिविधान, त्याच्याबद्दलची चर्चा, असे अनेक विषय. तसं जसं त्या उत्तर रामचरित्रामध्ये म्हटलंय की रात्र संपली पण बोलणं काही संपलं नाही, तसं आहे. एक दिवस पुरत नाही म्हणून दोन, दोन म्हणून तीन, तीन म्हणून चार, चार म्हणून पाच, पण आमच्या परंपरेचं आणि आमच्या वैदिक वाङ्मयाचं वैभवच एवढं आहे की महिनाभर जरी आपण बोलत राहिलो तरी महिन्याच्या शेवटी समारोप करताना आपण असंच म्हणू की अहो ते जे विषय होते ना त्या सगळ्याला काही आपल्याला स्पर्श करता आला नाही, आता काही सांगण्यासारखं काही राहिलं नाही. सांगण्यासारखं पुष्कळ आहे पण सांगणाऱ्याच्या बुद्धीची मर्यादा आहे, एवढाच त्यामधला भाग आहे. मंत्रांचं सामर्थ्य खूप मोठं आहे पण त्याचा अनुभव घेताना आम्ही जो त्या मंत्राचा धारक आहोत त्याच्या उणीव आहेत हे लक्षात ठेवावं. दोष मंत्राला देऊ नये, दोष आपल्या उपासनेला द्यावा, दोष त्याच्या सामर्थ्याला देऊ नये. आपण स्वीकारलेलं त्या साधनेचं जे काही विधिविधान आहे, ते जे अंग आहे, ते आपल्याकडनं काही चुकतं आहे का हे बघावं. तपासणी नेहमी आपल्याकडे आहे लक्षात ठेवा. हे सगळं सिद्ध आहे. काल आपण जे म्हटलं तसं की हे सगळं एकदम तयार झालेलं 100% परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठेही दोष ठेवायला जागा नाही. दोषाची बाजू जिथे कुठे निर्माण होईल ती फक्त आपल्याकडे तपासून पाहायला पाहिजे, ती आपण आपल्या ठिकाणी तपासायची आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि त्यामुळे ह्या विषयाबद्दल पुष्कळ अनुभव सांगता येतील, पुष्कळांचे सांगता येतील, आणि इतक्या ग्रंथांमधून इतक्या लोकांनी प्रसिद्ध केलेले अनुभव आहेत ते सगळे पाहिले की लक्षात येतं की प्रत्येक मंत्र हा तितकाच लाभदायी आहे, प्रत्येक देवता ही आपल्या भक्ताकरता तितकीच अनुकूल आहे, आणि त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची गुरुदेवता सुद्धा, त्याचे गुरु सुद्धा तितकेच कृपावंत आहेत. त्यामुळे ज्याला शरण जाण्याची आमची वृत्ती आहे, जसं पतंजलींनी सांगितलं यथा अभिमत ध्यानाद्वा, जे तुम्हाला मान्य आहे ते, जे तुम्हाला पसंत आहे ते त्या ठिकाणी अनन्य व्हावं आणि या शास्त्राचा आपण अनुभव घ्यावा, लाभ घ्यावा. आमचे आप्पा जसं नेहमी म्हणायचे, ज्ञानदेवांनी जे सांगितलंय त्यांचं ते मोठं सुंदर पद आहे, त्या पदाची सुरुवात आहे, कसं बोटानं दाखवू तुला तू अनुभव घे गुरुच्या मुला. म्हणाले अनुभव गुरुच्या मुलाला घ्यावा लागतो, त्याचं कारण असं आहे म्हणाले त्याचा जो गुरु आहे तो कुणातरी गुरुला शरणच गेलेला असतो, आणि त्या शरण गेलेल्या गुरुला हा शिष्य जो आहे तो शरण गेलेला आहे. जसं आपल्याकडे चोखा महारांनी म्हटलंय ना, तुझ्या महाराचा मी महार, तुझ्या चाकराचा मी पडचाकर आहे. तो एका गुरुचा चेला आहे, त्या चेल्याचा तू चेला आहेस, आता तुझा मी चेला आहे. इतकी जोपर्यंत अनन्य शरणागती नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही, तोपर्यंत यशाची प्राप्ती नाही. त्यामुळे सर्व शास्त्रांना शरण जाण्याचं सामर्थ्य भगवंतानी आम्हा सर्वांना द्यावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून आपली ही जी व्याख्यानमाला आहे ती आपण इथे संपवूया.
0: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी.

रूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समावतं आपण दासबोध पाहतो आहोत. आज आपण दशक पाचवा सुरुवात करतो आहोत. दशक पाच समास पहिला गुरु निश्चय नाम समास आहे. त्याच्यामध्ये 46 ओवे आहेत. गुरूंचा निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे. ह्याचा अर्थ परमार्थाची वाटचाल जर करायची असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि का आवश्यकता आहे हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. हे सद्गुरु तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे आहात? पूर्ण कामा. सर्व कामना ज्यांच्या पूर्ण आहेत, कोणतीच कामना ज्यांच्या ठिकाणी नाही, असे पूर्ण काम झालेले सद्गुरू असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या कृपेनं त्यांच्याकडे येणारी व्यक्ती जर योग्य असेल तर ती देखील पूर्ण काम होण्याची शक्ती, करून देण्याची शक्ती सद्गुरूंच्या मध्ये असते. त्यामुळे असे हे जे पूर्ण काम शिवाय परम पुरुषा आत्मया रामा. तुम्ही कसे आहात? परम पुरुष आहात, श्रेष्ठ पुरुष आहात, पुरुषोत्तम आहात. आत्मया रामा म्हणजे आत्मस्वरूप तुम्ही आहात. आणि अनुर्वाच्य तुमचा महिमा, तुमचं महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर ते अनुर्वाच्य आहे. ते वाणी देण्यासारखं नाही, वर्णन करण्यासारखं नाही. वर्णीला न वचे, वर्णन करायचं असं म्हटलं तर ते वर्णन करता येत नाही. सद्गुरूंचं महात्म्य हे अनुभवाने जाणूनच घ्यायचं असतं, पण थोडंफार कळावं म्हणून आपण ते शब्दात आणत असतो. सद्गुरू काय करतात तर पुढच्या दोन वयात सांगितलंय की त्या ब्रह्माची ओळख करून देतात आणि शिष्याला ब्रह्मरूप करतात. ते ब्रह्म कसं आहे तर जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे आलभ्य लागे. ते ब्रह्म कसं आहे, वेदानी त्याचं वर्णन करायचं असं जर म्हटलं तर वेदाला देखील वर्णन करता येत नाही. म्हणून वेदास साकडे वर्णन करायला अवघड आहे. आणि जे शब्दासी कानडे, जे शब्दामध्ये येत नाही, शब्द ज्या ठिकाणी थांबतात असं ते स्वरूप आहे. त्यामुळे शब्दाला देखील वर्णन करायला अवघड आहे. पण असं ते ब्रह्म सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे. ती अलभ्य वस्तू परमात्मा सत्शिष्य जर असेल आणि सद्गुरु जर त्याला भेटतील तर त्याचा लाभ त्या सत्शिला शिष्याला जरूर होतो. म्हणजे अलभ्य गोष्ट त्याचा लाभ करून देणारे असे हे सद्गुरु असतात. जे योगी यांचे निज वर्म, योगी ज्यासाठी योगाची साधना करत असतात त्यांचं जे रहस्य आहे, कशासाठी योगी साधना करतात, या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी. त्यामुळे असे जे योगी यांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, शंकरांचं आदिनाथांचं राहण्याचं ठिकाण कुठलं असं जर विचारलं तर हे ब्रह्म. जे विश्रांतीचे निज विश्राम, विश्रांती ज्या ठिकाणी स्वतः विश्रांतीला जाते असं जे ते ठिकाण आहे ते कसं आहे, परम गुह्य आणि अगाध आहे. त्याचं वर्णन करता येत नाही, ते गुह्य आहे, गुप्त आहे. असे ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणचे होई जे अंगे. हे सद्गुरु तुमच्या कृपेनं जो कोणी सच्चिष असेल त्याला ते ब्रह्म नुसतं दिसतं, कळतं, सापडतं असं नसून तो शिष्य स्वतः स्वयमेव ब्रह्मरूपच होऊन राहतो. स्वये आपणचे होई जे अंगे. आणि असा तो ब्रह्मरूप झाला म्हणजे मग परिणाम काय होतो तर दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा. म्हणजे दुर्घट अशा संसारामध्ये जरी तो असला तर त्या संसाराचे कष्ट दुःख त्याला जाणवत नाही. तो अशा एका स्थितीत असतो आणि संसाराकडे बघण्याची दृष्टी त्याची अशी निर्माण झालेली असते की त्याला तो बोध होतो की सगळा संसार देहाला लागलेला आहे आणि मी या देहापासून अलिप्त आहे. असा बोध तुमच्या कृपेनं होतो. हे सांगितल्यानंतर आता स्वामीचे निलडिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगी देती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. श्रोत्यांची प्रार्थना आहे की सद्गुरूंनी ही लक्षणं सांगावीत की सद्गुरूंची लक्षणं काय, शिष्याची लक्षणं काय. की जी जाणली असता मुमुक्षुला लक्षात येईल की ज्या सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं आहे ते सद्गुरू आहेत कसे, त्यांचं लक्षण काय आहे.
कारण योग्य त्या ठिकाणी शरण जायला पाहिजे, भलत्या ठिकाणी शरण जाऊन उपयोग होत नाही। म्हणून मुमुक्षुला जर शरण जायचं असेल तर सद्गुरूंची ओळख होण्यासाठी, गुरूंचा निश्चय होण्यासाठी त्याला ही लक्षणं कळायला पाहिजे। म्हणून पुढे काही ज्या ओळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये समर्थाने त्या त्या काळाला अनुसरून वर्णन केलेलं आहे की ब्राह्मण वर्ग हा आदर्श समजला जात असे, त्यांचं वर्तन चांगलं असे, त्यामुळे आपल्याला काही अडीअडचणी आल्या, काही समजून घ्यायचं झालं, आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा झाला तर त्यांना विचारावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन जगावं अशी अपेक्षा धरली जात असे। आणि त्यामुळे ते म्हणतात की ते कसे ब्राह्मण वेद मूर्ती म्हणत, ब्राह्मणा सुरवर वंदिती अशा तऱ्हेचं वर्णन आहे। पण तरी देखील इतके जरी ते मोठे असले, ब्राह्मणे पाविजे देवादी देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा। मग तुम्ही म्हणा एवढं जर ते मोठे आहे तर सद्गुरूंची आवश्यकता काय? त्या ठिकाणी समर्थ स्पष्टपणे सांगतात की तो कितीही जरी मोठा असला ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु येणं नाही। जसं आपण म्हटलंय संत जरी असले तरी संत नाही सद्गुरूच पाहिजे, संतांच्या वरची स्थिती सद्गुरूंची। सगळेच संत सद्गुरू असतात असं नाही, त्यामुळे सद्गुरू जे आहेत ज्यांना ते सद्गुरुपद त्यांच्या सद्गुरूंकडून मिळालेलं आहे, संप्रदायाकडून मिळालेलं आहे, असे जे सद्गुरूंच्या स्थानावर असलेले आहेत त्यांच्या खेरीज स्वरूपाचा बोध निज ठेवा आत्मधन प्राप्त होणार नाही। म्हणजे तर म्हणताय स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरु विना। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते सद्गुरु खेरीज होणार नाही, आणि ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना। आणि ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर जीवन म्हणजे नुसता क्षीण आहे, नाना कष्ट करत गेले आणि एक दिवस मरून गेले, ते मरून गेले ते पुन्हा जन्माला येण्यासाठी, त्यामुळे जन्म मृत्यू हा ब्रह्मज्ञान झाला खेरीज चुकत नाही। आणि म्हणून म्हणतात सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, सद्गुरूंच्या खेरीज हे ज्ञान आत्मज्ञान होणार नाही। मग अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले, मग बहुसंख्य मंडळी जी असतात ती अज्ञानीच असल्यामुळे गतानुगतिको लोक हा असं म्हटलंय, एक गेला दुसरा गेला तिसरा गेला, शेकडो मंडळी लाखो मंडळी एक गेला तिथं जात आहेत, पण आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला जीवनात काय करायचंय, कुठं पोचायचं आहे हे काहीच माहिती नसतं। जे इतर विषयामध्ये पुष्कळ जरी ज्ञान मिळवलेलं असलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत त्याचं जीवन तसं पाहता व्यर्थच आहे। कारण स्वप्नवत असा हा सगळा संसार आहे, त्या स्वप्नातलं सत किती मानायचं, स्वप्न जिथं असत आहे त्यातल्या कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, पण बहुधा ह्याचं भान नसल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान न मिळवताच सगळी मंडळी इतर मंडळींच्या पाठोपाठ जात असतात। आणि म्हणून म्हटलंय ज्ञान विरहित जे जे केले ते जन्माशी मूळ झाले, हे ज्ञान न होता जे जे काही आपण करू ते जन्माला कारणभूत। आणि ज्ञान झाल्यानंतर साधी जरी एखादी गोष्ट आपण कर्म केलेलं असलं तरी देखील बोध झाल्यामुळे तो जन्म मरणाच्या पलीकडे गेलेला आहे। मग असा ज्ञानी पुरुष कर्म करेल किंवा करणार नाही त्याला कर्म करायलाच पाहिजे असं बंधन नाही, पण बहुधा करावं अशी अपेक्षा असते। परंतु ज्ञानाखेरीज मात्र उदंड जरी केलं तरी पुन्हा जन्माला कारण होतं। म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी। सद्गुरू आपल्याला कर्म करू नका म्हणत नाहीत, कर्म करा म्हणतात, पण या बोधावर येऊन कर्म करा म्हणतात। आणि या बोधाशिवाय जे केलेलं असेल म्हणजे जीवन उणे परमार्थ बरोबर शून्य, आणि जीवन अधिक परमार्थ किंवा परमार्थ त्याच्या पायावर जीवन असं जर झालं तर ते जीवन सोन्याचं होतं, किंबहुना त्याला परिसाचा स्पर्श होतो आणि जीवन कृतार्थ होतं। म्हणून हे समजून घेण्यासाठी सद्गुरूची पावलं धरावी म्हणतात। जयास वाटे देह पाहावा देव पाहावा त्याने सत्संग धरावा। ज्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल त्याने सत्संग संतांची संगती साधूंची संगती धरावी। सत्संग विना देवादी देवा पावी देत नाही, त्यांना जर सद्गुरु संत भेटले नाहीत तर मात्र देवदर्शन देवप्राप्ती कदापि होणार नाही। नाना साधने बापुडी सद्गुरु विण करीती वेडी, सद्गुरु न मिळता नाना प्रकारची साधनं करणाऱ्या मंडळींना समर्थानी वेडी म्हटलेलं आहे। त्याचं कारण काय करायला पाहिजे नेमकं हे माहिती नसताना अनेक कष्ट करत राहतात,
गुरु कृपे विण कुड कुडी व्यर्थची होती. सगळे जे कष्ट काबाड कष्ट नाना प्रकारचे करतात साधनेचे हे सगळे व्यर्थ होतात, त्याचं कारण गुरु कृपा नाही. जे गुरु कृपेनीच प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी जर गुरुना वगळून आपण काही करायचं जर म्हटलं तर ते केवळ कष्ट होतात, त्याचा उपयोग होत नाही. नाना प्रकारच्या पूजा अर्चा सगळं करतात, उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म, अतिशय कष्ट घेऊन केलेलं कर्म त्याचा परिणाम काय होतो, फळाची पावती, त्या कर्माचं फळ मिळतं, पण वर्म चुकले प्राणी. त्यामुळे कर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, चांगलं फळ मिळेल, वाईट असेल वाईट मिळेल, पण ते फळ त्याला भोगावं लागतं, चांगलं वाईट जे काय असेल ते. पण फळ न भोगता आपण त्याच्या पलीकडे जाणं ही जी स्थिती आहे त्याच्यासाठी ते वर्म समजून जे घ्यायचं आहे ते वर्म प्राण्याला कळत नाही, आणि त्यामुळे तो पुन्हा त्या कर्म आणि त्याचं फळ याच्यामध्ये अडकतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
3: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलं आहे की दान, अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू, म्हणाले असं नाही, रोज कण कण कण करत राहावं, रोज कणाकणानी विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं. काय सोपाय माणसाला अन्नदान देणं, सोपाय माणसाला कुठे जाऊन काही त्या त्या दिवशी योग्य काही असेल ते करणं, किंवा दर दिवशी करता आलं नाही म्हणून महिन्याकाठी एक दिवशी तरी करणं. पण त्यांनी सांगितलं आता इतके पैसे जमले की मग आपण दान करू नाही म्हणाले, त्याची सवय पाहिजे. कबीरांनी एका कंजूष मनुष्याला, तो किती कंजूष असावा हे जेव्हा कबीरांनी पाहिलं तेव्हा कबीर म्हणाले की याला दान करण्याची इच्छाच होत नाही. कबीर त्याच्या दारात जाऊन उभे राहायला लागले, त्यांनी आपल्या जवळची वीट घेतली त्याला दिली. तो म्हणाला कशाकरता वीट दिली मला, नाही म्हणाले मी तुला दिली नाही ती तू मला दे. त्याच्या हातात वीट दिली आणि त्याच्याकडून वीट घेतली. कबीर रोज त्याच्या दारात जात, रोज त्याला वीट देत, रोज त्याच्याकडून वीट घेत. तो म्हणाला हा काय उद्योग आहे, म्हणाले महाराज तुम्ही कशाला रोज माझ्या दारात येता. म्हणाले माझीच वीट मला द्यायची का होईना, पण तुझ्या हाताला दानाची सवय लागू दे. आणि म्हणून त्यांनी ह्या शिक्षावल्लीमध्ये किंवा शिक्षेच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की दान, आणि म्हणाले की हे अध्ययन रोज काही नाही एकतरी ओवी, आणि समर्थ म्हणतात दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अखंड वाचत जावं. म्हणजे त्या प्रवचनकाराला नारद पुराण सांगायचं म्हणजे डोक्यावर डोंगर आला असं वाटत नाही, कारण नारद पुराण त्यांनी 6 महिन्यापूर्वीच वाचलेलं असतं. मग प्रसंगी काय बघावं लागेल ते लागेल, पण अखंडित वाचलं पाहिजे. समर्थ म्हणतात अखंड वाचत राहा, प्रसंगी लागेल ते थोडं वाचावं लागेल. त्यामुळे दिसा माझी काहीतरी ते लिहावे, अध्ययन रोज झालंच पाहिजे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आणि अशा प्रकारे हा विषय मांडून ते पुढे म्हणतात की आपल्या जीवनाला आणि प्रत्येक दिवसाला सफल बनवावं, हा त्यांनी इथे उपदेश केला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास किती वेळा करावा, त्यांनी म्हटलंय पुन्हा सांगितलंय की ज्या प्रकारे वारूळ मुंग्या निर्माण करतात तसंच विद्यार्थ्यांनी एक एक श्लोक 1000 वेळा म्हणावा. आणि त्यांनी म्हटलंय की 1000 वेळा म्हणून हा जो अभ्यास आहे तो 100 वेळा शिष्यांना शिकवावा. म्हणजे आपण 1000 वेळा म्हणावं, आणि ह्या विद्येबद्दल चाललंय ना आत्ता, म्हणून ते सांगतायत की जो स्वतः गुरु आहे, जो स्वतः वैदिक आहे, त्या वैदिकांनी तर 1000 वेळा म्हटलेलं असलं पाहिजे, आणि त्या वैदिकांनी शिष्यांना शिकवताना 100 वेळा आपण म्हटलं पाहिजे, म्हणतच राहायचं आहे म्हणाले. आणि तेव्हाच म्हणाले अशा प्रकारे जर विद्या जर अभ्यासली किंवा त्याचं अध्ययन आणि अध्यापन जर केलं तरच ती विद्या जिव्हाग्रावर राहील, नाही तर राहणार नाही. नाही तर पुस्तकी विद्या आहे, पुस्तकात असलेली विद्या काय कामाची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जसं पाणी उंच जागेवरून खाली पडतं तसं म्हणाले ज्यांनी अशी विद्या धारण केलेली आहे त्याच्या मुखातून अनायासे विद्या लोकांपर्यंत पोचते, त्याला म्हणाले काही विशेष वेगळं करावं लागत नाही. आणि मग त्यांनी पुष्कळचे आपल्याला हे दिलेले आहेत त्याचे दृष्टांत, ते आपण सोडूया, त्याच्या पुढे जाऊया. आणि त्यांनी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितली आहे ती अशी आहे की विद्यार्थ्यांना झोप येते आहे असं होता कामा नये, विद्यार्थ्यांनी भोजनामध्ये आसक्त आहे असं असता कामा नये, विद्यार्थ्यांना कशाची तरी अभिलाषा आहे असं असता कामा नये. आज असं आहे वेदविद्या शिकता शिकता गुरुजींनी जर याज्ञिकी शिकवली तर याज्ञिकी शिकल्याबरोबर तो पुढं वेद शिकायला थांबतो कशाला, तो म्हणतो बाहेर गेलो पूजा सांगायला लागलो वास्तुशांत करायला लागलो सगळे प्रयोग यायला लागले की बस झालं आता ते वैदिक, कुठं वैदिक झालो तर झालो नाही तर नाही. तो म्हणतो एकदा ऋग्वेद घोकला आहे मी बस झालं चला पुरे झालं. तर त्यांनी इथे सांगितलंय की विद्यार्थी अभिलाषेनी जर विद्यार्थी झाला तर खरं नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्यार्थी असा पाहिजे की गरुडासारखं आणि हंसासारखं विद्या मिळवण्याकरता जिथे जावं लागेल तितक्या लांब विद्यार्थ्यांनी जावं विद्या मिळवावी
कष्ट करावेत आणि त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. व्यसन करू नये, विद्यार्थी दशेमध्ये फार चांगल्या तऱ्हेने राहावं, नियमन असावं, विद्यार्थ्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण असू नये वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टी सांगून त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलं आहे की विद्यार्थी एका दिवसात जशी विद्या मिळवू शकत नाही तसं विद्यार्थी गुरुशिवाय विद्या मिळवू शकत नाही. गुरुची सेवाच केली पाहिजे. गुरुला दहन देऊनसुद्धा विद्या मिळत नाही, गुरुला संतुष्ट करूनच विद्या मिळते. त्यामुळे गुरूंना संतुष्ट करावं आणि विद्या प्राप्त करून घ्यावी. आणि म्हणाले, आपल्या बुद्धीच्या गुणांनी, आपल्या सेवेनी आणि गुरुजींच्या सहवासामध्ये त्यांना आपल्या स्वभावानी प्रसन्न करण्यानीच विद्या प्राप्त होते. असं म्हणून त्यांनी सांगितलं की हे वेदाचं जे पहिलं अंग आहे ते पहिलं अंग आपल्याला सांगितलं. म्हणाले, दुसरं अंग जे कल्प आहे त्याच्यामध्ये वेदांचं विधान आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार विषयांच्या संबंधाने त्याच्या प्राप्तीकरता जे जे धर्म आचारायचे आहेत त्याबद्दल लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये गणेश पूजन, ग्रहशांती, श्राद्ध पक्ष आदी ह्या सगळ्याचा उहापोह आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विषय हा मुळातून प्रयोगशीलता आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण आत्ता बोलणार काय, कारण तो काही बोलण्यासारखा नाही, फक्त त्याचा उच्चार करून पुढे जाऊ. व्याकरण हा एक अतिशय महत्त्वाचा, अवघड आणि आवश्यक असा विषय आहे. वेदांचं ते तिसरं अंग आहे. आणि व्याकरणाने आता आपल्याला आज असं आहे, व्याकरणच कळत नाही आणि व्याकरणाची महती आम्ही आज आमच्यातनं काढूनच टाकली आहे. की आता नियम काय केला आम्ही की कुठलाही शब्द असला तरी अंती, समजा पती आहे, गती आहे, काय जे शब्द असतील ते त्यातले सगळे दीर्घ करून टाकायचे. मूर्ती दीर्घ करून टाका, असे प्रत्येक एक सरसकट नियम का लावला? कारण लोकांना फार शुद्ध लेखनाची कटकट नको म्हणून. कारण विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर तो शब्द कसा बनतो आणि हा कोणत्या विभक्ती प्रत्ययाने युक्त आहे, अ शब्द काय उगीच बनतो का? त्याला त्याचं व्याकरण आहे, त्याला त्याची व्युत्पत्ती आहे, की तो कसा बनतो त्याचं शास्त्र आहे. तर ते शास्त्र आपण सोडून दिलं आणि कोणत्याही शब्दाचा कशाचाही कसाही आगळपगळा अर्थ लावायला लागलो. आणि त्यामुळे व्याकरणावरती केलेलं जे अतिक्रमण आहे ते भाषेचं नुकसान करणार आहे. जे इंग्रजी भाषेचं नुकसान अमेरिकन इंग्लिशनी केलं आणि आज अमेरिकेच्या हातामध्ये इतकी सधनता आहे म्हणून अमेरिका म्हणते की आमचं अमेरिकन इंग्लिश आहे, आम्ही त्याला जो शब्द वापरू तो स्वीकारा. तुम्हाला आमच्या देशात यायचं आहे आणि आमची भाषा बोलायची आहे ना, तर आम्हाला ब्रिटिश इंग्लिश सांगू नका, आमच्या इंग्लिशची परीक्षा द्या. म्हणून ह्या पोरांना ते GRE आणि TOEFL द्यावं लागतं, कारण त्यांचे शब्द आम्हाला कळले पाहिजेत, ते शब्द पाठ केले पाहिजेत, त्याचे अर्थ कळले पाहिजेत आणि त्याची परीक्षा दिली पाहिजे. म्हणजे हे जे सगळं आहे त्याला एक शास्त्र करा, त्याचं त्याला त्याच्या मागे एक नियम लावा आणि त्या नियमाने जे स्वीकारायचं आहे ते स्वीकारा. त्या पद्धतीने ती, ज्याला आपण म्हणू ना वाक्यरचना असेल, अर्थाचा भाग असेल, तो स्वीकारावा. आणि याकरताच हे सगळे विषय आहेत, व्याकरण तेवढ्याकरताच आहे. तसंच निरुक्त आहे. निरुक्त हे वेदाच्या वर्णांचं उत्तम अंग आहे, की वर्णाचा उच्चार कसा करावा, की वर्ण कसा उच्चारला जावा, वर्णाच्या आकाराचा, इकाराचा, उकाराचा लोप केव्हा होतो, कसा होतो, मग त्याच्यात संधी आहे, समास आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्याचा विचार त्यांनी इथे निरुक्तामध्ये सुद्धा केलेला आहे आणि खूप बारकाव्याने त्याची चिकित्सा केली आहे. आणि सगळ्यात मोठा विषय निरुक्तानंतरचा जो ज्योतिष आहे तो या नारद पुराणामध्ये विशेष चर्चेला आहे. या सगळ्याचा जेमतेम गोषवारा आहे आणि त्याची थोडीशी ओळख करून दिलेली आहे. पण ज्योतिषाची तीनही अंग इथे घेतली आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जो विषय मांडला आहे तो त्यांनी म्हटलं आहे की पूर्वकाळी ब्रह्मदेवानी साक्षात या विषयाचा उपदेश, म्हणजे ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगितलं आहे. आणि कशाकरता हे शास्त्र आहे, उपदेश करताना ब्रह्मदेवानी असं सांगितलं की मनुष्याच्या धर्माची सिद्धी होण्याकरता, म्हणजे मनुष्याला जीवनामध्ये धर्माचं फल लाभण्याकरता काय लाभदायी आहे, तर हे ज्योतिषशास्त्र आहे. आमच्याकडे काय झालं आहे, ज्योतिष ह्या शब्दाचा अर्थच आम्ही एवढा लावला आहे की तो म्हणजे जातक किंवा फलज्योतिष, की आम्हाला हे केल्याने काय मिळेल, ते केल्याने काय मिळेल. आपण पंचांग पाहतो त्याची सुद्धा पाच अंग आहेत, की कालाचं आम्ही त्याच्यामध्ये नियोजन
कालाचं मापन, कालाचं सुव्यवस्थित ज्याला विघटन आणि त्याच्या संदर्भातली चर्चा, ही जी पंचांगामध्ये केली आहे ती सुद्धा पाच अंग आम्हाला माहीत नाही. ती पाच अंग कशी आहेत म्हणजे आपल्याला जर माहीत असेल तर धुंडीराजशास्त्री दाते ज्यांच्या गणितांच्यावरती आज केवळ भारतातच नाही तर जगभरामधल्या लोकांनी, जे जे लोक कालमापनाचा विषय हाताळतात त्या सगळ्या मंडळींनी जगभरातल्या कालमापनाच्या पद्धती पाहून ते भारतात आले. भारतात आल्यानंतर सर्व प्रांतातल्या पद्धती पाहून ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये धुंडीराजशास्त्री दात्यांनी मांडलेली जी गणितं आहेत ती गणितं 100% योग्य आहेत, बरोबर आहेत, अचूक आहेत असं निदान त्यांनी काढलं. कारण का तर हा जो दृग्दर्शन, आकाशस्थ ग्रहांचं दर्शन घेतलं तर तो दृग प्रत्यय आहे की प्रत्यक्ष आकाशात. आज त्यांच्या घरी 500 वर्षांची पंचांग तयार करून ठेवली. फक्त दरवर्षी आमच्याकरता ते आत्ता छापतात. 500 वर्षाचं पंचांग आज छापलं तर कोणी घेणार नाही आहे, कारण काही संबंधच नाही आपला 500 वर्षानंतरच्या पंचांगाचा. पण गणित 500 वर्षाची तयार आहे दरवर्षी. आणि बघा खात्री किती आहे की आजपर्यंत जी गणितं केलेली आहेत त्या गणिताप्रमाणे आकाशस्थ ग्रहांची स्थिती आहे. आणि म्हणून ह्या गणिताला कोण चॅलेंज करणार? आमचे शास्त्रज्ञ की ज्यांनी मांडलेला त्यांचा सिद्धांत, त्यांच्याच आयुष्यात 25-30 वर्षामध्ये तो बाद झाला, तो अयोग्य ठरला. आणि त्यांनी म्हणावं हे भारतीयांचं ज्योतिषशास्त्र म्हणजे भाकडकथा आहे. त्यांनी काय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला? त्याच्यामधला खगोलाचा भाग कोणता, त्याच्यामध्ये जातकाचा भाग कोणता, त्याच्यामध्ये गणिताचा भाग कोणता, त्याच्यामधला कालमापनाचा भाग कोणता, याचा तुम्ही काहीच विचार करत नाही. सरसकट आपलं मत देता आणि म्हणता की ह्या शास्त्राला अर्थ नाही. अहो, जे शास्त्र 1000 वर्ष काम करत आहे त्या शास्त्राला अर्थ नाही असं कसं होईल? आणि त्यांनी असं म्हटलंय, ज्योतिषशास्त्राचे 4 लाख श्लोक आहे. त्याची जी संहिता आहे ती 4 लाख श्लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये गणित म्हणजे सिद्धांत, जातक म्हणजे होरा आणि संहिता त्याच्यामध्ये त्यातला जो थिअरॉटिकल भाग आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की गणितानी काही गोष्टी सोडवल्या जातात, त्याचनंतर देश, दिशा आणि काल याचं ज्ञान दिलं जातं, तसंच चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उदय, अस्त, छायाधिकार आणि सगळ्यात आपल्याला मांडण्याची, आपल्यासमोरची मला पटलेली त्यातली आवडलेली गोष्ट अशी की चंद्रशृंगोन्नती असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे उन्नती म्हणजे उचललेलं, म्हणजे चंद्राची शृंग म्हणजे ती 2 टोकं आपण असं म्हणतो ना की त्याच्यावर त्या हरिणाईन त्याला का, तसं नाही. आता द्वितीयेचा चंद्र आहे तर द्वितीयेच्या चंद्राची जी कोर आहे त्या कोरीची डावी का उजवी, कोणती बाजू कुठे कललेली आहे, ही वर आहे का ही वर आहे, ती जी बाजू वर आहे त्याच्यावरती सुद्धा तिथे आडाखे बांधलेले आहे. म्हणजे इतका बारकाईने अभ्यास केलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये द्वितीयेच्या चंद्राच्या कोरीला काय होतं. आणि म्हणून त्यांनी त्याला असं म्हटलंय चंद्रशृंगोन्नती, की त्या ठिकाणी ती जी चंद्राची कोर आहे त्यातली उन्नत कोणती आहे, जास्त वर कोणती आहे. जर डावी वर असेल तर काय होतं, उजवी वर असेल तर काय होतं, इतके त्या विषयांचे बारकावे आहेत. निदान त्या विषयांच्या बारकाव्याचा तरी विचार करावा आणि त्यानंतर एखादं शास्त्र बाद आहे असं, अहो एवढ्या मोठ्या माणसांनी बाद आहे म्हटल्यानंतर समाजामधले लाखो लोक बाद आहे म्हणायला लागतात. आणि असं जर एखाद्या मोठ्या माणसांच्या म्हणण्यावरून ज्यावेळी समाजाचं मत बनत असतं त्यावेळी मोठ्या माणसांनी आपलं मत अशा प्रकारे घाईघाईनी देऊ नये असं भगवद्गीताकारांनी पण सांगितलंय आणि आत्ता इथे पुढे व्यासांनी पण सांगितलंय. त्यांनी आता शेवटचं जे छंदशास्त्र आहे त्या छंदशास्त्रामध्ये त्यांनी 2 प्रकारचे छंद आहेत असं म्हटलंय. एक वैदिक छंद आहे आणि एक लौकिक छंद आहे. आणि म्हणाले पुन्हा वैदिक छंदाचे 2 प्रकार आहेत, एक मांत्रिक छंद आहे आणि दुसरा वर्णिक छंद आहे. म्हणजे त्या त्या मंत्राप्रमाणे बनलेले छंद आहेत आणि वर्णांच्या प्रमाणे, आपलं जसे यमन असं भलग वगैरे आपले जसे लौकिक आहेत ना, की ज्याच्यातून आपण छंद आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे व्याकरणामध्ये की कोणत्या वृत्तात ही कविता आहे,
तर मग तो कसा मोजायचं, त्यातलं दीर्घ लघु याच्यावरून जे मोजमाप आहे तोच विषय आहे. पण त्या छंदावरून त्या शब्दांचं किंवा त्या छंदाचं म्हणा किंवा त्या वृत्ताचं म्हणा, जे काही पुष्कळ प्रकारांनी बनणं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन्स म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्यांच्या संमिश्रणामधून झालेली किंवा निर्माण झालेली विविधता आहे, त्या विविधतेला अंत नाही. आणि म्हणून आपल्याकडे काव्य रचलं म्हणजे गाणं ज्याला चाल द्यायची आहे, त्या गाण्याचं मीटर ठरलेलं आहे म्हणजे छंद ठरलेला आहे. शब्दाचे आघात बदलले की गाण्याचं मीटर जरी तेच असलं, तो छंद असला, चाल बदलते. आणि समजा शब्द नाही बदलले, त्याच पद्धतीने मांडले, यांनी यांच्या गाण्यात आघात बदलले तरी पण त्या रागातली चाल बदलते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की छंद हे शास्त्र असं आहे की ते अनंत आहे, त्याचं शास्त्र अमक्या ठिकाणी थांबलं असं होत नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी, आणि हे कशा करताय याचा फक्त एक मिनिटामध्ये आपण उहापोह करून पुढे जाऊया. हे एकाच गोष्टी करता आहे आणि ते म्हणजे वेदातला प्रत्येक मंत्र नेमका काय अर्थ सांगतो आहे, आणि वेदातला प्रत्येक मंत्र म्हणजे ती ऋचा नेमकी कशी उच्चारायची आहे, कारण तिच्या उच्चारणात तिचं फल अवलंबून आहे. आपण काल जसं पाहिलं तो इंद्रशत्रू शब्द आहे की त्याचा कोणता समास व्हायचा, त्याचा बहुव्रीही झाला तर काय होतो आणि त्याचा षष्ठी तत्पुरुष झाला तर काय होतं, त्याच्यामध्ये त्याचे अर्थ बदलले म्हणजे ज्याचा नाश करायचा आहे त्यांनीच जो नाश करणार आहे त्याचा नाश करून टाकला, कारण तो मंत्रच उलटा म्हटला, तो ज्याला म्हणता येत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की वेद घाबरतो त्याच्या हातात जायला, की ज्याला काही यातलं समजत नाही, ज्याला वेदांग कळत नाही, आणि तो ते हातामध्ये तो विषय म्हणजे ते मंत्र आहेत, ते श्लोक आहेत, त्या ऋचा आहेत, त्या घेतो आणि उच्चारतो. पूर्वीच्या काळी आपल्याकडे लोकांना साधं संस्कृत स्तोत्र म्हणायची वेळ आली तरी सुद्धा भय वाटायचं, ते म्हणायचं कोणाकडून तरी संहिता, त्यांच्याकडनं संथा घ्यायची की संहिता आधी बरोबर पाहून घेऊया, बरोबर आहे ना, ते सगळं लिहिलेलं अचूक आहे ना, तसं नसेल तर ते शुद्ध करून घेऊ. आपण म्हणतो हे पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे, अहो आम्ही हे म्हणतो पण हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही जरा बघावं, तुम्ही बघितल्याशिवाय आम्ही म्हणणार नाही. त्याचं कारण एकच आहे की लोकांना त्यावेळी वेडावाकडा चुकीचा उच्चार करू नये ह्याचं भय होतं. आज असं आज आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही म्हणू, आज आम्हाला जसं येतं तसं म्हणू, आम्हाला त्याच्यामध्ये काय वाटत नाही, आज काही फल बिल काही नसतं, हे आपले तुम्ही भाऊ करून ठेवलेत. आणि कशा करता तर ह्या सगळ्या वेदसंहितांवर फक्त आमचा अधिकार आहे, फक्त आम्ही म्हणू शकतो, हे फक्त आमच्याकरता आहे, हे इतरांकरता असा भागच नाही आहे. आता आपण ते विषय बघितलेले नाही आहेत, पण वेद म्हणण्याकरता एक काही अधिकार संविध लागते, काही क्वालिफिकेशन लागतं, की कुणीही ब्राह्मण उठला आणि त्याला वेद म्हणायचा आहे आणि घोकायचा आहे म्हटलं तर त्याला घोकता येत नाही. त्याचं स्वरयंत्र कसं आहे, त्याची जीभ कशी आहे, त्याचे उच्चार कसे आहेत, त्याचा दमसास कसा आहे, त्याची प्रकृती कशी आहे, सगळं बघावं लागतं. त्या सगळ्यानंतर तो वेद म्हणण्याचा अधिकारी होतो, तो उगीच होत नाही. आणि हे कुणी राखून ठेवावं असं त्या विद्येत आकर्षण वाटावं असं काय आहे, कारण जी विद्या स्वीकारायची आहे त्या विद्येत सगळं देऊन टाकूनच ती विद्या स्वीकारायची. म्हणजे आधी ते ज्याला आपण म्हणतो ना की हे जे व्रत आहे, न घेतले व्रत आम्ही हे अंधतेने, सावरकर म्हणतात तसं हे वेद म्हणणं किंवा वैदिक होणं हे व्रतच असं आहे की ते अंधतेने घेतलेलंच नाही आहे. तिथे फक्त वेदो नारायण आणि वेद घोकणारा एवढ्या दोनच गोष्टी आहेत, ह्याच्याशिवाय तिसरी गोष्ट मागितलेलीच नाही आहे. राजराजेश्वर शास्त्री द्रविडांना जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपतींच्याकडून पहिला सन्मान राष्ट्रीय पंडित म्हणून त्यांना जेव्हा बहाल केला, त्यावेळी राधाकृष्ण नव्हते आणि त्यांना माहीत होतं हे केवढे अधिकारी पुरुष आहेत, त्यांनी त्यांना तार पाठवली आणि सांगितलं की आपण आलं पाहिजे दिल्लीला, आपला एवढा सन्मान व्हायचा आहे आणि त्याकरता माझी फार इच्छा आहे आपण इथे यावं. पण काय त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये राजराजेश्वर शास्त्री द्रविड काही कुठे दिसले नाही, ते राष्ट्रपती होते. पण जेव्हा त्यांना काशीला यायला सवड मिळाली त्यावेळी पहिल्यांदा ते राजराजेश्वर शास्त्री द्रविडांकडे भेटायला गेले, म्हणाले आपण सन्मान स्वीकारायला का आला नाही, म्हणाले आपल्याला आमचं पत्र मिळालं, आमचे लोक आले,
सगळी आपली व्यवस्था केली होती, आपण का नाही आले, त्यामुळे काय मला गरज आहे, आपला सन्मान स्वीकारण्याची गरज काय? माझ्या वेदाचा सन्मान किंवा माझ्या विद्येचा सन्मान वेदो नारायणाने करावा, इतरांनी करण्याचं काय कारण? म्हणजे ज्याच्या ठिकाणी फक्त त्या वेदपुरुषाच्या जे आशीर्वादाची कृपेची अपेक्षा आहे तो इतरांच्या पुढे झुकतो कशाला? आणि असा जर वेद आहे की ज्याच्यामध्ये निस्पृहता हेच त्याचं सगळ्यात मोठं गमक आहे यशाचं किंवा स्वीकाराचं, तर समाजामध्ये ह्याचं आकर्षण काय आहे दुसऱ्याला न देण्याचं? उलट हे स्वीकारणंच अवघड आहे. हे स्वीकारतानाच आधी हातातून मनुष्य टाकेल की नको, या जीवनामध्ये मला जर सुख मिळवायचं तर ते वेदबीत भानगड मला नको, ती दुसऱ्यांनी सांभाळावी. आणि त्यामुळे इथे जेव्हा नारदांनी सनंदनांना विनंती केली होती की तुमचं पुष्कळ ऐकलं मी, परंतु मला काही फारसा अजूनही अंतःकरणाला असा अगदी पूर्ण समाधान तृप्ती असा भाव काही माझ्या अंतःकरणात जोपर्यंत आला नाही तुम्ही अजून मला सांगा. मग काय सांगू म्हणाले, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या वेदांची जी अंग आहेत, या वेदाचं जे महात्म्य आहे, मंत्रांचं जे सामर्थ्य आहे, ते सगळं मला तुम्ही समजावून सांगा. त्याप्रमाणे सनंदनांनी नारदांना समजावून सांगितलं. आणि आता ते म्हणाले की अरे एवढं समजावून सांगून आता भागलं नाही, आता वेदाचं महात्म्य सांगणे, आता त्याच्या पुढे जाऊन अध्यात्मविद्येचं महात्म्य सांगणे. आणि म्हणाले ते कसं प्राप्त होतं आणि भूमिका काय असते, भावना काय असते, ही सुद्धा तुला कळली पाहिजे म्हणाले, म्हणून तुला मी तो विषय समजावतो. आता सनंदनांच्या समोर नारदांनी एके दिवशी मोक्षधर्माचा विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं की मला शुकदेवांच्या जीवनाच्या विषयी आपल्याकडून काही ऐकायचं आहे, ते आपण मला सांगा. तर म्हणाले सांगतो. सनंदनाने नारदांना म्हटलं आता मी तोच विषय तुला सांगतो. आणि त्याप्रमाणे शुकदेवजी जेव्हा आपल्या पिता व्यासदेवांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की भगवान म्हणाले आपण मोक्षधर्मामध्ये निपुण आहात आणि मी दुसऱ्या कोणाकडे उपदेश घ्यायला कशाकरता जाऊ, आपणच मला उपदेश करा ज्याच्यामुळे माझ्या मनाला अत्यंत शांती मिळेल. ठीक आहे म्हणाले, हे बघ तुला जर मनाला शांती पाहिजे आणि तुला जर मोक्षाचा मार्ग पाहिजे तर तुला सांगतो की अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्या धर्मांचं तत्व समजून घे आणि मग मोक्षशास्त्राचा अभ्यास कर. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। वास्तविक स्वामींनी लाडू खाल्ल्यावर त्यांना जर तो आवडला नसता तर कदाचित स्वामींनी तो उष्टा केलेला लाडू तसाच ठेवला असता। परंतु नीराबाईंच्या हे लक्षात आलं नाही की प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामींनी उष्टा केलेला लाडू आपल्याला प्रसाद म्हणून खायला मिळतो आहे। हे खरं तर केवढं मोठं भाग्य आपल्या घरी स्वामींच्या रूपात चालत आलेलं आहे। नीराबाई जरी स्वामींच्या भक्त असल्या तरी त्यांना मन अशुद्ध करणारे विचार मागे सारता आले नाहीत। मुख्य म्हणजे स्वामींनी हे सर्व जाणलं। त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नीराबाईंच्या मनातली अज्ञानाची कोळीष्टक दूर झाली। स्वतः परमेश्वराने ती दूर केली ही नीराबाईंची भाग्यकुंडली उजळून आल्याची पावती होती। आपल्या भक्ताचं अज्ञान दूर व्हावं म्हणून तर स्वामींनी चिंतोपंत टोळांच्या घरी जायच्या ऐवजी नीराबाईंच्या घरी भोजनाला जायचा निर्णय घेतला होता। नीराबाईंच्या मनातला प्रपंचाचा आंधळा अंधार नष्ट झाल्यावर स्वामी पौराणिकांच्या घरातून बाहेर पडले आणि गणपतीच्या देवळात जाऊन बसले। समर्थांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी मंदिरात जमू लागली। ही बातमी अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांच्या कानावर गेली। राजे स्वामींच्या दर्शनासाठी आपले कारभारी दाजीबा भोसले यांना घेऊन गणपती मंदिरात आले। राजांनी स्वामींच्या गळ्यात घमघमत्या सुवासिक फुलांचा हार घातला, श्रीफल अर्पण केलं। तेव्हा स्वामींनी राजांच्या हातात श्रीफल ठेवलं, आध्यात्मिक आयुष्याची नवी पहाट उमलवली, कारभाऱ्याच्या गळ्यात हार घातला। त्या क्षणी ऐहिक दुःखाने गांजलेला दाजीबा दुःखमुक्त झाला। आपल्या जवळ असणारं काशाय वस्त्र स्वामींनी मालवजी राजांच्या अंगावर घातलं आणि जणू सूचित केलं की भोवती पसरलेलं ऐश्वर निश्चितच विलयाला जाईल, परंतु आध्यात्मिक ऐश्वर चिरकाल टिकेल। काशाय वस्त्र हे संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगण्याचं प्रतीक आहे। ऐश्वर निर्लेप वृत्तीने उपभोग हे जणू स्वामींनी राजांना सांगितलं। करीत असलेलं राज्य त्यागावर आधारित हवं हा संदेश स्वामींनी मालवजी राजांना दिला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्यामुळे देहाला सांभाळणं खरं तर आवश्यक आहे, परंतु बरीचशी माणसं देहाला वाढवत असताना देहातच गुंतून जातात, देहभावनेने जगत राहतात। त्यांच्या हे लक्षातच येत नाही की भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला देह झिजवावा, देहभोग अनुभवण्यासाठी नाही। बाहेरच्या लौकिकात गुंतायच्या ऐवजी परमेश्वरी लौकिकात हे मन गुंतवणं आवश्यक आहे। त्यासाठी काय करावं तर स्वतःला पूर्णपणे विसरून भगवंताच्या नामात प्रत्येक भक्ताने तल्लीन व्हायला हवं। नामस्मरण देहभावना संपुष्टात आणतं, म्हणून नामातच गर्क राहा, त्यातच तुमच्या मानवी देहाचं निश्चित कल्याण आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.